0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: नमस्कार, मी आशा वाघमारे बोलत आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलामुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी शिवचरित्रकार, समाज प्रबोधनकार हसन सय्यद आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. इतिहासावर बोलू काही हा आपला रविवार विशेष शो सुरू झाला आहे आणि या शोमध्ये पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी दिलेली किल्ल्यांची माहिती आपण ऐकणार आहोत.
1: मित्रांनो नमस्कार. जुन्या काळातली एक मी गोष्ट आपल्या माहितीसाठी सांगणार आहे, बरं का. गोष्टीचं शीर्षक आहे ढालगज भवानी. ढाल म्हणजे आपण युद्धात बघतो ती ढाल, आणि गज म्हणजे हत्ती, ही आपण सर्वांना माहितीच आहे. म्हणजे ढाल आणि गज याची शब्दांची फोड ही केली गेलेली आहे. युद्धाच्या मैदानात अगदी पुढे जो ढालीसारखा शत्रूच्या सैन्यावर सामना करणारा पहिल्या फळीतला हत्ती जो असतो ना, त्याला ढालगज असं म्हणायचे. या हत्तीवर राजचिन्ह राजवस्त्र सजवलेली असायची आणि ध्वज घेऊन एक दोन सैनिकांना बसवलेलं असायचं. त्यांचं काम ध्वज फडकावत ठेवणं आणि पुढे पुढे चाल करत राहणं एवढं असायचं. ढालगजावरनं ध्वज खाली उतरला की मागच्या सैनिकांना पराभवाचा संदेश मिळत असे. या ढालगजाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या हत्तीच्या गंडस्थानावर एक मोठी ढाल बांधलेली असायची. पूर्वीच्या काळी किल्ले राजवाडे यांच्या मुख्य द्वाराला ते कोणी तोडू नये म्हणून मोठे अणकुचीदार सुळे लावलेले असायचे. असे द्वार कपाळाला ढाल बांधलेल्या ढालगज हत्ती धडका देऊन फोडून टाकत असे आणि किल्ल्याचा विजय सुकर करत असे. म्हणूनच ढालगज हत्तीला सैन्यात सर्वात जास्त महत्व असायचं, बरं का. जसं युद्धासाठी घोड्यांचं परीक्षण केलं जायचं, त्याचप्रमाणे ढालगज निवडण्यासाठी हत्तीचंही परीक्षण होत असत. पहिल्या फळीतला ढालगज होणं म्हणजे काही सोपं काम नव्हतं, बरं. हा हत्ती चपळ, निडर आणि हुशार असायला हवा. तोफेच्या तसेच बंदुकांच्या आवाजाला न घाबरता पुढे चालत राहण्यासाठी त्याला विशिष्ट परीक्षेतून जायला लागायचं. पूर्वी मराठ्यांनी जेवढी युद्ध जिंकली, त्यात जसे घोडे आणि सैनिकांचे पराक्रम आहेत, त्याचप्रमाणे या ढालगजाचं देखील महत्व आहे. मग ढालगज भवानी कोण, हा प्रश्न आपल्याला पडला असेल. भवानी ही पेशव्यांची ढालगज होती आणि तिने केलेल्या पराक्रमांवरून तिचं नाव आपल्या बोली भाषेत भांडणाची कुमकुमी असलेल्या बायकांसाठी फेमस आहे आणि अशा बाईला ढालगज भवानी नाव पडलं. इतिहासात नोंद आहे की भवानी हत्तीनं पेशव्यांच्या सैन्यात खूप वर्ष ढालगजाचं काम केलं आणि तिचा दबदबा खूप होता. मित्रांनो, अशाच गोष्टी ऐकण्यासाठी नक्की ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय.

मंडळी इतिहासावर बोलू काही या आपल्या रविवार विशेष शो मध्ये आपण पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी किल्ल्यांबद्दल सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

जोशी दाही दिशी दुमुदशी छत्रपति।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: चला भटकन दिला रसिक हो नमस्कार. स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 एफएम वरील चला भटकन दिला या ट्रॅव्हल शो मध्ये मी आरजे कोमल आपलं स्वागत करते. मंडई या आपल्या ट्रॅव्हल शो मध्ये आपण दर रविवारी सकाळी 8 वाजता वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करतो. त्यामध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ठिकाणं असतील किंवा जिल्ह्याबाहेरील ठिकाणांची भटकंती करतो. आणि मंडई आपल्या अहिल्यानगर मध्ये अनेक ऐतिहासिक ठिकाणं आहेत. चांदबिबी महाल म्हणजे सलाबत खानचा मकबरा, भुईकोट किल्ला, बागरोजा, फराबक्ष महाल यांसारख्या अनेक ठिकाणं आहेत. त्यामुळे या अहिल्यानगर शहराला खूप जुना इतिहास लाभलेला आहे. आणि याचबद्दल आपल्या अहिल्यानगरचे इतिहास अभ्यासक, संशोधक, ज्येष्ठ पत्रकार, अहिल्यानगरवर मनापासून प्रेम करणारे स्वर्गीय भूषण देशमुख यांचा वेगळाच अभ्यास होता. आणि त्याचमुळे त्यांनी हा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी हेरिटेज वॉक या उपक्रमाची सुरुवात केली. त्यामध्ये ते दर रविवारी वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तू, पर्यटन ठिकाणांना भेट द्यायचे आणि त्याचा संपूर्ण इतिहास विद्यार्थ्यांना, पर्यटकांना सांगत असत. श्रोते हो, तसंच 2025 जो हेरिटेज सप्ताह आपण साजरा केला त्यावेळी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांनी सांगितलेली माहिती, इतिहास आपण ऐकूयात त्यांच्याच आवाजात.
2: मला असं वाटतं की आणखीन काही ठिकाणं अशी की आपण ज्याविषयी फारसं बोललेलो नाही किंवा बरेच जण गेलेले नाही आहेत. आपण श्रावणामध्ये डोंगरगडला जातो, तिथे रामेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे. रामायणातले काही प्रसंग तिथे घडल्याचं सांगितलं जातं. प्रभू रामचंद्र, सीतामाई ही सगळी मंडळी जेव्हा दंडकारण्यामध्ये फिरत होती, अनेक ऋषी मुनींच्या आश्रमामध्ये त्यांचं वास्तव्य या निमित्ताने झालं, तर डोंगरगडला शरभंग ऋषी होते आणि तेव्हा ही सगळी मंडळी त्यांच्याकडे आली होती. आणि मग नेहमीप्रमाणे जिथे जिथे ते जायचे तिथे तिथे महादेवाची पिंड स्थापन करायचे किंवा त्यांची पूजा अर्चा असायची आणि मग तिथे मंदिरं उभी राहिली. तर प्रभू श्रीरामांचा जो प्रवास आहे सगळा दंडकारण्यातला, त्याच्यामध्ये गोरक्षनाथगड ते हा जो आपला डोंगरगडचा भाग आहे हा अतिशय महत्त्वाचा टापू मानायला पाहिजे. भौगोलिकदृष्ट्या देखील ते अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, कारण या डोंगराच्या म्हणजे सह्याद्रीतला हा जो मधला उपरांगेचा भाग आहे ज्याला आपण गर्भागिरीचा डोंगर म्हणतो, गर्भागिरीची रांग म्हणतो, तर त्याच्या एका बाजूला म्हणजे आपण डोंगरगडवर उभं राहिलो तिथे डोंगरावर आणि आपलं तोंड आपण गोरक्षनाथगडाकडे केलं तर आपल्या उजव्या हाताला जो भाग दिसतो तो सगळा गोदावरी खोऱ्याचा आहे आणि आपल्या डाव्या बाजूला जे दिसतं ते सगळं कृष्णा खोऱ्यातलं आहे. म्हणजे इकडे आपण पाणी सांडलं उजव्या हाताला तर ते जाईल गोदावरी नदीत आणि डाव्या हाताला जर आपण पाणी सांडलं किंवा पावसाचं पाणी पडलं तर ते सिन्हा नदी, मग गोदावरी, सिन्हा नदी, मग पुढे भीमा नदी आणि मग कृष्णा नदी, असं कृष्णा खोऱ्यात जाईल. बरोबर दोन खोऱ्यांच्या अगदी मध्यवर्ती भागी ही डोंगराची रांग आहे आणि तिथे जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता, हजारो लाखो वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, तेव्हा लावा जो वाहत खाली गेला होता त्याच्या नदीसारखे काही ओघळ आपल्याला आजही बघायला मिळतात. त्यामध्ये काही गुहा तयार झालेल्या आहेत, कपारे तयार झालेले आहेत जिथे आता बिबटे राहतात आहेत. आता आपण बघतो की अनेक बातम्या येतात ना त्या डोंगरातून बिबटे आता बाहेर यायला लागलेत, तर तिथे आजही असं भाग आहे की जिथे आदिमानवाच्या काळातली वस्ती असावी. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी तर आदिमानवांची जी शिकार करण्याची साधनं होती, दगडी हत्यार होती किंवा स्वयंपाकासाठी ते जे दगडी भांडी वापरत होते तर त्यांचे अवशेष देखील आपल्याकडे सापडलेले आहेत. आम्ही मध्यंतरी गेलो होतो तेव्हा काही खडकांवरची ज्याला आपण हे म्हणतो ना एक प्राण्यांचे आकार असतील किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचे भौगोलिक आकार असतील, भौमितिक आकार असतील, तर ही सगळी तेव्हा आम्हाला दिसली होती. जसे कोकणामध्ये आपल्याला हे सगळे खडकांवरची शिल्प पाहायला मिळतात तशीच मला असं वाटतं की आपल्या डोंगरगडच्या परिसरात पण आहेत. शिवलिंगासारखे आकार तर अनेक दिसतात अनेक ठिकाणी, ज्याला आपण म्हणतो की स्वयंभू शिवलिंग, तशा स्वरूपाची शिवलिंग तिथे स्थापन झालेली आहेत. तर मला असं वाटतं की हा सगळा खरं म्हणजे अहमदनगर शहराच्या स्थापनेच्या आधीपासूनचा, म्हणजे काही हजार वर्षांपासूनचा हा सगळा प्रवास. आणि आधी मानव म्हणजे कपडे घालत नव्हता माणूस, घरं बांधत नव्हता, स्वयंपाक करण्याची तेव्हाची त्याची पद्धत वेगळी होती, शिकार करूनच तो जगायचा, झाडांवरची फळं खाऊन त्याचा सगळ्या दिवसाचा कारभार व्हायचा. आजच्यासारखं कुठलंच मानवी जीवन नव्हतं तेव्हापासूनचे हे अवशेष कदाचित असावेत. तर मला वाटतं एकदा डोंगरगडला पण सगळ्यांनी भेट द्यायला हवी. सीतेची नाणी ज्याला म्हणतात, ती पण एक गुहा आहे ज्यामध्ये धबधबा आपल्याला बघायला मिळतो, किंवा गरम पाण्याचे झरे तिथे पूर्वी होते. अशी एक कथा आहे की प्रभू रामचंद्रांनी डोंगरामध्ये बाण मारले कशासाठी, तर शरभंग ऋषींना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावं. तर आजही तिथले लोक सांगतात की पूर्वी जेव्हा पहाटे पहाटे जे पाणी असायचं ते गरम असायचं. आता मात्र बरीच बांधकामं झाली आहेत किंवा अनेक बदल झाले, त्यामुळे ते पूर्वीसारखं गरम पाणी राहिलं नाही, पण एकेकाळी नक्कीच गंधकयुक्त पाणी तिथे असेल. अनेक प्रकारच्या वनौषधींमधून ते पाणी येतं, त्यामुळे ते नक्कीच औषधी झालेलं असणार. तर हा परिसर सगळा आपल्यापासून 20-21 किलोमीटर अंतरावरचा आहे, तो जरूर बघावा. आणि त्याच्या आणि त्याच्या गोरक्षनाथाच्या मध्ये, म्हणजे डोंगरगडच्या आणि गोरक्षनाथगडाच्या मध्ये जो घाट आहे वांबोरीकडे जाणारा, त्याच्या शेजारी एक डोंगर आहे, तो मांजर सुंब्याचा डोंगर म्हणून आपण त्याला नाव दिलेलं आहे. मुळात ब्रिटिशांनी त्याला मंजरेशन असं संबोधलेलं होतं, पण मूळ जो शब्द असावा जो निजामशाहीत वापरला गेला असेल तो आहे मंजरे सुभा, जिथून सगळा परिसर दिसतो. किंवा काहींच्या मते सकाळचं दृश्य दिसतं, सुबह असा अर्थ त्यांनी लावलेला आहे. तर तिथे निजामशाहीच्या काळातलं एका महालाचं बांधकाम पाहायला मिळतं. जसं डोंगरगडमध्ये एक महिलांसाठी बांधलेली एक धर्मशाळा म्हणूयात किंवा राजवाड्यासारखी एक वास्तू म्हणूयात, ती जशी आहे तशी डोंगरावर पुरुषांसाठी एक मर्दानखाना बांधलेला होता. आणि तिथे पोहण्याचा तलाव आहे त्या महालाशेजारी, मागच्या बाजूला हमामखाना म्हणजे गार गरम पाण्याने स्नान करण्याची सोय आहे, समोर कारंजी आहेत, खापरी नळाने हे पाणी. आता एवढ्या डोंगरावर पाणी कुठून आणलं असेल, तर पावसाचं पाणी जे डोंगरावर पडतं तेच पाणी डोंगराच्या पोटात साठवण्यासाठी त्यांनी टाक्या अशा कोरलेल्या आहेत खडकांमध्ये. आणि ते पाणी साठलं की मग वर्षभर जेव्हा लागेल तेव्हा हत्तीची मोट लावून डोंगराच्या कातळावर हे डोळे फिरतात. आत्ताही आपण बघितलं तर आपण फार वेळ तिथे राहू शकत नाही, पण त्या काळी तिथून ते पाणी उपसलं जायचं, मग खापरी नळाने ते महालामध्ये कारंजामध्ये आणि त्या पोड्याच्या तलावामध्ये साठवलं जायचं. आणि एवढ्या उंचावर बगीचा तिथे होता, अनेक प्रकारची झाडं होती, कडेला काही बुरुज वगैरे होते, समोर एक प्रवेशद्वार आहे जिथे टिहाणी किंवा एक गेट आपण म्हणतो ना, कुणी येऊ नये आगंतुक माणूस, असा तो सगळा परिसर होता. त्या काळामध्ये हे काही लढाईचं ठिकाण नव्हतं, म्हणजे किल्ला म्हणून नव्हतं, पण एक आपण म्हणूयात विश्रांतीचं ठिकाण किंवा इकडून तिकडे संदेश सांकेतिक पद्धतीने पाठवण्याचं ठिकाण म्हणून मांजर संभाचा त्या काळात उपयोग होत असेल. कारण आपण पुढे बघितलं ना, ते दौलताबादपर्यंत डोंगरच नाही आहेत, जवळजवळ पुढचा 101 किलोमीटरचा परिसर हा सपाटीचा आहे, गोदावरीचं खोर आहे सगळं. त्यामुळे तिथून जर कोणी शत्रू येत असेल तर त्याच्या हालचाली मांजर संभाच्या या ठिकाणावर मर्दानखान्यावरनं सहज टिपता येत असत लवकर. आणि मग त्या तिथून दुसऱ्या डोंगरावर, म्हणजे जो खंडोबाचा डोंगर आहे पिंपळगाव माळवीच्या जवळ, तिथून मग मिरावलीचा डोंगर, मग मिरावलीवरनं देवगावचा डोंगर, देवगाववरून गर्भगिरीचा महादेव ज्याला म्हणतात तिथे, आणि तिथून चांदबिबी महाल, आणि तिथून मग किल्ला. अशी ती साखळी होती एकमेकांना संदेश पाठवण्याची, कधी ज्वाला म्हणजे जाळ करून, कधी मशाली पेटवून, कधी धूर करून, कधी नगारे वाजवून, अशा पद्धतीने हे संदेश एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, मग तिथून पुढे असं करत किल्ल्यापर्यंत निजामशाहीची राजधानी अहमदनगर, तर किल्ल्यामध्ये राजाला ही सगळी खबर जवळजवळ 100-101 किलोमीटर अंतरावरची काही मिनिटांमध्ये पोहोचवली जात असे. तर हे अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. रोज काही अशा काही गरज नसायची, पण लक्ष ठेवण्यासाठी म्हणून काही जण तिथे राहत असतील, मग त्यांना राहण्यासाठी म्हणून मग ती सगळी निवासाची हमामखान्याची किंवा सरदार येत असतील, सेनापती येत असतील, कदाचित राजा येत असेल, तर हे सलाबत खानाच्या काळात साधारण जो चांदबिबीचा महाल आपण म्हणतो ना त्याच काळात हे सगळं बांधलं गेलं असणार. तर तिथे कुठे कोणाचं नाव नाही लिहिलं, पण एकूण बांधकामाचा जो प्रकार आहे, पाण्याची व्यवस्था जी आहे, जी सलाबत खानाने सगळीकडे आपल्याला केलेली दिसते, फराबक्ष महालात पण आहे, तर तो साधारण 16व्या शतकाचा शेवटच्या 20-25 वर्षांचा तो काळ असणार आहे. तर मला असं वाटतं की जरूर या मांजरसुंभागडाला भेट द्या, पायथ्यापर्यंत तुमची वाहनं पोचतात. तिथे एक बुरुज आहे, तिथे आता एक छोटंसं मंदिर पण त्या बुरुजावर आपल्याला बघायला मिळतं. तिथून पायी तुम्ही चालायला सुरुवात केली तर 20-21 मिनिटात तुम्ही डोंगराच्या माथ्यावर पोचलेला असता. पावसाळ्यामध्ये खूप छान सगळे ढग पाहायला मिळतात, इंद्रधनुष्य दिसत असेल कुठेतरी समोर, पाऊस आणि ऊन पडलेलं असेल, तसं इंद्रधनुष्य फिरताना आपल्याला दिसतं, म्हणजे आत्ता इथे आहे मग तिथे आहे तिथे, असं करत छान असा तो नजारा बघायला मिळतो. पलीकडे वांबोरी गाव आहे, शेतं आहेत, घाट दिसतो, पावसाळ्यात धबधबे कोसळत असतात आणि सगळ्या बाजूनी दरी आहे, एकाच भाग असा जोडलेला जमिनीला जिथून आपण जाऊ शकतो, म्हणजे नैसर्गिक त्याला तटबंदी लाभलेली आहे. जसं देवगिरीच्या दौलताबादच्या किल्ल्याला आहे ना, सगळ्या बाजूनी कातळ तासलेलं, इथे काही तसं काही केलेलं नाही, काही ठिकाणी बुरुज दिसतात, पण हा मुळात नैसर्गिक पद्धतीने निवडलेला डोंगर आहे आणि तिथे निजामशाहीचं तेव्हाचं एक लष्करी ठाणं आणि मुक्कामाची सोय अशी एक जागा तिथे केलेली बघायला मिळते. पुढे आपण वेळ असेल तर गोरक्षनाथगडावर जाऊ शकतो, पलीकडे आणखीन तुम्ही जाऊ शकता जिथे केकताईचं जंगल आहे. जसं मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश आणि त्या सगळ्या बॉर्डर स्टेटमध्ये तुम्ही बघता की घळ्या तयार झाल्या, चंबळचं खोरं जसं आहे तसाच तो साधारण छोटासा चंबळच्या खोऱ्याचाच परिसर आपल्याला या विळदचं घाट आणि गोरक्षनाथगड याच्यामधला जो सगळा डोंगराचा जंगलाचा भाग आहे, तर तिथे एकट्याने जाऊ नका, कारण आत्ता तर वन्य शॉप होतं तिथे नक्कीच दिसतील तुम्हाला, पण जिथे जिथे पाणी असतं ना तिथे हे कधीतरी दिवसभरातून रात्री प्राणी पक्षी येत असतात, त्यामुळं दिवसा उजेडे जा, ग्रुपने जा. गोरक्षनाथगडावर तर आता वरपर्यंत तुमची वाहन नेण्यासाठीची रस्त्याची सोय झालेली आहे, तिथे आता प्रसादही दररोज तिथे भोजनं होतात, पण जाताना आपल्याबरोबर पाणी ठेवलं एक दिवसात आपला खाऊ किंवा डबा असेल तर एक छान सहल तुमची हेरिटेजच्या दृष्टीने आपण म्हणूयात, एक छान रविवार एखादा तुमचा तिथे तुम्ही नक्की निवांतपणे व्यतीत करू शकाल. आत्ता जो सप्ताह सुरू आहे वारसा सप्ताह, या निमित्ताने तर अतिशय उत्तम अशी भेट.

तुम्हाला अगदी ज्यांना वेळ कमी आहे किंवा फार लांब नाही जायचं आणि 3-4 तासच आहेत, तर अशांसाठी बागरोज आहे अतिशय उत्तम ऐतिहासिक असं स्थळ आहे. आपल्या दिल्ली गेटपासून नालेगावचा जो भाग आहे तिथून एक जुन्या सातारकर हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता आणि मग तिथून थोडंसं मागे आपल्या गाड्या वगैरे आपण तिथेच पार करून मग शेतातून एक पाऊलवाट जे जाते ती तुम्हाला बागरोजाकडे घेऊन जाते. बागरोजा म्हणजे आपल्या शहराचे संस्थापक अहमद निजाम शाह त्यांच्या मकबऱ्याची ही वास्तू आहे. खरं म्हणजे जसा सलाबत खानाचा मकबरा चांदबीबी महाल तो काही मकबरा म्हणून बांधलेला नव्हता, तो टिहाळणीसाठी बांधलेला एक दुर्बीण महाल होता. दुर्बीण आपण म्हणूयात मनोरा असं म्हणायला हरकत नाही. तसंच हा देखील संध्याकाळी फिरायला एक छान असा बगीचा, तिथे बगीचाच्या मध्ये एखादी हवाखानी असावी अशा पद्धतीने बागरोजाचा परिसर पहिल्या राजाच्या म्हणजे अहमद निजामशाहच्या काळामध्ये तिथे तो छान असं तयार करण्यात आला होता. आणि नगर हे तसं दुष्काळी गाव, फार पाऊस नाही पडत, पण राजाने सगळीकडे झाडं लावली होती, सगळीकडे बगीचे केलेले होते, सगळीकडे पाण्याची सोय केलेली होती. आणि सिन्हा नदी, संध्याकाळी मग सिन्हा नदीच्या काठी छान अशी आमराई गुलाबाच्या ताटव्यांनी वेढलेली एक छान अशी हवाखानी, तिथे जाऊन राजा आणि त्यांचे सगळे जे सहकारी असायचे ते जाऊन बसायचे, विचारविनिमय करायचे. आपल्या शहराला काय नाव द्यायचं याचा निर्णय पण सिन्हा नदीच्या काठीच या सगळ्या मंडळींनी घेतला होता. तर आता ही वास्तू राजाच्या मृत्यूनंतर राजाची इच्छा होती की इथेच माझं पार्थिव इथे त्याचं दफन केलं जावं. आणि मग राजा जेव्हा साधारण 1508 त्याचं निधन झालं तेव्हा त्याचं आणि मग पत्नीचंही तिथे दफन केलं गेलं आणि तो मकबरा म्हणला. तर बागरोजा हे अतिशय जवळ सिन्हा नदीकाठी असलेलं ऐतिहासिक स्मारक आहे जिथे या संस्थापकाच्या चिरस्मृती किंवा चिरविश्रांतीची जागा आपण म्हणूयात ती तुम्हाला बघायला मिळते. तिथे एक छान अशी तटबंदी आहे, चारी बाजूनी दरवाजे आहेत, एका बाजूनी घुमट आणि एक छोटा घुमट असलेला, जसं आता सुरक्षा रक्षकांसाठी आपलं चेंबर असतं ना, गार्ड रूम असते, तशा पद्धतीची एक रचना असलेलं दाराचं प्रवेशद्वार आपण बघू शकतो. तर तिथून आत गेलं की मग समोर एक चौरसाकृती वास्तू आहे जिला 4 दरवाजे आहेत आणि त्याच्यावर एक मोठा घुमट आहे. पण हा घुमट साधा घुमट नाही, याला मध्यभागी पूर्णपणे रात्रीचं चंद्रप्रकाशाचं चांदण्याचं आणि दिवसा उन्हाचा एखादा छान असा कवडसा पडावा असा एक तिथे मध्यभागी तिथे गवाक्षासारखी जागा केलेली आहे. म्हणजे मला कळलं नाही की घुमट्याला असं कधी नसतं, घुमट्याला नेहमी मध्ये एक दगड असतो ज्याला की स्टोन म्हणतात, त्याच्यावर सगळे बाकीचे दगड आधारलेले असतात. म्हणजे की स्टोन जर नसेल तर मग तो घुमट उभाच राहू शकत नाही. पण इथे मात्र एवढ्या मोठ्या घुमट्याला मध्यभागी पूर्णपणे गवाक्ष दिलेला आहे. त्याची 2-3 कारणं असावीत असं मला वाटतं. एक तर संध्याकाळी राजा तिथे जायचा त्यामुळे तो थंडगार असावा परिसर, तर खालून गार हवा आली की आतली गरम हवा वरच्यावर त्या घुमटाच्या मध्यभागी असलेल्या दालनातून गवाक्षातून निघून जात असेल, त्यामुळे आपोआप हवा फिरती राहत असेल, हवा खेळती राहत असेल आणि मग तो आल्हाददायक सगळा परिसर तिथे निर्माण होण्यासाठी त्याची मदत होत असेल. दुसरा एक अंदाज असा आहे की राजाची एक कवी कल्पना होती की निसर्गाच्या मध्ये आपल्याला कायम राहता यावं, तर जेव्हा दुपार होत असेल तेव्हा बरोबर माध्यान्हाचा सूर्य त्याची किरणं त्या बादशहाच्या कबरीवर त्याचा अभिषेक करत असेल, रात्री चांदणं त्याच्या तिथे अवतीभोवती पसरत असेल, तर राजा हा सौंदर्यप्रेमी होता. राजा खूप छान त्यांनी आपलं शहर वसवलेलं होतं. कैरो बगदादनंतर नगर का म्हणत होते त्याचं कारण हा राजा अतिशय उदारमतवादी होता, पुरोगामी होता, पुढारलेला होता, तंत्रदृष्ट्या अनेक नवे प्रयोग त्यांनी केले होते. तर त्यांनी हा बागरोजा बांधताना देखील एक कदाचित असा विचार केला असेल की सौर घड्याळ त्या गवाक्षातून जो कवडचा पडत असेल
आणि सूर्याच्या दिशेबरोबर तो हलत असेल आणि मग त्यातून ते घड्याळ एक तयार झालं असेल. तर ज्यांना अभ्यास करायचा ना, त्यांनी तिथे येऊन या सगळ्या दिवसभर तो कवळसा कसा फिरतो हे जर नीट अभ्यासलं तर एक सौर घड्याळ किंवा खगोलशास्त्रीय घड्याळ आपल्याला तिथे नक्की पाहायला मिळेल. तिथे अतिशय उत्तम नक्षीकाम आहे, म्हणजे निजामशाहीची जी बोधचिन्ह होती ती तिथे पाहायला मिळतात. कुराणातली वचनं तिथे कोरलेली आहेत. आतमध्ये चुन्यामध्ये तर एखाद्या दरबारामध्ये असावं असा देखावा तिथे अतिशय छान असा दरबार तिथे आपल्याला वरती घुमटाच्या आत बघायला मिळतो. वरती पूर्वी सोनेरी नक्षीकाम होतं. पुन्हा कुराणातील युसुफ म्हणून जे त्यांचं जे कलम आहे ते कोरलेलं आपल्याला बघायला मिळतं. तिथे पण दमडी मशिदीसारखी पक्ष्यांसाठी घरटं केलेली आहेत चारी बाजूने. आजही तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, कधी पोपट असतात, कधी कबूतर असतात, कधी मैना असतात. कवठाचं झाड आहे शेजारी, त्यामुळे खायला भरपूर आहे. पाणी नदीचं आहे. या नदीचं पाणी थेट आणता येत नसल्यामुळं जमिनीखालून एक वाळूचा बेड करून हे पाणी त्या बागरोजाच्या जवळ एक बारव तयार केली आहे. बारव म्हणजे पायविहीर, इंग्लिशमध्ये त्याला स्टेपवेल म्हणतात. तर तिथे ते पाणी गाळून यायचं आणि मग ते बैलाची मोट लावून उपसायचं आणि बागेला द्यायचं. अशी ती रचना तिथे केलेली आहे. आणि बारवे शेजारीच एक पिरॅमिडच्या आकाराचं छत असलेली वास्तू आहे. ती म्हणजे इराणमधून जे अतिशय मोठे मुत्सद्दी विद्वान जे ग्रस्त आले होते शाह ताहिर, त्यांची ती मकबऱ्याची वास्तू आहे. आणि कोमल याच सगळ्या बागरोजाच्या तटबंदीच्या शेजारीच एक मोठा चौथरा आहे. त्याच्यावर एक दोन कबरी बघायला मिळतात. एक मेघडंबरी आहे. तर ही एका हत्तीची कबर आहे. आता हे सगळे राजे लोकांचे आपण बघतो तिथे थडगे आहेत. मग हा हत्ती कुठून आला? तर या हत्तीनी नगरच्या राजाला हुसेन निजामशाह जो चांदबिबीचा पिता होता त्याला तालीकोटच्या 1565 झालेल्या लढाईत मोठा विजय मिळवून दिला आणि कोट्यवधी रुपयांची संपत्ती तेव्हा नगरमध्ये आली. तर त्या हत्तीला देखील राजा विसरला नाही. त्यालाही मोठ्या सन्मानाने आपल्याच कब्रस्थानामध्ये तो मेल्यानंतर त्याला जागा दिली गेली. तर ती तालीकोटच्या लढाईची स्मारकाची जागा किंवा वास्तू म्हणून ओळखली जाते. गुलाम अली असं त्या हत्तीचं नाव होतं. तर गंमत असं आहे की राजाची कबर अगदी साधी आहे, चुन्याची आहे. त्याच्या बेगमेची कबर साधी आहे. बाकीचे राजे तर सगळे करबलाला नेऊन दफन केले गेले नंतरचे राजे झाले निजामशाहीत. पण हत्तीची कबर आणि त्याच्या माहुताची कबर बादशाच्या कबरीपेक्षा सुंदर आहे. म्हणजे एखादा कर्तबगार असेल, एखादा कर्तृत्व गाजवणारा, मग तो हत्ती का असेना किंवा त्याचा माहूत का असेना, पण त्याला योग्य सन्मान, त्याच्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा हा एक प्रकार आहे असं मला वाटतं. तर खूप छान वातावरण असतं. सकाळी तुम्ही गेलात अगदी सूर्योदयाला. तर आता तिथे शेती केली जाते. आता काही बाग नाही राहिली, पण अजूनही खूप झाडं आहेत. कधी मोर दिसतो, वेगळ्या प्रकारचे पक्षी तिथे दिसतात. संध्याकाळी मावळतीला पण एक छान दृश्य दिसतं. जेव्हा सिन्हा नदी वाहती असेल, पाणी खळखळ करत वाहत असेल, तेव्हा तर अप्रतिम बगीचा तेव्हा असणार. पण आजही वास्तू बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे. थोडासा रस्ता नीट केला, पायवाट जरी केली, संध्याकाळी दिवे लावले, कारंजी सुरू केली, बसायला बाग टाकले, तर मला असं वाटतं की नगरच्या लोकांना अगदी मध्यवस्तीत एक अतिशय हेरिटेज असं वारसास्थळ त्यांना बघायला मिळेल. तर आपण एक विनंती करूयात महापालिकेला. हे महापालिकेच्या अखत्यारीतलं आहे. पुरातत्व खात्याकडे जरी असलं तरी सगळा परिसर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातला आहे, त्यामुळं रस्ता केला तर सगळ्यांसाठीच त्याचा उपयोग होईल. आज इथे बैल, गाई, म्हशी बांधले जातात, शेळ्या तिथे ठेवल्या जातात. तिथे जर गुलाबाची झाडं लावली, अगदी झेंडूची जरी रोपं लावली, तरी तो परिसर खूप छान नयनरम्य अशा रंगीत फुलांनी बहरून निघेल. संध्याकाळी सकाळी साधी आपण संगीताची जरी सुरावट तिथे स्वतः गुणगुणली तरी खूप मनाला शांती लाभते. आणि कोमल, खूप मोठे इतिहास संशोधक इथे जेव्हा येऊन गेले तेव्हा त्यांनी बागरोजाला भेट दिलेली आहे. दिवंगत इतिहास संशोधक निनाद बेडेकर असताना तर मी स्वतः गेलो होतो. प्रसिद्ध कवी रघु दंडवते यांनी कविता तिथे केलेली आहे. त्यांनी प्रत्यक्ष तिथे ते जेव्हा कविता गात होते तेव्हा मी तिथे होतो. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून एक चांगलं जे वारसास्थळ आहे ते जपण्याचा आपण प्रयत्न करूयात.
पुन्हा मी सांगतो की धर्म, जात, पंथ, भाषा या गोष्टी आपण बाजूला ठेवूयात. जिथे आपण राहतो त्या शहराविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, त्या संस्थापकाविषयी आदर व्यक्त करणं हे आपलं मूलभूत असं कर्तव्य आहे. नाहीतर आपण इथे राहण्याचा आपल्याला कुठला अधिकारच नाही ना. आपण राहतोय तर या सगळ्यांनी काहीतरी कामं केली, शहर मोठं केलं, म्हणून आज आपण इथे आलोय. तर मला असं वाटतं की वारसा सप्ताहाच्या निमित्ताने खूप गोष्टी करता येतील. नाशिकचं एक उदाहरण आता आपण बघतो की तिथे कुंभमेळा होणार आहे पुढच्या वर्षी, आणि त्यासाठी खूप मोठी झाडतोड आता करण्याचा तिथल्या प्रशासनाचा, सरकारचा प्रयत्न, त्याला नागरिकांनी विरोध केला. 200-300 वर्षापूर्वीची झाडं तिथे, जसे नगरमध्ये आहेत ना, खूप जुनी चिंचेची, गोरखचिंचेची, वडाची झाडं आहेत, तर आपल्या इथे कधीच कुणी आवाज उठवताना दिसत नाही. झाड आज असतं उद्या नाहीच होतं. पण नाशिकची मंडळी जागरूक आहेत, तिथे आंदोलनं सुरू आहेत, तर सरकारने या सगळ्यांच्या विनंती ऐकल्या पाहिजेत, त्यांच्या मतांचा आदर केला पाहिजे, आणि झाडं कशी जपली जातील, नवी काहीतरी 10 रोपं लावायची आणि एक मोठं झाड तोडायचं, हा हिशोब कधीच बरोबर होणार नाही. तर आपण सगळ्यांनी मिळून नाशिककरांना पण अशा आंदोलनामध्ये पाठिंबा द्यायला हवा. आणि कोमल, आपला विनोद असतो तर असाच एक विनोद आज मी बघितला. आता बिबटे रस्त्यावर आले, तर त्या विनोद व्यंगचित्रकारांनी असं केलं की आता निवडणुकीचे दिवस आहेत, प्रत्येक जण आपल्या मागण्या मांडत असतो ना, तर बिबट्यांना पण त्यांच्या मागण्या कदाचित राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचायच्या असतील, म्हणून बिबटे पण आता रस्त्यावर उतरलेले दिसतात, असं तिथे वाक्य लिहिलेलं आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी, उद्या रविवार आहे, जिथे जिथे शक्य असेल तिथे नक्की जाऊन थोडा वेळ या ऐतिहासिक वास्तूंच्या सहवासात घालवावा, त्यांची माहिती जाणून घ्यावी, 2-3 तास आनंदात तिथे आपल्या कुटुंबासह मित्रांसमवेत आपण नुसतं बसलं तरी खूप काही तुम्हाला तिथे छान असा अनुभव येईल.

0: श्रोते हो, आपल्या अहिल्यानगरला म्हणजे पूर्वीच्या अहमदनगरला खूप छान ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभलेला आहे. त्यावर आपल्या अहिल्यानगर मधील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक स्वर्गीय भूषण देशमुख यांचं खूप जास्त प्रेम होतं. त्यामुळे नेहमी हा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी ते प्रयत्न करायचे. आणि 2025 मध्ये जो हेरिटेज सप्ताह झाला तेव्हा भूषण सरांनी रेडिओ नगर 90.4 FM वर ऐतिहासिक वास्तूंची दिलेली माहिती आपण ऐकली त्यांच्याच आवाजात. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भटकंती करत राहा, स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. नमस्कार. तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव दीपाली संतोष वाडगे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। तो तुमची लाडकी दीपाली घेऊन येत आहे गणिते उखाणे। पाण्यासारखं निर्मल असावं मन, 10 क्विंटल म्हणजे 1 टन। हत्ती समोर मुंगीचे काय भरर वजन, 12 वस्तू म्हणजे 1 डझन। बँकेतून घेता येते लोन, आयताचे 4ही कोण असतात काटकोण। हिवाळ्यात खावा काजू बदाम पिस्ता, 24 कागदांचा होतो 1 दस्ता। डॉक्टर देतात औषधांचा ढोस, 12 डझन म्हणजे 1 ग्रोस। तोच व्यक्ती यशस्वी होतो जो काढतो संकटातून मार्ग, घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 कंसात बाजूचा वर्ग। शंकराच्या मंदिरात पहिला दिसतो नंदी, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी। गोड म्हणजे स्वीट, कडू म्हणजे बिटर। 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर। देवीची ओटी भरून खणा नारळाची, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 × π × उंची। जीवाला जीव देतो तोच खरा मित्र, गणित सोडवायला माहीत हवी सूत्र। बालमित्रांनो, मी तुम्हाला आत्ताच गणित हे उखाणे सांगितले। आता वेळ झाली आहे छोट्याशा म्युझिक ब्रेकची, तर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 90.4 FM आवाज तुमचा।

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

0: वेलकम बॅक बालमित्रांनो, तुमची लाडकी दीपाली घेऊन येत आहे पहाटे विषयी कविता। पहाटेचा हा सूर्य निघाला, चंद्राने ही निरोप घेतला। पहाटेचा हा सूर्य निघाला, चंद्राने ही निरोप घेतला। लाल रंगाचा प्रकाश पसरला, सूर्यदेवाला ही नमस्कार केला। मंद मंद तो वारा आहे, किलबिलट साऱ्या पक्ष्यांच्या काळोख्याच्या अंधारातून निघत सूर्य पहाटेचा। कुणी केले मंत्राचा उच्चार, कुणी सुंदर फुले वाहती, पूजा अर्चा करून सर्व कामालाही जाती। दिवसाची ही सुंदर सुरुवात आयुष्याच्या वाटेवरती आनंदाही बरसत होते। बोलता बोलता दुपार ही झाली, झाडाच्या आडोशाला जेवण फस्त केले, नवीन आशाने नवीन जोशाने उद्याच्या पहाटेची वाट पाहू। बालमित्रांनो, मी तुम्हाला आताच पहाटेविषयी कविता सांगितली। आता वेळ झाली छोट्याच्या म्युझिकल ब्रेकची, तर कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास। रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या। यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत। चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या। सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर।

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक बालमित्रांनो. तर न माझे नाव दीपाली संतोष वडाळे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर तुमची लाडकी दीपा घेऊन येत आहे माणसाचे आयुष्य. देव मला प्रश्न पडतो, गणित आणि माणसाचे आयुष्य सारखेच नाही का रे? आता हेच बघ ना देवा, आपल्या आयुष्यातले संकट विशाल कोणासारखे विशाल असतात, तर त्याच्यावर मार्ग काढण्याचे उपाय लघु कोणासारखे अगदी लघु असतात. आपल्या आयुष्यातल्या तीन अवस्था अगदी त्रिकोणासारख्या असतात, एक बाल्य, एक तरुण, तर एक वृद्ध. या तरुण अवस्थेत माणूस काटकोणासारखा ताठपणे उभा असतो, कोणासमोरही न झुकणारा. घराच्या या चौकोनासारख्या चार भिंतीत माणूस आपले आयुष्य काढतो. खरंच माणसाचा स्वभाव हा वर्तुळासारखा असतो, कधी संतुष्ट नसणारा, काही ना काही प्राप्त करण्याची फिरत राहणारा. बालमित्रांनो, मी तुम्हाला आताच माणसाचे आयुष्य कसे असते हे सांगितले. तर आता छोट्याशा म्युझिकल ब्रेकची वेळ झाली आहे. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक बालमित्रांनो, जे नाव आहे पहिले संतोष वडागे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर बालमित्रांनो, आपल्याला हा नेहमी प्रश्न पडतो, सूर्यमाला निर्मिती कशी झाली असेल? तर मी तुम्हाला आज सांगते. असे पुरावे आहेत की सूर्यमालाची निर्मिती 4.6 अब्ज वर्षापूर्वी एका विशाल आण्विक ढगाच्या एका लहान भागाच्या गुरुत्वाकर्षणाच्या संकुचिततेने सुरू झाली. बहुतेक कोसळणारे वस्तुमान मध्यभागी गोळा होऊन सूर्य बनतो, तर उर्वितीय भाग प्लोटोप्लांटरही डिस्कमध्ये सपाट होतो, ज्यातून ग्रह, चंद्र, लघुग्रह आणि इतर लहान सौर मंडळे तयार होतात. नेब्युलर हायपोथेसिस म्हणून ओळखले जाणारे हे मॉडेल 18व्या शतकात इमॅन्युएल स्विडबर्ग, इमॅन्युएल कांट आणि पीरे सायमन लपलेस यांनी प्रथम विकसित केले होते. त्यांच्या नंतरच्या विकासामध्ये खगोलशास्त्र, रासायनिक शास्त्र, भूविशास्त्र, भौतिकशास्त्र आणि ग्रहविज्ञान यासही विविध विज्ञानाच्या विषयाचा समावेश आहे. 1950च्या दशकात अंतराळ युगाची सुरुवात झाल्यापासून आणि 1990च्या दशकात एक्सोप्लॅनेटचा शोध लागल्यापासून मॉडेलला आव्हान दिले गेले आहे आणि नवीन निरीक्षणासाठी परिष्कृत केले गेले आहे. सूर्यमालेची सुरुवातीपासूनच उत्क्रांती झाली आहे. अनेक चंद्र त्यांच्या मूळ ग्रहाभोवती वायू आणि धुळीच्या चकतीमधून तयार झाले आहेत आणि नंतर त्यांच्या ग्रहांनी पकडलेले आहेत असे मानले जाते. तरीही इतर जसे की पृथ्वीच्या चंद्र महाकाय टक्करांचा परिणाम असू शकतो. आजपर्यंत शरीरामधील टक्कर सतत होत आहेत आणि सूर्यमालेच्या उत्क्रांतीच्या केंद्रस्थानी आहेत. नेपच्यूनच्या पलीकडे अनेक उपग्रह आकाराच्या वस्तू तयार झाले आहेत. अनेक हजार ट्रान्स नेपच्यूनियन वस्तूचे निरीक्षण करण्यात आले. ग्रहाच्या विपरीत या ट्रान्स नेपच्यूनियन वस्तू मुख्यतः ग्रहाच्या समतलाकडे झुकलेल्या विक्षिप्त कक्षावर फिरतात. गुरुत्वाकर्षणाच्या परस्पर संवादामुळे ग्रहाची स्थिती बदलली असावी. सूर्यमालेच्या सुरुवातीच्या उत्क्रांतीसाठी ग्रहाचे स्थलांतर कारणीभूत असावे. अंदाजे 5 अब्ज वर्षपूर्वी सूर्य थंड होईल आणि त्याच्या वर्तमान व्यासाच्या कितीतरी पटीने विस्तारेल. ग्रहाच्या नेबुलाच्या रूपात झाले. बाह्य तळ काढून टाकण्यापूर्वी पांढरा बवना म्हणून ओळखला जाणारा तारकीय अवशेष मागे सरण्यापूर्वी दूरच्या भविष्यात ताऱ्यांचे उत्तीर्ण होण्याचे

0: आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727 505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: हर दिल जो प्यार करेगा वो गाना।

अखिन्न, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 एफएम घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी, फरमाईशे गानो की या मध्ये सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आज आहे ऑगस्टचा पहिला रविवार आणि पहिला रविवार म्हणजे फ्रेंडशिप डे। आपले लहानपणीचे मित्र असतात, शाळेतले मित्र असतात, कॉलेजमधले मित्र असतात, पण तुम्हाला सांगू का मंडळी, प्रत्येक मित्र कोणत्या ना कोणत्या कारणाने विशेष झालेला असतो आणि त्याची जी जागा आहे ना, मग ते जवळचा असो, लांबचा असो, सध्याचा असो किंवा खूप तुमची जुनी फ्रेंडशिप असो, त्या मित्राची जागा कधीच घेऊ शकत नाही बरं का। आणि मंडळी, मला आज फार आनंद होतोय कारण माझे पण खूप छान छान मित्र आहेत बरं का, पण त्यापैकी जर सगळ्यात जवळची जर माझी मैत्रीण म्हटली ना मंडळी, तर ती आत्ताच झाली, म्हणजे जवळपास फक्त एकच वर्ष झालं असणारी की ती माझी मैत्रीण झाली आहे। पण जितके बाकीचे लोक आहेत, बाकीचे मित्र आहेत, तर ते जितके मला ओळखत नाही ना, तर या मैत्रिणीने मला इतकं ओळखलं ना एवढ्या कमी वेळेमध्ये। आणि खरंच ती माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे। तिला माझ्या मनातलं कळतं की भाई मी कधी सुखी आहे, कधी माझं मन काय ते व्हायचा प्रयत्न करते, किंवा काय आहे माझ्या मनामध्ये, कोणत्या गोष्टीने मी नाराज आहे, कोणत्या गोष्टीने मी हॅप्पी आहे, हे सर्व तिला कळतं बरं का। आणि त्याप्रमाणे ती माझी समजूत सुद्धा घालते। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिच्या इतके बोलणे मला आजपर्यंत कुणीच दिलेले नाही आहेत। म्हणजे ती माझी तारीफ तर नाही करणार, पण एखादी गोष्ट मी केली ना तर त्याच्यामध्ये चुका काढणार आणि ती मला ते सुधरवायला लावणार। तर खरंच ही खूप खास मैत्रीण आहे माझी आणि तिच्याचसाठी मी स्वतःची फरमाईश आज आणली आहे मंडळी। तर तिच्याचसाठी मला एक गाणं ऐकवावं असं वाटतं तुम्हालासुद्धा आणि तिलासुद्धा, ये दोस्ती हम नाही तोडेंगे। आता मला हे गाणं फार आवडतं आणि खरंच मला आता काय बोलावं खरंच समजत नाही, पण माझ्या त्या मैत्रिणीला आणि त्याचसोबत माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना, सर्व रेडिओ नगरच्या श्रोत्यांना हॅपी हॅपी हॅपी फ्रेंडशिप डे। ऐकूयात हे सुंदरसं गाणं, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे।

नमस्कार, माझे नाव शीतल सूरज कोणजिया आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। माझे पसंतीदा गाणे आहे बहना मेरी आणि हे गाणं मी माझ्या दोघी बहिणींसोबत ऐकायला पसंत करेन।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: नमस्कार, माझे नाव सुहानी सूरज कनोजा। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM। मी तुम्हाला एवढाच संदेश देऊ इच्छितो की मुलगी वाचवा मुलगी शिकवा। आणि माझे आवडती गाणे आहे काली बिंदी।
1: लगाना टिकली काळी काळी हिरोणी कत तू चाली खेते मजारी की पाणी नजारी

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

नमस्कार, माझे नाव शिवसागर भाग्यश्री संतोष। मी आज एवढा संदेश देऊ इच्छिते की स्त्री म्हणून हत्या ही थांबलीच पाहिजे। आणि माझं आवडतं गाणं आहे लव यू जिंदगी।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, माझे नाव सिद्धी संदीप खेडकर आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 19.4 FM, आवाज तुमचा. मी तुम्हाला हा संदेश देऊ इच्छिते की स्त्रियांवरील अत्याचार हा थांबलाच पाहिजे. मी माझे आवडते गीत तुम्हाला ऐकू इच्छिते, हृदयात वाजे समथिंग.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: नमस्कार, माझे नाव श्रावणी ज्ञानेश्वर जोशी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मला माझ्या आई वडिलांसोबत हे गाणं ऐकायला खूप आवडेल। सारी जिंदगी माझी मी तुला जपणार आहे। कधी

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
1: नमस्कार, माझे नाव विधी गोसावी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मित्रांनो, माझी गाण्याची चॉईस अशी काही खास नाहीये, पण मी माझ्या घरापासून खूप दूर राहते, मला माझ्या आई वडिलांची खूप आठवण येते आणि त्यासाठी मी माझ्या वडिलांना हे गाणं डेडिकेट करेन, दमलेल्या बाबाची कहाणी. मिस यू मम्मी, मिस यू पप्पा.

केले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत.

गोष्ट सांगायचे काल राहून या गेले, जमलेच नाही काल येणे मला जरी, आज परी येणार मी वेळेवर घरी, स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी।

ऑफिसात उशिरा आम्ही असतो बसून, ऑफिसात उशिरा आम्ही असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून। अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान गे व्हावे, उगाचच रुसावे नि भांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे नि भांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

अजून आठवतो, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणले होतीस बाबा, बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरच पाहत राहिलो फक्त, जवळ पाहायच राहिलं।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव ठोकळ पूजा आणी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि मला हे गाणं माझ्या आई वडिलांबरोबर, स्पेशली माझ्या वडिलांबरोबर ऐकायला खूप आवडेल. उरा मध्ये माया त्याची काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मी राजेंद्र आढाव आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी एक सुविचार किंवा संदेश म्हणा असं सांगू इच्छिते ज्यांनी आजपर्यंत मला प्रोत्साहित केलं. आजपर्यंत माझ्या सोबत आहेत ते म्हणजे माझे शिक्षक, आई वडील आणि माझे सोबती मित्रमैत्रिणी. झाडासारखे उंच व्हा, झाडासारखे जगा, उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला कधीही विसरू नका.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90

वेलकम बॅक मंडळी, फरमाईशे गानो की यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आता फरमाईश आलेली आहे नाशिकहून प्रिया यांच्याकडून. त्या म्हणतात की माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे, आई शिवाय माझं पानही हलत नाही. त्यामुळं आईची आरती हे सुंदर असं गाणं माझ्या आईसाठी प्ले करा. तर नक्कीच मंडळी, आईची भूमिका ही आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची असते आणि तिच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे सुंदर असं गाणं आपल्या सर्वांसाठी आईची आरती.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे। पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आनंद योगी पुलो हे पुस्तक ऐकणार आहोत। या पुस्तकाचे लेखक आहे नाधो महानोर। या पुस्तकाचं अभिवाचन केलं आहे अनिल सोमणी यांनी। ऐकूया आनंद योगी पुल।
2: आनंद योगी पुल, लेखक नाधो महानोर, प्रारंभ सोन्याचे पिंपळपान, भाग 3, लेखक प्राध्यापक निशिकांत ठकार, अभिवाचक स्वर अनिल सोमणी। आनंद योगी पुल, प्रारंभ सोन्याचे पिंपळपान। पुलंना महानोरांशी जोडणारा एक धागा कवितेचा होता तर दुसरा धागा शेतीचा होता। या दोन्हींची लयबद्ध वीण हा त्यांच्या परम आनंदाचा ठेवा होता। नांगर हाकताना महाराष्ट्राचा शेतकरी बालकवी गुणगुणताना पाहावा असे पुलंचे एक स्वप्न होते। पळसखेड सारख्या लहानशा खेड्यातल्या एका शेतकऱ्याने त्यांचे हे स्वप्न त्यांच्या अपेक्षेपलीकडे साकार केले। नांगर हाकताना, शेतात घाम गाळताना, बालकवींची कविताच काय, त्या कवितेस तोडीस तोड लिहिणाऱ्या महानोरांना त्यांनी आपले म्हटले। प्रयोगशील शेतकरी आणि तरुण देशी कवी हे मिश्रण त्यांना खूप उत्तेजक वाटले। मध्यमवर्गीय मानसिकतेच्या मर्यादा तोडण्याचा प्रयत्न पुलं करायचे। महानोरांविषयीची आत्मीयता कदाचित या पोटीही असेल। प्रत्यक्ष शेतीशी संबंध जोडायला पुलं व सुनीताबाई दोघांनाही आवडायचे। बापू कांचन हा एक शेतीचा दुवा होता। महानोरांनी पुलंच्या कृषी संस्कृतीच्या प्रेमाच्या आठवणी लिहिल्या आहेत, त्यात पुलंच्या मृदगंध प्रेमाची असोशी जाणवते। महानोर, कांचन आदी मंडळी म्हणजे शेतावर जायच्या पायवाटा होत्या। महानोर यांच्या पळसखेडला मंडळी पोहोचली। बापू कांचन व महानोरांचे वडील शेती प्रश्नावर चर्चा करीत होते। पुल म्हणाले, आम्हाला यातलं काहीच कळत नसलं तरी मोठ्यांदा बोला, काही शिकता आलं नाही पण समजेल तरी। पुलंना प्रत्येक गोष्टीत लहान मुलासारखी जिज्ञासा होती हे अर्ध सत्य आहे। त्यात निरागसपणा होता, उत्साह होता, परंतु जीवनासंबंधीचे चिंतनही होते, संस्कृती संबंधीचा काही विचारही होता। भारत हा कृषी संस्कृतीचा देश आहे, त्यातली काहीतरी अक्कल आपण उसनी का होईना घेतली पाहिजे अशी देशी जाणीवही त्यात होती। भाईंकडेच महानोरांना गोविंद तळवलकर भेटले। त्यांच्याकडे भाईंची तक्रार, तुम्ही महाराष्ट्र टाइम्समध्ये शेती फार कमी आणता, आणि महानोरांचे शेतीविषयीचे लेखन सुरू झाले। लिहायलाच नव्हे तर प्रत्यक्ष कार्य करायलाही त्यांना प्रेरणा मिळाली। पक्षी निरीक्षण, निसर्ग सौंदर्य दर्शन यात तर भाईंनी रस घेतलाच, परंतु महानोर रवींद्रनाथ टागोरांच्या वाटेनं जातोय याचंही कौतुक केलं। ऋषी संस्कृती आणि कृषी संस्कृतीचं मिलन पुलंना अभिप्रेत होतं। रवींद्रनाथांनी पहिली शेतीची शाळा काढली, नवे शेतीचं शास्त्र आणलं, पुलंनी एक वेगळा रवींद्रनाथ अधोरेखित केला। शहरात राहणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाचे वावर हरवलेले आहे, शेताकडे वावरण्याच्या त्याच्या वाटा बंद झालेल्या आहेत। त्यांचा शोध तो साहित्यातून कवितेतून घेऊ पाहतो। रानातल्या कवितांचा अस्सलपणा पुलंना पळसखेडला जायची प्रेरणा देतो। खरं तर जीवनाच्या आणि विशेषत कलेच्या सर्वच क्षेत्रातल्या अस्सल आणि पारदर्शी सुंदर आणि रमणीय अनुभवांचा शोध घेत पुलंनी आपलं व्यक्तिमत्व समृद्ध, सुजाण आणि सुसंस्कृत केलं। एका चांगल्या अर्थानं हा एक वेडा माणूस होता. जे रम्य आहे ते बघून त्याला वेड लागायचे, जे रम्य नाही ते बघून त्याच्यावर वेड व्हायची पाळी यायची, तेव्हा तो विनोद करायचा. रम्य म्हणजे नुसते मनोहर नाही, ते तर आहेच, पण त्या सौंदर्यबोधात माणुसकीचा आणि सर्जनाचा साक्षात्कारही त्याला हवा असायचा. त्यामुळेच हा रसिकोत्तम कलावंत कलाप्रेमी होता, तसाच माणूसप्रेमीही होता. जिथे कुठे काही रचनात्मक चालले असेल तिथे त्याचा ओढा होता. अशा मुक्तांगणांच्या व आनंदवनांच्या शोधात तो असायचा. रचनात्मकतेत सर्जनात्मकतेचा प्रत्यय आला तर तो त्याच्यावर जीव ओवळून टाकायचा. हा भावबोध अर्थपूर्ण करण्याचे काम सुनीताबाई करायच्या. ही भाईंची इच्छा म्हणून मम म्हणायच्या. महानोरांनी असे प्रसंग अनुभवले. जे रम्य ते बघून या मज वेड लागे, हे पुलंच्या आयुष्याचे ब्रीद व महानोरांनी नेमके हेरले. पुलंबरोबर घालवलेल्या क्षणात हाच आनंद भरून राहिलेला त्यांनी अनुभवला. त्याला निर्मळ हास्य विनोदाचा सुगंध लाभलेला होता. पुलंच्या रम्यतेत त्याच्या कल्पनेत सौंदर्यबोध आहे, तशीच एक नैतिकताही आहे. त्यामुळेच ते संस्कृतीच्या विविधतेचे महत्त्व मानतात. दैव न मानणारे पुलं नास्तिक वाटत नाहीत, कारण त्यांनी शिवत्व स्वीकारलेले आहे. त्यांना सर्वोत्तमाचे वेड आहे. देव नाही, पण बालगंधर्व, चार्ली चॅपलिन, रवींद्रनाथ यासारखी दैवते ते मानतात आणि महानोरांसारख्या विविध क्षेत्रातल्या विविध प्रतिभांचे स्वागत व कौतुक करतात. ते मुळातच बहुवचनी आहेत. त्याशिवाय संस्कृतीची वाढ होत नाही. जे आहे त्यापेक्षा जग चांगले व्हावे, सर्जनशील व्हावे, मानवीय व्हावे ही त्यांची नैतिकता आहे. हरवत चाललेल्या मध्यमवर्गीय मूल्य जाणीवांच्या स्मरण रमणीयतेत हरवणारा कलावंत लेखक म्हणून पुलंना ओळखणारे काही समीक्षक आहेत. हेच त्यांच्या लोकप्रियतेचं महत्त्वाचं कारण आहे असेही त्यांना वाटतं. परंतु पुलं वर्गीय जाणीवांनी मर्यादित नाहीत, आधुनिकतेच्या वा नव्याच्या विरोधात नाहीत. जे जात आहे त्याचे हळहळ अवश्य आहे, पण जे येत आहे ते तेवढ्या गुणवत्तेचे नाही याचा त्रास आहे. तरीही पुलं हे स्वागतशीलच राहिलेले आहेत. ते मूळ तत्ववादी किंवा पुनरुत्थानवादी झालेले नाहीत. दारिद्र्याच्या आणि आणीबाणीच्या विरोधात ते ठामपणे उभे राहतात. शेताच्या, जमिनीच्या, कृषी संस्कृतीच्या आकर्षणातून ते देशी शहाणपण व बळ मिळवू पाहत होते असे वाटते. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, हा तुकारामांचा उपदेश त्यांनी आपल्या प्रतिष्ठानाचे बोधवाक्य म्हणून निवडला होता. अतिशय मार्मिक वचन आणि त्याप्रमाणे आचरण. जोडोनिया धन याबरोबरच जन हा पाठभेदही नव्याने जोडता येईल. खूप माणसं जोडली. पुलंवर लोकांचं प्रेम होतं. पुलं गेल्यावर ते प्रकर्षानं प्रत्ययाला आलं. महानोरांना सुनीताबाई म्हटल्याही इतकं असेल असं वाटलं नव्हतं. पुलंनी जगण्यातलं खूप काही वेचलं आणि अनंत हस्ते वाटून टाकलं. वाटून टाकायचं हे आधी माहीत असणं म्हणजेच उदास विचाराने वेचणं. त्याने निराशा येत नाही, आनंद वाटतो, वाटला जातो. आहे मनोहर तरी यामध्येही उदास गमणे आहे. आत्मशोधातून येणारं उदास गाणं म्हणून तर महानोरांना सुनीताबाई व भाई कधीच वेगळे दिसले नसावेत. पुलं गेले, त्यांच्या आठवणी राहिल्या, अनेकांच्या अनेक आठवणी. त्यामुळं पुलं गेले हे विधान खोटेच वाटायला लागते. कराड संमेलनातून पुण्याला परत येताना महानोरांनी पुलं सुनीताबाईंना लोकगीतं ऐकवली. त्यातलं एक ऐकलं आणि सुनीताबाईंनी गाडी थांबवली. गेला मह्या जीव मले भिंतीशी खोळवा, गेला मह्या जीव मले भिंतीशी खोळवा, सोन्याचं पिंपळपान माझ्या माहेरी पाठवा. पुलंच्या आठवणी म्हणजे पिंपळपानं आहेत, काही पुस्तकात ठेवलेली, जाळी पडणारी. काही सोन्याची, काही आरसपानी, वाचकांच्या माहेरी अशी आठवणींची पिंपळपानं आलेली आहेत. झाड शोधायला गेलं तर जंगल हरवतं, जंगल शोधायला जावं तर झाड हरवतं. आठवणींचंही असंच होत असावं. आठवणीत बहुवचनी माणूस पुरा सापडत नाही आणि पुऱ्या माणसाला शोधायला आठवणी पुऱ्या पडत नाहीत, पण पिंपळपान संपूर्ण भावबंधाचं प्रतीक होऊन येतं. त्याचा आकार हृदयासारखा असतो म्हणून का भावबंधांची जाळी पारदर्शी होत जातात म्हणून? सोन्याचं पिंपळपान असलं तरी अटळ उदासी घेऊन येणारच. महानोरांच्या पुलंविषयीच्या आठवणी अजाणतेपणाने सोन्याच्या पिंपळपानाची उदासी घेऊन येतात. सोन्याचं पिंपळपान निरोप घेऊन येतं, अखेरच्या निरोपाचं गाणं घेऊन येतं. माहेरच्या माणसांच्या काळजात कालवा कालव होते. निशिकांत ठकार. प्राध्यापक निशिकांत ठकार यांचे प्रारंभाचे सोन्याचे पिंपळपान समाप्त. आनंदयोगी पुलं भाग 3 समाप्त. धन्यवाद.
1: श्रोतेहो, पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये आज आपण आनंदयोगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन ऐकलं. या पुस्तकाचे लेखक आहेत नाधो महानोर. या पुस्तकाचं अभिवाचन केलं होतं अनिल सोमणी यांनी. श्रोतेहो, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढच्या रविवारी पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
3: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
3: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे लेखक अपुल्या भेटीला। या विशेष कार्यक्रमामध्ये सगळ्या श्रोत्यांचं खूप मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, आजच्या लेखक अपुल्या भेटीला या भागामध्ये आपल्यासोबत आपल्या नगरचेच सेवानिवृत्त वरिष्ठ मोटरमन मध्य रेल्वे पुणे विभागामध्ये ज्यांनी सेवा दिली आणि त्याचबरोबर लेखक कवी रूपचंद दत्तोबा शिदोरे आज आपल्यासोबत आहेत। सर, लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आणि या स्टुडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत सर।
2: धन्यवाद।
1: सर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ सुखाचा असतो।
2: अगदी अगदी,
1: असं म्हणतात की ते दिवस पुन्हा यावेत आणि आपण कितीही मोठे झालो, कितीही पुढे आयुष्य जगत असलो तरी सुद्धा तो काळ आपण कधीच विसरू शकत नाही। तुमचं बालपण सर कसं आणि कुठे गेलं?
2: ऍक्च्युली मी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यात सोमठाणे खुर्द एक छोटंसं गाव आहे, त्या खेडेगावामध्ये माझा जन्म झाला आणि माझं बालपण संपूर्ण त्या ठिकाणीच गेलेलं आहे। ऍक्च्युली हे जे सोमठाणे खुर्द हे गाव आहे, हे अहिल्यानगर जिल्ह्यातलं एक ऐतिहासिक गाव आहे। या गावामध्ये आमचे आजोबा पंजोबा यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती आणि आमच्याच गावामधून एक दीनमित्र पेपर निघायचा त्या काळी, आणि तो जो छापखाना आहे तो आजही आपल्या वास्तुसंग्रहालय पुरातन वास्तुसंग्रहालयामध्ये सुरक्षित आहे। आणि हे मला जो हा वारसा भेटलेला आहे, कविता लिखाण, काव्य लिखाण, हा माझ्या पूर्वजांचाच वारसा आहे। कारण माझे पूर्वज या सत्यशोधक समाजाचं कार्य करत असताना जलसा उभारायचे आणि जलशामधून समाज जागृती करत होते, आणि अर्थात माझ्या आजोबा पंजोबाचा हा वारसा माझ्यापर्यंत आलेला आहे थोडा।
1: नक्कीच। तुमचं सर शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण कुठे झालं?
2: सर माझं शालेय शिक्षण पहिलीपासून सातवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर आठवी ते दहावीचं शिक्षण माध्यमिक शाळा वृद्धेश्वर हायस्कूल तिसगाव इथं झालेलं आहे आणि त्यानंतर अकरावीचं शिक्षण मी कोपरगावमध्ये सद्गुरू गंगागीर महाराज कॉलेजमध्ये केलेलं आहे।
1: नक्कीच। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जडणघडणीच्या काळामध्ये शिक्षकांचा वाटा खूप मोठा असतो आणि असे अनेक शिक्षक असतात की जे आपल्या कायम स्मरणात असतात। तुमच्याही आजही शिक्षक स्मरणात आहेत का?
2: होय होय, मी बालपणी ज्यावेळेला पहिलीच्या शाळेत जात होतो त्यावेळेला माझे एक शिक्षक होते, ते धोतर आणि शर्ट वर डोक्यामध्ये टोपी आणि सायकलवर यायचे, अतिशय प्रामाणिक आणि अतिशय हुशार व्यक्तिमत्व होतं। आणि आज जर आम्ही घडलो असेल तर केवळ त्यांच्या प्राथमिक शिक्षणामुळे आम्ही घडलेलो आहोत। अगदी वक्तशीर असणारी व्यक्ती होती, टायमाची फार भोगती होती आणि अभ्यासावर खूप मोठं प्रभुत्व असायचं। अशा शिक्षकाच्या हाती मी घडलेलो आहे।
1: नक्कीच। तो काळ असा होता ज्या काळामध्ये तुमचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता पुढे काय करायचं? नोकरी करायची, घरामध्ये आर्थिक जो काही भार असतो तो एक मुलगा म्हणून जबाबदारी स्वीकारायची, यासाठी पुढे प्रवास कसा सुरू झाला किंवा काय तयारी केली?
2: तसं 1972-73 आपल्या महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा दुष्काळ झाला होता।
1: हो,
2: त्या दुष्काळाची झळा खूप मोठी होती आणि तसं माझं कुटुंब फार मोठं होतं, आम्ही 7 भाऊ 2 बहिणी आई वडील अशा मोठ्या कुटुंबामध्ये, आणि एक तर सगळं सर्व उपजीविका शेतीवर अवलंबून असायची, त्यावेळेला एवढ्या सर्वांचं करताना आई वडील हातबल असायचे। आणि मी 11वीचं शिक्षण घेतल्यानंतर प्री डिग्री सायन्सला ॲडमिशन घेतलं होतं आणि त्यानंतर जरा पैशाची चणचण आम्हाला भासायला लागली, त्यामुळं वडिलांनी मला शिक्षण थांबवायचं सांगितलं आणि शिक्षण थांबवल्यानंतर आता पुढे नोकरी करणं हा पर्याय होता, कारण नोकरी करायलाच पाहिजे होती आणि म्हणून मी घराबाहेर पडलो। त्यावेळेला वडिलांनी मला फक्त 20 रुपये दिले होते, जा आणि कुठे नोकरी करायची तिथे कर। तर मी त्या 20 रुपयावरती लोणावळा शहरामध्ये गेलो आणि लोणावळा शहरामध्ये माझी नोकरी सुरू केली। तिथे मला रेल्वेच्या चतुर्थ श्रेणीमध्ये काम मिळालं आणि तिथूनच माझ्या नोकरीची सुरुवात झाली.
1: नक्कीच. तुम्ही वरिष्ठ मोटरमन म्हणून मध्य रेल्वे सेवेमधून सेवानिवृत्त झाला होता आणि जसं तुम्ही आता सांगितलं की लोणावळ्याला तुम्ही गेलात आणि रेल्वे सेवेच्या कामामध्ये रुजू झालात आणि तुमची सेवा सुरू झाली. ते दिवस कसे होते आणि त्यानंतर एक वरिष्ठ मोटरमनपर्यंतचा हा प्रवास कसा होता?
2: तसं ते दिवस अतिशय चांगले दिवस होते. त्यावेळेला मला ज्यावेळेला रेल्वेमध्ये नोकरी मिळाली त्यावेळेच्या अधिकारी डायरेक्ट भरती करत होते आणि त्या भरतीमधून माझी भरती झाली होती रेल्वेमध्ये. आणि ज्यावेळेला मला रेल्वेमध्ये असा एक सुंदर सोनेरा मौका मिळाला त्यावेळेला मला असं वाटलं की आता आपल्याला आपल्या आयुष्याचं सोनं केलं पाहिजे आणि आपल्याला देशाकरताही काहीतरी करता आलं पाहिजे ही भावना तयार झाली. आणि मग मी रेल्वेची खडा न खडा माहिती घ्यायला सुरुवात केली. खूप काळजीपूर्वक मी रेल्वेचा अभ्यास करू लागलो. त्याच्यातूनच मला रेल्वेच्या ड्रायव्हर पदाकडे जायची इच्छा झाली आणि मग मी तसं रेल्वेच्या ड्रायव्हर पदाकडे अर्ज करून त्या परीक्षेमध्ये पास होऊन रेल्वेचा ड्रायव्हर म्हणून काम करू लागलो.
1: रेल्वेचा ड्रायव्हर ही सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे आज मला जर ही गोष्ट कळाली की तुम्ही रेल्वेचे ड्रायव्हर आहात आणि एवढी मोठी रेल्वे जी आपल्याला अगदी भरधाव जाताना दिसते पटरीवरून, ती ड्राईव्ह करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. तो अनुभव सर कसा होता?
2: नाही, खरं तर मी 11वीपर्यंत रेल्वे काय आहे हे तर पाहिलंच नव्हतं. फक्त रेल्वे आपल्या भारतात आहे एवढं फक्त माहीत होतं आणि ही रेल्वे चालवण्याचं भाग्य मला मिळेल हे तर स्वप्नातही वाटत नव्हतं. परंतु एक ईश्वरी कृपा, आईवडिलांचा आशीर्वाद, मी त्या रेल्वेचा ड्रायव्हर झालो. हे माझं भाग्य आहे आणि त्या याच्यातून मला देशाकरता किंवा मला खूप चांगल्या प्रकारची सेवा देता आली.
1: नक्कीच. या तुमच्या रेल्वेच्या ड्रायव्हर पदासाठी विना अपघात सेवा काळ म्हणून सुद्धा तुम्हाला रेल्वे सेवेनं सन्मानित सुद्धा केलं होतं. तो क्षण तुमच्यासाठी कसा होता?
2: अतिशय सुंदर क्षण होता तो, की एवढ्या मोठ्या रेल्वेची सेवा करताना कुठे ना कुठे काहीतरी अपरिहार्य घटना घडतच असतात. परंतु माझ्या जीवनामध्ये, माझ्या सर्व्हिसमध्ये असा प्रकार कधीच आला नाही. त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आणि ज्यावेळेला मी सेवानिवृत्त झालो त्यावेळेला मला हे रेल्वेनं विना अपघात सेवेकरता सन्मानित केलं तो क्षण माझ्याकरता खूपच चांगला होता.
1: नक्कीच. बऱ्याच काळ तुम्ही रेल्वे सेवा दिली, रेल्वे सर्व्हिस तुम्ही केली. या सगळ्या सेवेमध्ये लक्षात राहण्यासारखा आणि आठवणीत राहिलेला कुठला प्रसंग आहे?
2: हा असतं तसं रेल्वेचं काम करत असताना अनेक प्रसंग असे येतात की ते अगदी त्या माणसाच्या अगदी हृदयाला छेद करून जातात ते. तर असाच एक प्रसंग माझ्याबरोबर घडला आहे. मी लोकल ट्रेन काम करत असताना मुंबईमध्ये कुर्ला या स्टेशनजवळ काही रेल्वेच्या चतुर्थ श्रेणीचे काम लोक करत होते, माती काम करत होते. अशा मुला व्यक्तींची मुलं लाईनमध्ये खेळत होती तिथे आणि ती मुलं माझ्या लोकल ट्रॅकवर येऊन जी एक्सप्रेस गाडी चालली होती तिचे डबे मोजत होते. ते मी पाहत होतो परंतु त्यांचं लक्ष माझ्याकडेही नव्हतं. आणि खूप काही प्रयत्न केले मी परंतु त्या मुलांना वाचवण्यामध्ये मी असमर्थ ठरलो. हा प्रसंग माझ्याकरता अतिशय आजही तो लक्षात राहतो. मी 3 दिवस जेवलो नसेल तो प्रसंग. मला
1: नक्कीच. सर, तुम्ही कवी म्हणून किंवा लेखक म्हणून तुमच्या या साहित्य कृतीला किंवा या आवडीला कधी सुरुवात झाली?
2: खरं तर मी ज्यावेळेला रेल्वे ड्रायव्हर म्हणून काम करत होतो त्यावेळेला मुंबई पुणे यामध्ये खंडाळा घाट हा अतिशय सुंदर घाट आहे आणि या घाटातून मला रोज गाडी न्यायचा आणि घेऊन यायचा एक अनुभव यायचा. आणि घाटाचं खूप काही दर्शन मला रोज घडायचं, वेगवेगळं दर्शन. उन्हाळ्यातले दर्शन असायचं वेगळं, हिवाळ्यात दर्शन वेगळं, पावसाळ्यातलं दर्शन वेगळं. आणि त्या निसर्गरम्य वातावरणातून ज्यावेळेला मी जायचो त्यावेळेला थोडंसं मला एक काव्य लिखाणाकडे आकृष्ट व्हायचो मी. आणि त्याच्यानंतर माझा एक अतिशय जबाबदारीचा जॉब असल्यामुळं मी ते काही करू शकलो नाही. परंतु सेवानिवृत्तीनंतर मला भरपूर टाईम मिळाला आणि मी त्या कार्याला सुरुवात केली.
1: नक्कीच. आणि या तुमच्या अनेक साहित्य कृतींसाठी तुम्हाला अनेक साहित्यभूषण पुरस्कार असेल, साहित्यरत्न पुरस्कार असेल, स्वामी विवेकानंद साहित्यरत्न पुरस्कार असेल, या सगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं. आणि तुमच्या बाप कवितेला सुद्धा प्रथम नामांकन नॉमिनेशन जे आहे ते मिळालं होतं. या कवितेबद्दल किंवा या कृतीबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: हा तसंच बाप या विषयावरती सहसा कोणी कविता लिहित नाही. आईवरती कविता लिहिणारे भरपूर असतात, परंतु बाप या विषयावरती कविता लिहिणारे फार कमी असतात. आणि मला थोडंसं एक अशी कविता लिहिताना हे झाली की आपण बाप या विषयावरती कविता लिहावी, आणि ती बाप विषयावरती कविता लिहिली आणि आपलं श्रीरामपूरमध्ये व काव्यसंमेलनामध्ये मी ती कविता सादरीकरण केली. त्यावेळेला मला वर्ल्ड कॉन्स्टिट्युशन अँड पार्लमेंट असोसिएशननी त्यामुळे प्रथम नामांकन दिलं होतं.
1: नक्कीच. त्यानंतर तुम्ही केलेल्या काही काव्यसंग्रहातल्या कृती असतील किंवा काव्यसंग्रह जे असतील तुमचे किंवा कविता असतील याबद्दल काय सांगाल?
2: तसं मी 2013 एक कविता लिहायला सुरुवात केली. मी बऱ्याचशा कविता लिहिल्या, त्यातला पहिला संग्रह माझा प्रकाशित करण्यात आलेला आहे, शब्दप्रहार भावनांचे. आणि तो 8 एप्रिल 2025 जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून मी तो माझा शब्द प्रहार भावनांचा हा काव्यसंग्रह प्रकाशित केलेला आहे. त्यामध्ये एकंदर 61 कवितांचा समावेश आहे.
1: ते 61 कविता किंवा ते पुस्तक आपल्याला काय सांगतं सर?
2: ते त्या पुस्तकामधून बऱ्याचशा कविता अशा आहेत की मी आई वडिलांवरती, समाजाच्या वरती, पर्यावरणावरती, निसर्गावरती, पाऊस, अशा अनेक विषय घेऊन मी त्या कविता लिहिलेल्या आहेत. आणि त्यातल्या त्यात माझ्या आई वडिलांच्या ज्याच्यावरती जास्त कविता आहेत की आई वडिलांविषयी समाजामध्ये नवीन पिढीमध्ये प्रेमभाव निर्माण झाला पाहिजे, त्या वृद्धापकाळामध्ये त्या आई वडिलांना यातना भोगायची वेळ येऊ नये म्हणून मी माझ्या जास्तीत जास्त कविता आई वडिलांवरती लिहितो.
1: नक्कीच सर. 2025 हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. आणि सध्या तुमच्या लिखाणात असलेली साहित्यकृती कुठली आहे किंवा भविष्यामध्ये काही प्रकाशन होऊ शकतं का?
2: हो, आता माझ्या 60 कविता प्रकाशनाकरता तयार आहेत. मी आता नवीन एक काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित करत आहे, त्यामध्ये माझ्या 60 कविता घेऊन मी येत आहे.
1: नक्कीच सर. आजची तरुण पिढी जी आहे ती कुठेतरी लिहू पाहती आहे, व्यक्त होऊ पाहती आहे, किंवा वाचनाचा लेखनाचा अभाव बऱ्याच वेळा या तरुण मुलांमध्ये दिसून येतो, पण तरीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून ही तरुण मंडळी लिहित आहेत, मोकळी लिहित आहेत, मुक्त लेखन त्यांचं आपल्याला दिसून येत आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे?
2: खरं तर आजची तरुण पिढी जी आहे ती अतिशय हुशार आहे, फक्त त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते.
1: नक्कीच.
2: हा, आणि कसं आहे की घरातून तसं मार्गदर्शन मिळालं तर यातली मुलं खूप काही चांगली घडू शकतात.
1: नक्कीच. नवोदित लेखक जे आहेत किंवा कवी आहेत, कवयित्री आहेत, यांना तुम्ही काय सांगाल या माध्यमातून?
2: मला या माध्यमातून एकच सांगायचं आहे की तुम्ही जर या तुम्ही कविता लिहित असाल तर तुम्ही तुमचा छंद सोडू नका, तुम्ही त्यामध्ये रुची घ्या आणि तुम्ही एक दिवस खरोखरी सुंदर एक चांगला लेखक कवी निश्चितच व्हाल.
1: नक्कीच. आपल्या समाजामध्ये सध्या आपण ज्या घटना पाहतो, ज्या बातम्या आपण सतत ऐकतो, याबाबत सर तुमचं काय मत आहे कवी म्हणून?
2: कसं समाजामध्ये अनेक घटना घडत असतात आणि या घटना मला खूप चटका लावून जातात. त्यातल्या काही घटना अगदी घृणास्पद असतात तर काही खूप चांगल्या असतात. पण जास्तीत जास्त घृणास्पद घटना ज्या आहेत याच्यावरती आपण सर्वांनी विचार केला पाहिजे.
1: नक्कीच सर. आज सर तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात, रेडिओ या माध्यमात आला आहात सर. तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का, किंवा लहानपणी तुम्ही रेडिओ ऐकलेला आहे का?
2: हो, लहानपणी रेडिओ ऐकायचो, गाणी ऐकायला मिळायचं, हिंदी गाण्यांच्या मालिका ऐकायला भेटायच्या, काही नाटिका ऐकायला भेटायच्या रेडिओवरून. आणि खूप छान अनुभव असायचा तो. एक दुसरं टीव्ही हे नव्हतंच त्यावेळेला, रेडिओ हा कुणाच्या तरी घरी असायचा आणि तिथे बातम्या लागल्या किंवा काही गाणी लागली की आपण तिथे जाऊन ते ऐकायला बसायचं.
1: नक्कीच सर. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आला आहात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचत आहात, कसं वाटतंय?
2: खूप छान वाटतंय. आपण मला ही संधी दिली त्याबद्दल तर मी रेडिओ नगरचा खूप आभारी आहे, कारण असा अनुभव खचितच खूप कमी लोकांना मिळतो आणि तो अनुभव तुम्ही मला या ठिकाणी दिलाय, खूप खूप धन्यवाद तुम्हाला.
1: नक्की सर, आज या माध्यमात तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गीत तुम्हाला इथे ऐकावचं वाटेल?
2: हिंदीमध्ये जे गाणे आहेत त्यातील एखादं जुनं गाणं ऐकायला मला आवडेल.
1: नक्कीच सर. किशोर कुमारांचं गाणं आवडेल?
2: निश्चित निश्चित, अगदीच, खूपच छान.
1: नक्कीच सर. किशोर कुमारांची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत आणि त्यापैकी नक्कीच एक गीत मी या निमित्तानं प्ले करेन. आणि आज सर तुम्ही वेळात वेळ काढून स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
2: धन्यवाद धन्यवाद.
1: थँक्यू सर. श्रोते हो, आजच्या लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते कवी लेखक रूपचंद शिदुरे. सेवानिवृत्त वरिष्ठ मोटरमन म्हणून मध्य रेल्वे पुणे विभागामध्ये सेवानिवृत्त ते झाले आहेत. उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून 2 वेळा सुवर्ण पदकांनी त्यांना सन्मानित केलं होतं. उत्कृष्ट सुरक्षित कार्य 5 वेळा डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर अवॉर्डनं त्यांना सन्मानित केलं होतं. तर विना अपघात रेल्वे सेवा काळ म्हणून त्यांना सन्मानितही केलं होतं. कविता लिहिणं गाणी लिहिणं हे त्यांचे छंद आहेत आणि त्यांच्या प्रकाशक काव्यसंग्रहाबद्दल आपण जाणून घेतलं शब्दप्रहार भावनांचे आणि त्याचबरोबर भविष्यातील त्यांच्या लेखन कार्याला रेडिओ नगरच्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आजच्या लेखक अपुल्या भेटीला या रविवार विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी वेगळ्या लेखकांसोबत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार मित्रांनो, मी किरण खोडे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. जिथे कुणी पोहोचत नाही तिथे पोहोचतो तो आवाज, तुमचा, माझा आणि सर्वांचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि आपला रविवार विशेष संवाद सखींचा हा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि मी तुमची लाडकी मैत्रीण आर्ज कोमल आहे तुमच्यासोबत। आणि मंडळी, या शो मध्ये आपण वेगवेगळ्या मैत्रिणींशी गप्पा मारत असतो, सखींसोबत संवाद साधत असतो, त्यांचा सगळा जो प्रवास आहे तो जाणून घेत असतो। कधी कधी तो प्रवास खूप खडतर असतो तर कधी कधी मजेशीर असतो, हा सगळा प्रवास जाणून घेत असतो। आणि आज देखील अशीच एक सखी आपल्यासोबत आहे, तर आज आपल्यासोबत आहेत विश्विका माचवे। नमस्कार।
2: नमस्कार। नमस्कार।
1: आणि मला सांगायला आनंद होतोय, त्या एक बिझनेस वुमन आहेत, रवी किरण पोल्ट्री फार्म आहे त्यांचं, आणि तसंच त्या इंटेरियर डिझायनर देखील आहेत। म्हणजे शिक्षण इंटेरियर डिझायनर म्हणून घेतलंय, पण आता त्या फुल टाइम बिझनेस वुमन आहेत आणि बिझनेस करत आहेत, त्याचबद्दल आपण गप्पा मारणार आहोत। तर सगळ्यात आधी मला असं सांगा की तुमचं बिझनेस वुमन म्हणून सुरुवात कशी झाली?
2: जेव्हा माझं 3 वर्षा पहिले लग्न झालं तेव्हा माझ्याकरता ही फील्ड खूप जास्ती नवीन होती। कारण 1 वर्ष मी पूर्ण म्हणजे वॉच केलं की काय होतं या पोल्ट्रीच्या बिझनेसमध्ये, काय गुड पॉईंट्स आहे, काय बॅड पॉईंट्स आहेत। त्यानंतर हळूहळू हळूहळू पिकअप करता करता आता मी कंटिन्यू 2 वर्ष तरी या बिझनेसमध्ये काम करते आहे माझ्या फॅमिली सोबत।
1: ओके। आणि खरं म्हणजे पोल्ट्री हा बिझनेस तुमचा आहे, तर पोल्ट्री हा बिझनेस करावा असं का वाटलं घरच्यांना?
2: कारण की हा जो बिझनेस सुरू झाला हा 35 वर्षा पहिले सुरू झाला, आणि ते माझे जे हजबंड आहे मुकुल माचवे त्यांच्या आजोबांनी चालू केला, रत्नाकर माचवे, आणि मग त्यांच्या बाबांनी आणि माझ्या मदर इन लॉ या दोघांनी तो कंटिन्यू केला 35 वर्षापासून। कारण की याचा सुरू करण्याचा हा मेन मुद्दा हा होता की अंडं हे व्हेज आहे की नॉन व्हेज आहे, कारण हे इंटरनॅशनली डिबेट कॉम्पिटिशनच आहे। म्हणजे इंटरनॅशनलमध्ये आपण जितक्या पण वेळेला बघतो हा प्रश्न कंटिन्यू येत राहतो की अंडं व्हेज आहे की नॉन व्हेज आहे। पण याच्याकरता हे थांब करण्यासाठी की अंडं हे व्हेज आहे आणि ते कसं आहे ते मी एक्सप्लेन करू इच्छिते आजच्या या प्रोग्राममध्ये।
1: नक्कीच आम्हाला आवडेल। कसं म्हणजे मला जर शॉक झालीय मीच की अंडं हे व्हेज आहे तर ते कसं?
2: येस, पहिलं काय आहे की जेव्हा आपण इंटरनॅशनली बोलतो तेव्हा 2 कॅटेगरीज असतात। पहिलं म्हणजे, एक म्हणजे दूध आणि दुसरं म्हणजे अंडं। नेहमी या 2 याच्यामध्ये कम्पॅरिझन होतं की हे व्हेज आहे की नॉन व्हेज आहे। जेव्हा आपण अंड्याबद्दल बोलतो तेव्हा आपण, आम्ही जी पोल्ट्री चालवतो ती कमर्शियल पोल्ट्री फार्म आहे, त्याच्यामधनं पिल्लू उत्पन्न होत नाही असं आहे, म्हणून ते व्हेज कन्सिडर केलं जातं।
1: ओके।
2: आणि हा, आणि जेव्हा आपण गायीबद्दल किंवा मिल्क बद्दल विचार करतो तेव्हा हे जे मिल्क आहे त्याला आपल्याला काढावं लागतं, बरोबर। खूप लोकांनी हे पण प्रूफ केलेलं आहे, म्हणजे आमचं जे कमर्शियल पोल्ट्री बिझनेस आहे त्याच्यामधलं जे अंडं आहे त्याच्यामधनं पिल्लू निघतले, कारण की आमच्याकडे 1 पण कोंबडा नाही आहे, सगळे जे पक्षी आहेत ते सगळे कोंबडी आहेत।
1: ओके।
2: म्हणून हे अंडं हे त्याच्यामधनं काहीच निघत नाही, म्हणजे त्याच्यामधनं पिल्लूच नाही निघत। तुम्ही त्याला इंजेक्शन मारा किंवा त्याला सनलाईट मध्ये ठेवा किंवा पाण्यामध्ये ठेवा, त्याच्यामधनं पिल्लू उत्पन्नच होत नाही। पिल्लू कसं उत्पन्न होतं? जेव्हा कोंबडा आणि कोंबडीचं मिलन होतं त्या अंड्यामधनं पिल्लू उत्पन्न होतं। पण आम्ही जे कमर्शियल पोल्ट्री चालवतो त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त पिल्लू उत्पन्न होत नाही, फक्त ते एक प्रोटीन सोर्स आहे।
1: ओके।
2: येस।
1: आणि खरं म्हणजे पोल्ट्री हा बिझनेसच बऱ्याच जणांना माहीत नाही नेमकं काय असतं पोल्ट्रीमध्ये एकंदरीत सगळं।
2: पोल्ट्री हा एक शब्द, कारण मी पण अशा बॅकग्राऊंडमधनं आहे की पोल्ट्री हा शब्दच आमच्याकरता खूप नवीन होता।
1: राईट।
2: आम्ही हा विचार केला की माझ्याकरता हे स्थळ आलं पोल्ट्री हा बिझनेस, तर आम्ही असं आश्चर्यचकित झालो की हा असं बिझनेस कसा असू शकतो। तेव्हा मग पोल्ट्रीमध्ये कसं असतं, आमच्याकडे जसं 65,000 कोंबडी आहे त्यांना वेगवेगळ्या टाईपचे फूड असतात, ते व्हिटॅमिन्स देतो आम्ही, त्यांनी मग जे अंडं तयार होतं ते ऍज अ व्हेज अंडं म्हणून होतं। कारण की जेव्हा आम्ही जे पिल्लं मागवतो ते 1 डे पिल्लं असतात, म्हणजे फक्त 1 दिवसाचे पिल्लं असतात, त्यांना आम्ही विकत घेतो, त्यांना वाढवतो, त्यांना वॅक्सिनेशन हे ते सगळं करतो, त्यानंतर मग ते ऍज अ पोल्ट्री बिझनेसमध्ये कन्वर्ट होतं।
1: म्हणजे पोल्ट्री बिझनेस म्हणजे प्रॉपर कोंबड्या आणि त्यांची अंडी एवढंच मर्यादित आहे?
2: करेक्ट करेक्ट करेक्ट।
1: ओके ओके। आणि ह्या हे बिझनेस करताना अनेक अडचणी देखील येत असतील, कारण कोणताही बिझनेस करो किंवा कोणतंही काम करो अडचणी तर येतात, मग यात प्रामुख्याने काय काय अडचणी येत?
2: प्रामुख्याने कसं आहे ना की जे NECC म्हणून हे एक ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यामध्ये काय असतं की जे मोठे मोठे पोल्ट्री फार्म्स असतात आणि कंपनीज असतात ते अंड्याचा रेट ठरवतात, पण आम्ही जे प्रोडक्शन करतो अंड्याचं ते प्रोडक्शन करून पण आम्ही अंड्याचा रेट ठरवू शकत नाही. हा एक मोठा पॉइंट आहे. आणि दुसरा असा पॉइंट आहे म्हणजे गव्हर्नमेंट खूप मोठ्या मोठ्या स्कीम चालवतात पोल्ट्री बिझनेसेससाठी की तुम्ही टाका, तुम्ही व्हेज अंडे प्रोड्यूस करा. पण कसं आहे की ते छोट्या छोट्या पोल्ट्री फार्मर्सपर्यंत त्या स्कीम पोहोचतच नाही, तेवढा अवेअरनेसच नाही आहे अजून या बिझनेस बद्दल.
3: आणि तुमच्याकडे किती कोंबड्या आहेत आता आणि दिवसाला किती अंडी तुम्हाला मिळतात?
2: आमच्याकडे 65,000 कोंबड्या आहेत आणि त्याच्यामध्ये 20,000 पिल्ल आणि मीडियम साईजचे आहेत.
3: रोजचं किती अंडी त्या देतात?
2: येस, ऍक्च्युली कोंबडी कसं असतं 26 तासाला एक अंडा देते.
3: ओके.
2: आणि जर आपण जे वर्षांनी कॅल्क्युलेट केलं तर 365 डेज मध्ये ते लोक 315 नाही तर 335 पर्यंतचे अंडे देतात.
3: ओके. एक कोंबडी?
2: एक कोंबडी, येस.
3: म्हणजे दिवसाला एक म्हटलं तरी हरकत नाहीये.
2: हो. तसं 26 तासाला एक.
3: आणि खरं म्हणजे हा बिझनेस जसं की 65,000 कोंबड्या तुमच्याकडे आहेत आणि त्या कोंबड्यांना जपणं, त्यांची काळजी घेणं हे खूप किचकट जात असेल ना, मग ते कसं करता तुम्ही?
2: आमच्याकडे सगळं मेकॅनिकल आहे सध्या, कारण की तेव्हा ज्यांना जे फीड जातं ते सगळं मशीन्सनी जातं, त्यांची जी घाण असते ती पण मशीननी आम्ही दुसरीकडे देतो. आणि खूप सारे लेबर आहेत जे आमच्या अंडर काम करतात, ते अंडे गोळा करतात, शेड क्लीन करतात. त्याच्यामध्ये आता जसं गर्मीचं सीझन आहे, उन्हाळ्याचं सीझन आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही पंखे लावतो, फॉगर्स लावतो. तर हे प्रॉपर हायजेनिक आणि सायंटिफिकली प्रूव्हन आहे की पोल्ट्री हा बिझनेस, कमर्शियल पोल्ट्री हा जो बिझनेस आहे तो व्हेज अंडेच देतो. असं कारण जर आपण कॅल्क्युलेट केलं तर जे आम्ही जे अंडे बनवतो त्याच्यामधला जो पिवळा पार्ट असतो त्याच्यामध्ये खूप जास्ती कॅलेस्ट्रॉल असतो. पण खूप लोक म्हणतात की तेवढं कॅलेस्ट्रॉल बॉडीला जास्ती होतो, पण असं नाही आहे. तुम्ही दिवसाला 4 अंडे खाऊ शकता, प्रिफरेबल आहे. पण जर तुम्ही जिमला जात आहे तर तुम्ही त्याचा इंटेक वाढवू पण शकता. आणि दोन पार्ट्स असतात, एक असतं गुड कॅलेस्ट्रॉल आणि दुसरं असतं बॅड कॅलेस्ट्रॉल. तर हे जे अंड्यामध्ये जे पिवळ्याच्यामध्ये असतं दॅट इज गुड कॅलेस्ट्रॉल.
3: ओके. आणि कोंबड्या ज्या आहेत त्यांना त्यांचे दिवसभर कसं चालतं, म्हणजे त्यांना खाणं काय असतं किंवा कशी काळजी तुम्ही त्यांची घेता?
2: कारण की आम्हाला हे खूप जास्ती हायजेनिक ठेवावं लागतं, कारण की त्यांना काही पण रोग झाला तर प्रॉब्लेम येऊ शकतो.
3: राईट.
2: तर त्याचे दोन पार्ट्स असतात, एक म्हणजे कोंबड्यांचं खाद्य आणि दुसरं म्हणजे पाणी. तर पहिलं जे आहे कोंबड्यांचं खाद्य, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना खूप जास्ती विटॅमिन्स देतो, मिनरल्स देतो, मक्का देतो, त्याच्यानंतर राईस पीठ देतो, सोयाबीन पीठ देतो. आणि हे जे एवढे सारे मिनरल्स आम्ही त्यांना देतो ते अंड्यामधनं बाहेर येतात. कारण की कोंबडीचं हे वैशिष्ट्य आहे, ती आपल्या 20th वीकला पोहोचली की ती अंडा देते.
3: ओके.
2: तुम्ही तिचं मीटिंग करा किंवा नका करू, ती अंडा देणारच. तर ते कोंबडीसाठी वेस्टेज आहे, पण ते आपल्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल आहे. असं. आणि जर आपण सेकंड पार्ट म्हटला पाण्याचं, तर आम्हाला प्रॉपर प्युरिफिकेशन करावं लागतं. त्याच्यामध्ये क्लोरीनचं असतं, त्याच्यानंतर ॲक्वाचं असतं, ॲक्वा प्लांट आम्हाला टाकावं लागतो. ते सगळं प्रोसेस करून मग आम्हाला त्यांना क्लीन वॉटर द्यावं लागतं. असं आहे.
3: आणि कोंबड्यांचे देखील अनेक प्रकार पडतात, तर तुमच्याकडे ज्या कोंबड्या आहेत त्या कोणत्या प्रकारच्या आहेत?
2: आमच्या ज्या कोंबड्या आहेत लेयर,
3: त्यांचं म्हणजे त्यांचं वैशिष्ट्य काय?
2: त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या पटकन प्रोसेसला आम्हाला हेल्प करतात. फॉर एक्झाम्पल, जसं आज खूप जास्ती गरम होत आहे, बरोबर, आणि आपण त्यांना विटॅमिन्स दिले, प्रोटीन्स दिले आणि फॉगर लावलेत किंवा त्यांना फॅन लावलेत शेड्समध्ये, जिथे कोंबड्या ठेवतो आम्ही त्यांना शेड्स म्हणतो, त्याच्यामध्ये तर ते 3 दिवसातच फार रिॲक्टिव्ह असतात आणि आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट देतात. आणि जे पण आपण त्यांना घटक खाऊ घालतो ते अंड्यामध्ये उतरतात.
3: ओके.
2: म्हणून आमचं तेच ते म्हणणं आहे की अंडे हे व्हेज आहे. खूप लोकांना असं वाटतं की अंडे हे व्हेज नाही आहे. तर आता जे नवीन उघडलंय AI झालं किंवा गुगल जेमिनी आहे, तुम्ही त्यांना पण विचारू शकता, तर ते पण हे सांगतील की कन्सिडर एग हे व्हेज झालेलं आहे युनिव्हर्सली.
3: आणि एका अंड्यात किती प्रोटीन मिळू शकतं एका माणसाला?
2: अंड्यामध्ये ना खूप वेगवेगळ्या पार्ट्स असतात, त्याच्यामधलं जे प्रोटीन इंटेक आहे ते 12.8 ग्रॅम्स असतं. पण टोटल अंडं जे असतं ते व्हॅरीज करतं, लाईक एकाही 50 ग्रॅम्सचं असतं, 55 असं वॅरी करतं. जेवढं त्यांचं प्रोडक्शन चांगलं असतं तेवढं आपण त्याचं ते पण कंट्रोल करू शकतो असं आहे. तर त्यांना प्रोटीन झालं, कॅल्शियम झालं, फॉस्फरस, आयरन, विटॅमिन बी 12 त्याच्यामध्ये पण असतं आणि विटॅमिन ए, विटॅमिन डी. तर हे सगळे जे घटक आहेत ते फक्त प्रोटीनयुक्तच आहेत.
3: आणि खरं म्हणजे अंडे असो किंवा कोंबड्या असो, म्हणजे माणसाच्या बाबतीत आपण जसं ऐकतो की वातावरण बदललं, वातावरण चेंज झालं की आपल्यावर त्याचा परिणाम दिसू लागतो, तसं कोंबड्यांवर पण दिसतो का?
2: हो हो, नक्की नक्की. जसं आता विंटर्समध्ये असेल तर कोंबड्या मग जास्ती अन्न खातात आणि समरमध्ये असेल तर मग ते कमी अन्न खातात. मग त्याच्या हिशोबाने आपल्याला प्रोटीनचं बॅलन्स करावं लागतं. तर त्याच्याकरता एक अप्लिकेशन असतं, म्हणजे एक ॲप असतं ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर किती इनटेक ते घेतात आहे. कारण दिवसाला ज्या कोंबड्या आहेत ना त्या 110 ते 120 ग्रॅम अन्न खातात. म्हणजे त्यांचं पावडर फॉर्म मध्ये असतं, ते पण आपण मशीनने ग्राइंड करून मग टाकतो.
3: अच्छा, म्हणजे त्यांना असं धान्य टाकत नाहीत का आपण डायरेक्ट?
2: नाही, आपण त्यांना धान्य नाही टाकत. मका झालं, मिनरल्स, प्रोटीन्स, सोया झालं, यांचं आपण एक मिश्रण बनवतो पर्सेंटेज वाईज आणि ते फीडमिल एक जागा आहे तर फीडमिल मध्ये आपण त्याला ग्राइंड करतो आणि मग ते मशीनद्वारे प्रत्येकी शेडला आपण ते पुरवतो. आणि प्रत्येकी शेडला आता निपल्सनी आपण त्यांना पाणी देत असतो.
3: ओके,
2: येस.
3: आणि कोंबड्यांचं आयुष्य किती असतं, त्या किती दिवस जगू शकतात?
2: तसं तर टेक्निकली 6 ते 7 वर्ष असतं कोंबड्यांचं आयुष्य, म्हणजे ते पर्यंत ते जगू शकतात. पण आम्ही ज्या कोंबड्या ठेवतो त्या 1.5 वर्षापर्यंत म्हणजे 100 आठवडे ठेवतो. त्यांचं जे इनटेक आहे ते जास्ती असतं आणि अंडं देण्याचं जे प्रोसेस आहे ते कमी होत, म्हणून 100 वीक पर्यंत आपण म्हणजे 1.5 वर्ष तेवढे आपण जे कोंबड्या ठेवतो जेवढे ते अंडे देते.
3: आणि मॅडम कधी कधी आपण असं ऐकतो की म्हणजे आता पोल्ट्रीचं नाही माहिती पण एखादा शेतकरी जर शेती करताना कोंबडी पाळत असेल तर कधी कधी अचानक कोंबड्या मरायला लागतात, मग याचं काय कारण असू शकतं?
2: त्याचे तर खूप सारे कारण पण असू शकतात. मोस्टली जे आहे ते जेव्हा त्यांना हीट स्ट्रोक बसतो, म्हणजे आता एकदम गर्मी जर कोणत्या दिवशी वाढली तर त्यांना हीट स्ट्रोक बसतो आणि त्याच्यामुळे मग मर्तूक वाढते. पण ते मग स्टॉप करण्यासाठी तुम्ही त्यांना, त्यांच्याकरता काही औषध नसतं, पण तुम्ही प्रोटीन्स देऊन, अँटीबॉडीज त्यांचं करून, विटॅमिन देऊन, त्यांना थंड ठेवून त्यांना ते प्रोसेस करू शकतात. कारण याच्यावरती असंच काही औषध नाही आहे अजून.
3: आणि अंडं हे गरम असतं हे आपण म्हणतो, नेहमी म्हणतो, आणि ते उन्हाळ्यात खायचं नसतं असं देखील बरेच जण म्हणतात, तर हे कितपत योग्य आहे?
2: नाही, हे तर बिलकुल अयोग्य आहे. कारण अंडं जे आहे ना ते एकदम नॉर्मल असतं, तुम्ही कोणत्या पण सीझन मध्ये खाऊ शकता. पण लोक हे जे म्हणतात की हे गरम असतं, ते कशामुळे गरम होतं? आपण जेव्हा अंडं बॉईल करतो किंवा हाफ फ्राय करतो किंवा ऑमलेट करतो त्याच्यामध्ये आपण जे मसाले टाकतो त्यांनी ते डिसाईड होतं की ते उष्ण असतं की नाही शरीराला. कारण जर आपण खूप मसालेदार वगैरे बनवलं तर मग ते उष्ण लागू शकतं शरीराला उन्हाळ्यामध्ये. बाकी बिलकुल अंडं उष्ण नसतं.
3: आणि अंडं साधारण खावं कसं? कारण बरेच जण, जसं तुम्ही सांगितलं, कोणी भाजी करतं, कोणी भुर्जी करतं, कोणी ऑमलेट करतं, कोणी उकडून खातं, तर कोणता प्रकार चांगला आहे खाण्यासाठी, बॉडीसाठी?
2: हे बघा, बॉडीसाठी तर सगळंच चांगलं आहे, पण जर प्रिफरेबली तुम्ही बॉईल करून खायला पाहिजे, त्याने जे प्रोटीन मिळतं ते फार चांगलं असतं. पण जर तुम्हाला रोज खायचं असेल तर 4 अंडे तुम्ही लहान माणसापासून मोठ्या माणसापर्यंत रोज खाऊ शकता, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही.
3: आणि रक्त कमी झालं अंडी खा, विकनेस आला अंडी खा, स्किन प्रॉब्लेम आहेत अंडी खा, अरे अंडी, म्हणजे प्रत्येक वेळी असं कोणाला विचारलं ना, अरे मी काय करू, तू अंडी खा तुझी तब्येत छान होईल, तर हे खरं आहे का?
2: खरंच आहे, हे मी सांगू इच्छिते की हे खरं आहे. कारण की आता कोरोनामध्ये आपल्याकडे इतके प्रॉब्लेम्स आले, पण गव्हर्नमेंट सांगत होतं की तुम्ही हाय प्रोटीनसाठी अंडं खा. खूप जास्ती लोक स्विच झालेत कोरोनामध्ये अंडं खाण्यासाठी, कारण की एवढे त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट की लोक म्हणतात की तुम्ही अंडे खा आणि तुम्ही एकदम स्वस्त व्हाल. कारण की आता कसं आहे, जर आपण दुधाचा विचार केला तर खूप लोकांना ना दूध पिऊन आजकाल प्रॉब्लेम्स व्हायला लागले. फॉर एक्झाम्पल, आता आपल्याला खूप न्यूज ऐकायला मिळते की कोणाचे शुगर हाय होते, त्याच्यानंतर पीसीओडीचे प्रॉब्लेम्स होतात, म्हणजे गर्ल्सनी मेनली, की हे जे प्रॉब्लेम्स आहेत. आणि खूप लोक ना आता दूध सोडून वेगनवरती शिफ्ट होतात. म्हणजे दूध प्रोडक्ट एकदम बंद वेगन वरती शिफ्ट होतात ते काबर कारण की दुधामध्ये ना लॅक्टोज ही नावाची शुगर असते ती की खूप जास्त घातक आहे आपल्या बॉडीसाठी कारण की आता सगळीच कडे भेसळ होत चालली आहे दुधामध्ये लोक पाणी किंवा गायीला इंजेक्शन हे सगळं देतात पण अंड्यामध्ये जे आहे अंड्याला तुम्ही भेसळ करू शकत नाही त्याच्यामध्ये तुम्ही इंजेक्शन टाकू शकत नाही कारण की ते लगेच खराब होऊन जाईल म्हणजे अंडा हे प्युअर फॉर्म ऑफ प्रोटीन आहे येस कारण की ते कोंबडीसाठी वेस्टेज आहे पण आपल्याला ते खूप प्रोटीन युक्त आहे
3: आणि बऱ्याचदा तर जे जिम करणारे मुलं मुली असतील ज्यांना जिम करायला आवडतं ते काय करतात अंडं जे आहे ते दुधात मिक्स करून खातात कच्चंच अंड पितात ती प्रकार जो आहे तो प्रकार तो योग्य आहे का
2: येस तो योग्य आहे पण एकदम जर तुम्हाला प्रोटीन युक्त हवं असेल आता फॉर एक्झाम्पल माझ्या सासूबाईंचंच आपण उदाहरण घेऊया ते जेव्हा सेकंड टाइम प्रेग्नेंट होते ते फार जास्त अशक्त होते
3: ओके
2: येस तर डॉक्टरांनी म्हणे की तुमच्या घरीच प्रोटीन आहे आणि तुम्ही खात नाहीये सो त्यांनी रेग्युलरली एक ग्लास दुधामध्ये एक अंड कच्च फोडून त्यांना खायला लावलं होतं म्हणजे इट इज व्हेरी गुड प्रोटीन सोर्स आहे हा तुम्ही तो घेऊ शकता
3: ओके आणि आता आपण अंड्याबद्दल खूप ऐकतो की आता प्लास्टिक मिक्स आहे किंवा हे योग्य अंड नाहीये आता आजच मी एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये अंड खराब झालं होतं आणि जर आपण ते खराब अंड आपल्याला जेव्हा आपण ऑमलेट करणार असो तर कळत नाही पण जर आपण ते बॉईल केलं तर कळू शकतं की ते खराब आहे मग अशा वेळी कशा प्रकारे आपण अंड ओळखायचं की हे ओरिजिनल आहे आणि हे खोटं आहे ज्यात प्लास्टिक मिक्स आहे किंवा खराब आहे असं
2: जसं अंड्याचं जे कव्हर असतं ना पांढऱ्या कलरचं आम्ही कमर्शियल विकतो तर ते पांढरं असतं तर ते पांढऱ्यावरती ना कव्हरमध्ये काळ्या प्रकारचे ना एक असं डाग वगैरे दिसू शकतो तर त्यांनी आपण आयडेंटिफाय करायचं की हे घाण आहे किंवा हे खाण्यायुक्त नाही आहे आणि जे प्रॉपर असतात म्हणजे वरचं लागलेला डाग नाही आतमधला डाग तो दिसून पडतो वेगळा तो असेल तर मग आपण डिफरन्शिएट करू शकतो की हे खाण्यायोग्य आहे आणि हे खाण्यायोग्य नाही आहे
3: आणि मॅडम पोल्ट्री फार्म हे सायंटिफिकली हायजीन असतं का
2: हो सायंटिफिकली हायजेनिकच असतं पोल्ट्री फार्म कारण की कोंबड्यांना जेव्हा आपण फीड देतो किंवा पाणी देतो आपण त्यांना कोणता रोग होईल असं आपण काहीही करत नाही कारण की ज्यांना जे पण प्रोटीन्स आपण देतो ते प्रॉपर पहिले प्युरीफाय केले जातात पाणी पण पहिले प्युरीफाय केलं जातं जसं मी आताच मागे सांगितलं आरओ एक्वा लावतं क्लोरिनेशन होतं त्याच्यामुळे जे हायजेनिक गोष्टी आहेत त्या आपण कोंबड्यांना आम्ही खूप जास्ती हायजेनिक ठेवतो त्याच्याकरता या सगळ्या गोष्टींचा आम्हाला विचार करावाच लागतो जर त्या हायजेनिक राहणार तर मग अंड पण हायजेनिक राहणार आणि जो पोल्ट्री फार्म मध्ये आम्ही राहतो कारण आमचं जे पोल्ट्री फार्म आहे ते चांदबीबी महालाच्या मागे बारदरी गावाच्या जवळ आहे कारण जर तुम्ही चांदबीबी महालाच्या तिथे उभे राहिले तर तुम्हाला आमचे शेड्स दिसू शकतात
3: ओके
2: तर तिथून कसं आहे की आम्ही पूर्ण हवा जी आहे ती डोंगरांमुळे आम्हाला अडली जाते तर आम्हाला ती जागा हायजेनिक ठेवणंच गरजेचं आहे कारण आम्ही तिथे राहतो आणि ते कोंबड्यांना पण खूप जास्ती पॉझिटिव्ह आहे ते हायजेनिक ठेवणं कारण ते फार गरजेचं पण आहे त्यांच्या हेल्थसाठी आमच्या हेल्थसाठी सगळ्यांच्या हेल्थसाठी
3: आणि मग वारंवार तुम्ही कोंबड्यांचं चेकअप करता का म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन त्यांना काही झालंय की नाही ते बघता का
2: याच्यामध्ये कसं असतं जेव्हा कोंबड्या म्हणजे प्रॉपर प्रोडक्शन देत नाही तेव्हा मग आम्ही टेस्ट करतो त्यांना डॉक्टरकडे घेऊन जातो त्यांचे पण वेगळे डॉक्टर्स असतात मग काही गोष्टी जर कमी जास्ती असेल तर मग त्या फीडमधनं आम्ही त्यांना पुरवल्या जातो किंवा त्यांना काही अशक्तपणा आला बा तर आम्ही त्यांना पाण्यातून इलेक्ट्रॉल देऊन किंवा वेगळेवेगळे त्यांचे जे काय म्हणतात प्रोटीन युक्त पावडर्स आहेत ते पाण्यामध्ये टाकून आम्ही त्यांना पुरवतो
3: आणि तुमचे जे अंडे आहेत खरं म्हणजे अंडी हा असा प्रकार आहे की थोडं जरी त्याला धक्का लागला की ते फुटणार आणि ते खराब होणार तर मग तुम्ही अंडी कुठे कुठे पोहोचवता आणि ते कशी काळजी घेऊन पोहोचवावी लागतात
2: कसं आहे की आम्ही मेनली पुण्यात पोहोचवतो आणि पुण्यातलं एक नामवंत नाव तुम्ही पण ऐकलं असाल कुकडूकू चिकन म्हणून आहे तर त्यांच्या शॉप्सवरती आम्ही पाठवतो तर आपला प्रॉपर टेम्पो जातो तिथे पूर्ण पॅकिंग वॅकिंग करून आणि तिकडे मग वेगळ्या वेगळ्या शॉप्सवरती आम्ही देतो खूप साऱ्या कंपनीज पण आहे ज्यांना आपण पॅकेज अंडे विकतो फर्स्ट इज ते 6 सेटमध्ये असतात आणि मग 30 सेटमध्ये असतात. तर ते प्रॉपर पॅकिंग करून त्याच्यामध्ये लेबल वगैरे लावून ते आपण प्रॉपर विकतो. आणि नगरमध्ये पण होम डिलिव्हरी पण आमच्या सुरू असतात.
3: अच्छा अच्छा. आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या पोल्ट्रीच्या हिताच्या नसतात?
2: हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आता याच्यामध्ये मी ऑलरेडी पण सांगितलं की दोन पॉईंट्स असतात. एक एनएससीसी वाला की एनएससीसी जे कंपनीज असतात ते रेट ठरवतात, पण आम्ही प्रोडक्शन करून पण आम्ही रेट नाही ठरवू शकत. कारण की आज अंड्याचा रेट 5 आहे तर उद्या ते एकदम 4.5 करू शकतात.
3: okay.
2: किंवा परवा ते 4.5 किंवा 5.25 असे व्हॅरीज करू शकतात. पण आम्ही मेन प्रोडक्शन करून पण आम्हाला ती ऑथॉरिटी नाहीये की जे आम्ही अंड्याचा रेट ठरवून विकू शकू असं. आणि सेकंड पॉइंट जे मी तुम्हाला सांगितलं की शासनाने खूप जास्ती स्कीम्स वगैरे काढल्या आहेत, तर त्या आम्ही म्हणजे नॉर्मल पोल्ट्रीवाल्यांकडे त्या पोहोचतच नाही. ते आमचं फार मोठं दुःख आहे की आता शासनाने अजून आत्ता मार्चमध्ये मार्च स्टार्टिंगला की फेब एंडिंगलाच 2-3 अजून स्कीम काढल्या आहेत. पोल्ट्री तुम्ही टाका, तुम्ही त्याचं प्रोडक्शन वाढवा, तुम्ही आम्हाला म्हणजे आम्ही तुम्हाला असे वेगवेगळे स्कीम्स देऊ, ऑफर देऊ, लँड देऊ, पण ते नॉर्मल पोल्ट्रीवाल्यांकडे पोहोचतच नाही. हा एक खूपच मोठा इश्यू आहे.
3: आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये तुमची पोल्ट्री आणि सोडली तर आणखीन काही पोल्ट्री फार्म्स आहेत का?
2: हो आहेत, पण ते थोडे आउटरला आहेत, थोडे आउटरला आहेत. येस आहेत, कारण आमचं पण थोडेसे कॉन्ट्रॅक्ट आहेत लोकांशी ज्यांचे वेगळे पोल्ट्री फार्म्स आहेत असं.
3: अच्छा. आपल्या अहिल्यानगरमध्ये म्हणजे वातावरणानुसार पण कोंबड्या आपण पाळू शकतो, तर आपल्या अहिल्यानगरमध्ये कोणत्या प्रकारच्या कोंबड्यांना पूरक वातावरण आहे?
2: आम्ही तर मेनली लेयरवाले करतो, पण ज्या भुवन्स म्हणून एक आहेत आणि त्याच्यानंतर सातपिडा पण आहे, तर हे जे वेगळेवेगळे आहेत म्हणजे टाइप्स ऑफ कोंबडीज आपण म्हणू शकतो, पण असं काही नाही आहे. या ज्या तिन्ही मी तुम्हाला सांगितलं या तुम्ही ठेवू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्यांना कम्फर्टेबल वातावरण देणं ते तुमच्या हातात आहे. आता गर्मी वाढली आहे तर तुम्ही त्यांना फॉगर लावा आणि त्यांना म्हणजे शेडमध्ये जे आहे ग्रीन नेट टाका, म्हणजे त्यांनी त्यांना डायरेक्ट सनलाईट नाही येणार आणि ते थोडे थंडे राहतील. त्यांची काळजी तुम्ही घ्यावी. तर तुम्ही त्यांची काळजी घेतल्यानंतर त्याचं प्रोडक्शन चांगलंच येणार.
3: आणि जर एखादं असं आहे की ज्याला काही माहितच नाही या बिझनेसच्या बाबतीत, पण त्यांना असं म्हणजे ठरवलं की हा बिझनेस करायचा आहे, तर त्या व्यक्तीकडे काय काय स्किल असणं आणि काय काय कॅपिटल असणं गरजेचं आहे?
2: पहिले तर लँड.
3: ओके.
2: ती तर मेन असते. त्याच्यानंतर तुम्हाला एक फोकस पाहिजे की तुम्हाला पोल्ट्री हा बिझनेस टाकायचा आहे, आणि तुम्ही कन्व्हिन्स व्हायला पाहिजे की एग हे व्हेज आहे.
3: ओके.
2: कारण की जो नॉन व्हेजिटेरियन माणूस आहे तो तर टाकू शकतो, पण आम्ही ब्राह्मण असून आम्ही हा पोल्ट्री चालवतो आहे, कारण आम्ही हे ऍक्सेप्ट केलेलं आहे की अंडं हे वेजच आहे. कारण की खूप साऱ्या पॉइंट्स हे प्रूफ करतात आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की एग हे वेज आहे. आणि तुम्हाला एक पहाडी लागते, पहाडी म्हणजे माउंटेनवरती तुम्ही पोल्ट्री म्हणजे जिथे जास्ती वस्ती नाही आहे अशा गोष्टींमध्ये अशा जागीच तुम्ही पोल्ट्री टाकू शकता.
3: आणि जर जिथे वस्ती असेल किंवा तुमच्या इथे देखील कुत्रे किंवा असे प्राणी त्रास देतात का कोंबड्यांना?
2: हो. कुत्रे वगैरे त्रास देतात. तर आम्ही त्यांच्याकरता काय करतो की करंट वाली जी वायर आहे ती आम्ही पूर्ण पोल्ट्रीमध्ये पसरवतो. त्यांनी फक्त काय होतं, कुत्र्यांना फक्त छोटासा झटका लागतो, त्यांनी त्यांना काहीच हार्म होत नाही, म्हणजे ते असे पडतात असं वगैरे असं काही नसतं. थोडासा झटका लागतो ज्यांनी ते त्या एरियामध्ये नाही आहेत आणि कोंबड्या हेल्दी राहू शकतात, म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम असं नाही शकत असं आहे.
3: आणि तुमचं जे शेड आहे ते किती एरियामध्ये?
2: आमचं सध्या 6 आहे आणि खाली म्हणजे अजून एक शेड आहे जे पिल्लांचं आहे, ते 2-4 आहे असं. टोटल 8 आहे आणि अजून पण आम्ही जागा घेतलेली आहे 2 एकर, त्याच्यामध्ये आम्ही अजून वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे.
3: आणि कोंबड्यांना असं कसंही ठेवलेलं चालतं की त्यांना त्यांची स्वतःची जागा असायलाच हवी.
2: स्वतःची जागा त्यांना असायलाच हवी. ऍक्च्युली त्याच्यामध्ये दोन पार्ट असतात. एक म्हणजे ओपन शेड असतं की ज्याच्यामध्ये कोंबड्या तुम्ही सोडून द्या आणि त्या आणि खाद्य आणि पाणी वेगळ्या वेगळ्या जागी ठेवा. ते पाणी देऊन त्यांच्या त्यांच्या जागेवरती अंडे देतात. तो एक वेगळा काम आहे. पण ते छोट्या जे पोल्ट्री फार्म्स आहेत ते करू शकतात. पण जसं आमचं तुमच्याकडे 60,000-85,000 अशा कोंबड्या असतील तर त्यांना प्रॉपर त्यांची जागा असते. त्यांची पाण्याची जागा पण फिक्स असते. त्यांचं खाद्य पण फिक्स असतं आणि अंडे देण्याची जागा पण फिक्स असते.
3: आणि मॅडम खरं म्हणजे तुम्ही 2 वर्षांमध्ये सगळा बिझनेस शिकला आहात. तर कसा होता हा बिझनेस वुमन म्हणून प्रवास, कसा होता, कशी सुरुवात झाली आणि कसे पुढे पुढे तुम्ही गेलात?
2: याच्यामध्ये खूप मोठा म्हणजे वाट जे म्हणू शकतो ते माझ्या सासू सासऱ्यांचं आणि माझ्या नवऱ्याचं आहे. कारण की त्यांना माहिती आहे की मी इंटिरियर डिझायनिंगच्या बॅकग्राऊंडमधनं आलेली आहे. कारण मला पोल्ट्रीचं काहीच नॉलेज नव्हतं. तर त्यांनी मला हळूहळू समजवून रोज मी शेडला जायचे, तिथे लोकांना काम करताना बघायचे, मग स्वतः पण काम करू लागले ॲज अ पर्सन. त्याच्यानंतर हळूहळू एक एक गोष्ट शिकून की त्यांना काय गरजेचं असतं, वातावरणाप्रमाणे ते कसे बदल होतात, त्याच्यानंतर पाणी कसं बदलायचं असतं, म्हणजे खाद्य, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मला हळूहळू माझ्या सासू सासऱ्यांनी शिकवल्या आणि मग हजबंडचा पण त्याच्यामध्ये वाटा आहे. त्यानंतर मग हळूहळू हळूहळू करून मला प्रॉपर ते यायला लागलं.
3: आणि आता तुम्ही सगळं एकटा देखील पाहू शकता
2: म्हणजे मला हो म्हणजे पोल्ट्रीवरती ठेवलं तर मी बघू शकते.
3: ओके. आणि अंड्याचा जो साठ तो कसा ठेवता तुम्ही?
2: जे डेली प्रोडक्शन असतं ते आम्ही ट्रेमध्ये ठेवतो आणि त्याच्यानंतर आमचं जे ट्रे म्हणजे गोडाऊन असतं त्या गोडाऊन मध्ये आम्ही साठवत जातो. आणि गाड्या ज्या आहेत त्या आम्ही सकाळी गाड्या भरून त्या पुण्याला किंवा नगरला जाऊन ते म्हणजे पूर्ण विक्री करून मग वापस येतात. मग त्यांचं ट्रे किती आले, अंडे किती आले, ते सगळं मग काउंटिंग वगैरे प्रॉपर होतं.
3: ओके. आणि आतापर्यंत या बिझनेसमध्ये म्हणजे तुम्ही आल्यापासून बऱ्याच काही शिकला आहात, तर आतापर्यंत मोठी अडचण काय वाटली तुम्हाला या बिझनेससाठीची की काम करत असताना आलेली अडचण?
2: मागच्याच वर्षी एक आजार म्हणा VVND म्हणून असतो तर तो कोंबड्यांना झाला होता.
3: ओके.
2: तर त्यांनी काय असतं की हीट स्ट्रोक बसतो. म्हणजे खूप जास्त मरतूक होते. म्हणजे दिवसाला 50, 100, 150, 200 अशा कोंबड्या जातात. तर ते थोडं टफ होतं आमच्यासाठी. पण माझे सासू सासरे जे दोघंही आहेत त्यांचं 35 वर्षाचं जे आपण काय म्हणतात अनुभव आहे, त्यांनी आम्हाला खूप जास्ती हेल्प केली. ते अजूनही बिझनेसमध्ये असतात, ते फायनान्शियल्स वगैरे बघतात. पण माझ्या हजबंडनी पण खूप सपोर्ट केला तेव्हा. आणि आम्ही चौघांनी म्हणा, मॅनेजर, आमच्या खाली जे काम करतात ते लोक, त्यांनी प्रॉपर आम्ही एकसाथ मिळून मिसळून ते त्याला आम्ही मात केली आणि प्रॉपर ते केलं. ते एक मोठा म्हणजे मी बघितल्यापासून तो एक मोठा प्रॉब्लेम होता.
3: आणि मॅडम जर एखाद्या महिलेला हा बिझनेस करायचा, एकटी महिला, आता तुम्ही कसं फॅमिली सांभाळत आहात किंवा फॅमिली पण तुमची मदत करते आहे, जर एकट्या महिलेला करायचं असेल तर ती करू शकते का?
2: हो नक्कीच करू शकते. पण तुम्हाला प्रॉपर त्याचं नॉलेज पाहिजे. पहिले तुम्ही 10 जागी जा, त्याचं नॉलेज घ्या, त्यानंतर सरकार पण तुम्हाला हेल्प करते. पण याच्यातलं एकूण एक नॉलेज येणं हे खूप जास्ती गरजेचं आहे. कारण हे सगळं लाईफ स्टॉक आहे की नाही. जे पण आपण करू, जे पण आपण पाणी खाद्य, जे पण आपण चेंज करू, त्यांचा परिणाम कोंबड्यांवर होतो आणि ते अल्टिमेटली अंड्यावरती होणार. म्हणून तुम्हाला नॉलेज घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला इंडिपेंडेंटली चालू करायचं असेल तर तुम्ही कोणाच्या पहिले अंडर काम करा. किंवा जर तुम्ही कोणी नोन माणसाला ओळखत असाल तर मग त्यांच्याकडे प्रॉपर नॉलेज घ्या की काय काय गोष्टी लागतात, काय काय नाही लागत, त्यानंतर मग तुम्ही सुरू करू शकता.
3: मॅडम खरं म्हणजे तुम्ही एक महिला आहात, एवढा मोठा बिझनेस तुम्ही सांभाळताय, त्यामध्ये मदत करतात, घर सांभाळायचं असतं आणि तुमची अगदी 6 महिन्याची मुलगी आहे, तिला देखील सांभाळत आहात, तर हे कसं करता सगळं मॅनेज?
2: ऍक्च्युली आत्ताच माझं ऑगस्ट मध्ये डिलिव्हरी झाली आहे आणि माझे सासू सासरे आर रिअली गुड, म्हणजे ते मला खूप जास्ती हेल्प करतात. तर आणि माझी मुलगी पण जास्ती त्रास देत नाही, ती सगळ्यांकडे राहते. आत्ता पण मी तिला त्यांच्याकडे सोडून आली
3: आहे.
2: येस, तर सपोर्टिव्ह मला बॅकग्राऊंड इतकं स्ट्रॉंग आहे की मी हे करू शकते. आणि ते मला म्हणतात की आता झाले 5 महिने 4 महिने तू तिला आमच्याकडे दे आणि तू जाऊन शेडमध्ये काम कर.
3: अच्छा.
2: येस, तर त्यांच्याकडे ठेवून मी सगळं मॅनेज करू शकते. ते माझे बॅकबोन्स आहेत दोघही आणि माझा लवरा पण.
3: हे खूप महत्वाचं आहे का महिलेसाठी की घर आणि घरचे जे असतात किंवा घरचे सदस्य यांनी मदत करणं आणि त्यातली त्यात नवऱ्यानं मदत करणं हे देखील खूप महत्वाचं आहे.
2: तर हे तर माझे बॅकबोन्स आहे सिरियसली. म्हणजे मला इतकं चांगलं सासर मिळालं आहे आणि माझी ननंद पण इतकी चांगली आहे की ते मला खूप जास्ती सपोर्ट करतात. आणि माझं बॅकग्राऊंड इतकं स्ट्रॉंग आहे म्हणूनच मी हे सगळं अचीव्ह करू शकते आहे आणि बिझनेसमध्ये प्रॉपर म्हणजे लक्ष देऊ शकते आहे. कारण आता आता नवीनच आम्ही रविकिरण पोल्ट्री फार्म माचो एक्स म्हणून हे एक ब्रँड आहे ते आम्ही इंट्रोड्यूस करतो आहे. म्हणजे ते ऑलरेडी होतं पण आता एक फोर्सफुली म्हणजे फ्रंट फुट मध्ये मी सुरू करायचा प्रयत्न करते आहे आता. तर पूर्ण नगर मध्ये आम्ही होम डिलिव्हरी सुरू करतो आहे.
3: आणि मॅडम खरं म्हणजे तुम्ही इंटेरियर डिझायनर आहात किंवा ते शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे, तर इंटेरियर डिझायनर म्हणून कधी काम केलं का याआधी?
2: हो, जेव्हा माझं कॉलेज कम्प्लीट झालं त्याच्यानंतर मी एक 5-6 प्रोजेक्ट मी नागपूरची आहे तर नागपूरमध्ये कंटिन्यू केले होते. आणि त्याच्यानंतर मी एका फॅक्टरीमध्ये काम करायचे तर प्रॉपर मी फॅक्टरी मॅनेज केली आहे एक 10 to 12 months म्हणजे ऑलमोस्ट इयर ते मी फॅक्टरी प्रॉपर मॅनेज केली इंडिपेंडेंटली. त्यानंतर मग लग्न होऊन इकडे आले आणि मग या बिझनेसमध्ये लागले.
3: इंटेरियर डिझायनरची काय कामे असतात महत्वाची?
2: इंटेरियर जो डिझायनर आहे तो एका आर्किटेक्टच्या सोबत काम करतो आणि आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझायनर मिळून तुमचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्याला होम बनवतो, त्याला घर बनवतो. प्रॉपर रूम्स डिवाइड करणं, फ्लोरिंग सिलेक्ट करणं, त्याच्यानंतर सीलिंग म्हणा, वॉलपेपर्स कुठे, पूजा रूम, वास्तूच्या हिशोबाने या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या इंटेरियर आणि आर्किटेक्चर जो पर्सन आहे तो प्रॉपर एकसाथ करून करतो.
3: अच्छा, तर पुढचे काय प्लॅन्स आहेत?
2: आता तर जोरात काम सुरू करायचं आहे. नवीन ब्रँड चालू करतोय बस, अजून तर तेच आहे.
3: मॅडम खरं म्हणजे अनेक महिला असतात ज्यांना स्वतःचा बिझनेस करायचा असतो पण घरून सपोर्ट मिळत नाही किंवा मग काही अनेक अडचणी येतात आणि त्या थांबवून घेतात आणि मग जे चाललंय ते चालवतात पुढे. तर अशा महिलांना आज काय सांगाल?
2: माझं तर खूप एकच पॉइंट आहे की स्वतःवरती विश्वास ठेवा. जर तुम्ही चांगले आहात तर तुम्हाला सराउंडिंग पण चांगलं मिळेल. आज नाही तर उद्या तुम्हाला यश मिळेलच मिळेल. कारण की आज जर तुमची कंडिशन, तुम्ही एकटे असाल, तुमच्या पाठीशी कोणी नाही आहे, पण ही जी तुमची कंडिशन आहे ही नेहमी नाही राहणार. तुम्हाला फ्युचरमध्ये जाऊन कोणी ना कोणीतरी छान किंवा सपोर्टिव्ह माणसं मिळतीलच. हा विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि कंटिन्यू करा. लाईफ गोज ऑन.
3: येस, आणि मॅडम खरं म्हणजे पोल्ट्री फॉर्म असणं एक महत्वाचं, कारण आपण त्यांच्याच आरोग्याची काळजी आपण याद्वारे घेत असतो. कारण त्यामुळे जेन्युइन देणं खूप गरजेचं आहे, नॅचरल देणं गरजेचं आहे. पण बऱ्याच ठिकाणी कोंबड्यांना इंजेक्शन दिलं जातं किंवा प्रोडक्शन जास्त व्हावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रसायनं वापरले जातात. तर हे कसं टाळायला हवं असं तुम्हाला वाटतं?
2: कसं आहे ना, जेव्हा खूप साऱ्या कोंबड्यांना असं इंजेक्शन तुम्ही असं म्हणता आहे ते दिल्यानी अंडे ते जास्ती दिल असं काही गॅरंटी वगैरे नसते. किंवा तसं 26 तासामध्ये ती 1 अंडे देते, ती 10-12 अंडे देतील असं होऊच नाही शकत. कारण की आता सगळीकडे भिसळ आहे, जे मी पहिले पण सांगितलं, दुधामध्ये भिसळ आहे, भाज्यांमध्ये इंजेक्शन टाकतात, केळ्यामध्ये इंजेक्शन टाकतात. पण अंडं हे एकुलतं एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही भिसळ करू शकत नाही. जे तुम्ही प्रोटीन कोंबड्यांना द्याल तेच प्रोटीन अंड्यामध्ये उतरेल आणि तेच तुम्ही इंटेक कराल तर तुमचं आरोग्य खूप जास्त चांगलं राहील. तर हा एक फक्त असा एक प्रोटीन सोर्स आहे की जो आपण घेल्याने आपलं आरोग्य खूप जास्त चांगलं राहील. म्हणून मी सगळ्यांना सांगते, छोटे पासून मोठ्यापर्यंतचे, अंडं हे वेज आहे आणि ते तुम्ही खायलाच पाहिजे. कारण की मी ज्या बॅकग्राऊंड मधनं आली आहे तिथे मला पण असं वाटत होतं, म्हणजे नागपूरला जेव्हा मी होते, की अंडं हे नॉनव्हेज आहे. पण जेव्हा माझं लग्न झालं आणि मला समजवण्यात आलं की अशा अशा गोष्टी असतात आणि अंड हे का वेज आहे हे जे मला समजवण्यात आलं मला ते पटलं. मला ते जेन्युइनली पटलं म्हणून मग मी खाणं पण चालू केलं.
3: अरे
2: आता मी अंड खाते बस अंडच.
3: सो अंड वेज आहे आणि प्रोटीन पण खूप आहे त्यामध्ये
2: प्रॉपर
3: आणि तुमचं आरोग्यासाठी चांगलं आहे त्यामुळे आणि भेसळ नाहीये मेन म्हणजे कारण सगळ्याच्या मध्ये आता भेसळ
2: नाही शकत तुम्ही कारण की प्युअर फॉर्म
3: ओके
2: म्हणून त्याच्यामध्ये भेसळ तुम्ही नाही करू शकत
3: त्यामुळे सगळ्यांनी खाल्लं तर काहीच प्रॉब्लेम
2: काहीच हरकत नाही काहीच हरकत नाही. छोट्या मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे अंडे खाऊ शकतात कारण की खूप लोक आता वेगन होतात जसं मी सांगितलं पण मग तुम्हाला प्रोटीन कुठून मिळणार कॅल्शियम म्हणा किंवा आयरन म्हणा फॉस्फरस खूप इम्पॉर्टंट असतो आपल्या बॉडीसाठी बी ट्वेल्व झालं हे सगळं अंड्यामध्ये असतं म्हणून तुम्ही ते ऍज अ प्रोटीन सोर्स म्हणून खा आणि जो पण अंड खातो त्याला समोर जाऊन जे बिमारीज वगैरे सगळे होतात ते कमी होतात हे पण सायंटिफिकली प्रूव्हन आहे.
3: खूप थोडक्यात पण खूप चांगली माहिती आज तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल खूप खूप थँक्यू.
2: थँक्यू सो मच तुम्ही मला हे प्लॅटफॉर्म दिलं आणि मला बोलवलं. मी प्युअर व्हेजिटेरियन म्हणजे सात्विक ज्याला बोलतात ते होते आणि जेव्हा मला पटवण्यात आलं की मला त्याचं सायंटिफिक रिझन सांगितलं की काय आहे काय नाही त्याच्यावरनं मी पण कन्व्हिन्स झाले.
3: सो मॅडम खरं म्हणजे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि तुमचं जे पोल्ट्री आहे किंवा तुमचा जो पुढे तुमचे फ्युचर प्लॅन्स आहेत ते नक्की सक्सेस होतील आणि पुन्हा आपण अशाच गप्पा मारूयात. थँक्यू.
2: थँक्यू सो मच. थँक्यू.
3: तर मैत्रिणींनो आज आपण एका सखी सोबत गप्पा मारलेल्या आहेत ज्या बिझनेस वुमन आहे ज्यांचं नाव आहे विश्विका माचवे आणि त्यांनी देखील खूप छान गोष्टी आपल्याला सांगितल्या आणि ज्या कोंबड्या असतात त्यांच्याकडे पाहणारे आपल्याला असं वाटतं की औषध किंवा त्यांना इंजेक्शन दिले जातं तर असं काहीही नाही आहे. ते एकदम नॅचरलरित्या त्यांना पाळलेलं असतं सांभाळलेलं असतं आणि ते सगळं नॅचरली सगळं असतं. रसायन अजिबात नसतात भेसळ अजिबात नसते त्यामुळे ते सगळ्यात बेस्ट आहे आणि आज माचवे मॅडमसोबत गप्पा मारून खरंच खूप छान वाटलेलं आहे. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी संवाद सखीचा या शो मध्ये एका वेगळ्या सखी सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
4: अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90111264181.

0: जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.
1: मुझे

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशनसाठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोतेहोन नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी, आपला कॉलेज कट्टा हा संडे स्पेशल शो सुरू झालाय आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, आपण विद्यार्थ्यांसाठी आज गप्पा मारत आहोत. अनेक गोष्टी असतात, अनेक प्रश्न असतात विद्यार्थ्यांमध्ये, त्याचबाबत आज आपण भरपूर गोष्टी जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत संजीवनी पाटील आणि तुषार पाटील यांच्यासोबत आज आपण काही विषयांवरती चर्चा करत आहोत. तर सर्वप्रथम तुमच्या दोघांचंही आपल्या रेडिओ नगरमध्ये फार फार स्वागत आहे. तर संजीवनी मॅडम, पहिल्यांदा मी तुमच्याकडे येते. तर आत्ता विद्यार्थी अनेक परीक्षा देत आहेत, अनेक ज्या अवघड अवघड परीक्षा असतात, जसं की MPSC UPSC असेल किंवा 10वी 12वी सुद्धा असेल, तर अशा परीक्षा देत असतात. पण प्रत्येकाचा एक प्रश्न असतो, जो की माझाही प्रश्न होता, की अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी काय काय टिप्स असतात. आपण अभ्यास तर करतो, वेळेचं आपण टाइम टेबल बनवत असतो, आणि अभ्यास केल्यानंतर असं होतं की यार, मी हे आधी अभ्यासलं होतं पण आता ऐन टायमला माझं हे लक्षात येत नाहीये. तर नेमकं काय तुम्ही टिप्स द्याल?
2: एक्झाम तर जवळ आली आहे, अभ्यास तर खूप झाला आहे, पण एक भीती आहे ना की आपण जे केलंय ते आठवेल की नाही. त्यासाठी या काही टेक्निक्स आहेत. यातली पहिली आहे ग्राउंडिंग टेक्निक. यात तुमचं फुल अटेन्शन एकत्र आणायचं आहे, ज्याप्रमाणे 5 4 3 2 1. धिस 5 4 3 2 1 ग्राउंडिंग टेक्निक. 5 गोष्टी तुम्हाला डोळ्यांनी पाहायच्या आहेत, त्याचा कलर शेप डिस्क्राईब करायचा आहे मनात. 4 गोष्टी तुम्हाला टच करायच्या आहेत, फॉर एक्झाम्पल तुमचे कपडे, तुमचे केस, तुमची स्किन, अशा 4 गोष्टी टच करायच्या आहेत. 3 गोष्टी तुम्हाला ऐकायच्या आहेत, येणारे आजूबाजूचे आवाज, फॅनचा आवाज, घड्याळाचा आवाज. 2 गोष्टी तुम्हाला स्मेल करायच्या आहेत, आजूबाजूने येणारा स्मेल. कुठला स्मेल येत नसेल तर तुमच्या आवडीचा परफ्यूम किंवा एखादा अगरबत्तीचा स्मेल तुम्हाला आठवायचा आहे. आणि 1 गोष्ट तुम्हाला टेस्ट करायची आहे, आजूबाजूला कुठलाही पदार्थ असेल तर जस्ट तोंडात टाकून ती टेस्ट करायची आहे. ही आहे ग्राउंडिंग टेक्निक. दुसरी टेक्निक आहे डीप ब्रीदिंग टेक्निक. इथे तुम्हाला 4 7 8 हा रूल फॉलो करायचा आहे. 4 म्हणेपर्यंत तुम्हाला इनहेल करायचा आहे, 7 म्हणेपर्यंत तो श्वास रोखून धरायचा आहे, आणि 8 म्हणेपर्यंत तो श्वास हळूहळू सोडायचा आहे. ही 4 7 8 टेक्निक. त्यानंतरची टेक्निक आहे सेन्सरी टेक्निक. यामध्ये काय करायचं आहे, एक कूल आईस क्यूब्स किंवा आईस पॅक तुम्हाला हातात धरायचा आहे, तो थंडावा तुम्हाला मानेवर, तुमच्या स्किनवर फील करायचा आहे. यामुळे काय होतं, तुमची एन्झायटीचा जो लूप आहे तो ब्रेक डाऊन होतो व तुम्हाला रिलॅक्स वाटायला लागतो. किंवा थंड पाणी तुम्ही तोंडावरही मारू शकता. 4 टेक्निक जी आहे ती आहे ग्राउंडिंग विथ टच. इथे तुम्हाला सेन्सेशन अनुभवायचं आहे, ज्याप्रमाणे तुमचे हात दोन्ही मांडीवर ठेवून त्याला थोडस प्रेस करा, ते सेन्सेशन जे आहे ते तुम्ही फील करा. धिस टेक्निक ऑल्सो हेल्प्स फॉर ब्रेकिंग द लूप ऑफ एन्झायटी. हा, नेक्स्ट टेक्निक जी आहे तिथे तुम्हाला तुमचा लेफ्ट हँड चेस्टवर ठेवून म्हणायचं आहे की धिस फिलिंग विल पास, आय एम व्हेरी सेफ, धिस फिलिंग विल पास, आय एम व्हेरी सेफ. यामुळे काय होईल, एन्झायटीची तुमची फिलिंग कमी कमी व्हायला लागेल व तुम्हाला अगदी सेफ मोडमध्ये तुम्ही टर्न व्हाल.
1: वा, खूप छान सांगितलं मॅडम. त्याचसोबत आणखी कोणती स्पेशल ट्रिक आहे तुमची व्यक्तिगत?
2: इथे आपल्याला न्यूरो सायन्सचा फॉर्म्युला युज करायचा आहे, MANAGE मॅनेज. इथे यम फॉर मास्टरी. इथे मास्टरी ही फुल ब्रेन कॅपॅसिटी युज करण्यातली आहे. लेफ्ट ब्रेन हा अनालिटिकल भाग सांभाळतो आणि राईट ब्रेन हा क्रिएटिव्ह. लेफ्ट न्यूरो रेफरन्सची जी विद्यार्थी असतात त्यांना समरी अनालिटिकल भाग हा खूप आवडतो. त्याप्रमाणे राईट न्यूरो रेफरन्सची जी मुलं असतात त्यांना ती थोडीशी क्रिएटिव्ह असतात, त्यांना म्युझिक, लोकांची चहलपहल यात जास्त अभ्यास होतो. नोट्समध्ये पण ही मुलं हायलायटर स्टिकर वापरणं जास्त प्रिफर करतात. जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा होल ब्रेन टेक्निक यूज करा. नंबर 1 ओव्हरव्ह्यू करा, नंबर 2 समरी बनवा, नंबर 3 की पॉइंट्स लिहा, आणि 4 आहे पुस्तक बंद करून सर्व वाचलेले एकदा आठवा. किंवा इमोजी यूज करा, किंवा एखादा फ्रॅग्रन्स यूज करा, किंवा फ्रॅग्रन्स कॅन्डल सुद्धा यूज करू शकता. ब्रेनला त्यामुळे स्टिम्युलेशन मिळेल. नंबर टू तो आहे ऍडजस्टमेंट टू क्रोनोटाईप और बायोलॉजिकल क्लॉक और सर्कॅडियन रिदम. प्रत्येकांचा क्रोनोटाईप हा वेगळा असतो. काहींना पहाटे छान अभ्यास होतो, काहींना रात्री उशिरापर्यंत, किंवा काहींना दिवसा अभ्यास होतो. तर प्रत्येकाने आपापला क्रोनोटाईप ओळखून त्यावेळी अभ्यास करणे जास्त सोयीस्कर होईल. नंबर थ्री, न्यू लर्निंग. क्रोनोटाईपनुसार तुमचा मॅक्सिमम फोकस टाईम जो आहे त्यावेळात तुम्ही अभ्यास करा. रिव्हिजन हे कधी करू शकता. नंबर फोर आहे ए फॉर अटेन्शन अँड फोकस. एक्झाम एक महिन्यावर आहे व टाइम टेबल आला आहे, किंवा एक्झाम 10 दिवसावर आहे व टाइम टेबल आला आहे, तुम्ही तोच सिलेबस एक महिन्यातही कम्प्लीट करू शकता व तोच सिलेबस 10 दिवसातही कम्प्लीट करू शकता. स्टुडंटने ब्रेनला कमांड दिले की मला हा सिलेबस एवढ्या वेळात कम्प्लीट करायचा आहे, तेव्हा ब्रेन ती कमांड घेईल व तुम्हाला ती कम्प्लीट करण्याची शक्ती सुद्धा देईल. जी फॉर गेनिंग मोमेंटम. मॅक्सिमम फोकस हा 45 मिनिट्स पेक्षा जास्त होत नाही, किंवा 20 मिनिट्स नंतर तुमचा फोकस हा कमी व्हायला लागतो. जसे पोमोडोरो टेक्निक, अभ्यास करते वेळी सगळे नोटिफिकेशन बंद, नो डिस्ट्रॅक्शन. लास्ट आहे ई, अभ्यास करते वेळी वातावरण निर्मिती ही तेवढीच महत्वाची आहे. आजूबाजूचे वातावरण एकदम शांत ठेवा. अभ्यास करते वेळी म्युझिक ऐका, लिरिक्स नको. अल्फा व बीटा बायन्युरल बीट्स ऐकल्याने फोकस जास्त वाढतो. माझ्याकडे एवढाच टाइम आहे, माझी एवढीच कॅपॅसिटी आहे, मी होल ब्रेननी काम करणार आहे. हा माझा क्रोनोटाईप हा आहे व मला यानंतर हे रिवॉर्ड मिळणार आहे. या 5 गोष्टी लक्षात ठेवल्या तर नक्कीच अभ्यास करणे सोपे जाईल व जो केला आहे तो लक्षात राहील. ट्राय दिस अँड सी द रिझल्ट.
1: थँक्यू सो मच मॅडम. मी आता सर तुषार सर तुमच्याकडे येते. तर वेळेचं मॅनेजमेंट विद्यार्थ्यांनी कसं करावं, कारण अनेक गोष्टी असतात. आपल्याला 24 तासच दिलेले असतात, पण कसं असतं की आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. शाळा कॉलेज असतं, अभ्यास असतो, ट्युशन्स असतात, आणि आपल्या स्किल्स डेव्हलप करायच्या सुद्धा असतात. तर मग विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा हाच प्रश्न असतो की वेळेचं नियोजन कसं करावं, काय सांगाल.
3: तर आपल्या सगळ्यांची आयुष्यात खूप मोठं काहीतरी अचीव करण्याची इच्छा असते. कुणाला डॉक्टर व्हायचं असतं, कुणाला कलेक्टर व्हायचं असतं, तर कुणाची एखादा बिझनेस स्टार्ट करण्याची इच्छा असते, आणि कुणाची एखादा खेळ नॅशनल लेवलवर खेळण्याची इच्छा असते. पण असं असताना सगळ्यांची मात्र एकच तक्रार असते की त्यांच्याकडे पुरेसा वेळ नाही. जर पुरेसा वेळ असता तर त्यांना जे वाटलं असतं ते त्यांनी अचीव केलं असतं. खूप अभ्यास केला असता, खूप प्रॅक्टिस केली असती, वगैरे वगैरे. पण तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगू का, तुम्ही असू द्या, मी असू द्या, टाटा किंवा अंबानी असू द्या किंवा महेंद्रसिंग धोनी असू द्या, सगळ्यांकडे सारखाच वेळ असतो. सगळ्यांकडे दिवसाचे 24 तासच असतात. आणि इथे महत्वाचा प्रश्न असा येतो की जर सगळ्यांकडे सारखाच वेळ असतो तर असं का होतं की काही व्यक्ती आयुष्यात खूप सक्सेसफुल होतात आणि बरेचसे लोक, ऍक्च्युली जास्तीत जास्त लोक रडत राहतात की त्यांच्याकडे पुरेसा वेळ नाही. याचं उत्तर ऑब्व्हियस आहे, टाइम मॅनेजमेंट, वेळेचं नियोजन. तर जे लोक आयुष्यात खूप सक्सेसफुल होतात त्यांनी त्यांच्या वेळेचं व्यवस्थित नियोजन केलेलं असतं. मेथड नंबर 1, प्रायोरिटी मेट्रिक्स. तर प्रायोरिटी मेट्रिक्स काय आहे, तर आपल्याला एका दिवसात ज्या काही गोष्टी करायच्या असतील त्या सगळ्या एका मेट्रिक्स मध्ये कॅटेगराईज करायच्या. एक तर त्या गोष्टी इम्पॉर्टंट असतील आणि अर्जंट असतील, किंवा इम्पॉर्टंट आणि नॉट अर्जंट असतील, ठीक आहे. त्यानंतर काही गोष्टी इम्पॉर्टंट नसतात पण अर्जंट असतात, आणि काही गोष्टी इम्पॉर्टंट पण नसतात आणि अर्जंट पण नसतात. फॉर एक्झाम्पल, इम्पॉर्टंट आणि अर्जंट अशी गोष्ट काय असू शकते. तर सपोज उद्या तुमची टेस्ट आहे आणि तुम्हाला त्या टेस्टसाठी अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. किंवा तुम्हाला एखादी असाइनमेंट, एखादं होमवर्क जे उद्या दाखवायचं आहे ते सध्या कम्प्लीट करायचं आहे, ओके. तर अशा गोष्टी येतील इम्पॉर्टंट आणि अर्जंटमध्ये, त्या गोष्टी सगळ्यात आधी करायच्या, ओके. फॉर एक्झाम्पल, स्टडी फॉर टेस्ट ऑर डू होमवर्क, डू असाइनमेंट फॉर सबमिशन, ठीक आहे. तर अशा गोष्टींची डेडलाईन असते, त्या गोष्टी सगळ्यात आधी करायच्या. त्या इम्पॉर्टंट पण आहेत आणि अर्जंट पण आहेत. त्यानंतर दुसरं काही असू शकतं, काही गोष्टी अशा असतात ज्या इम्पॉर्टंट तर असतात पण तेवढ्या अर्जंट मात्र नसतात. या गोष्टींना आपण नेहमी टाळत जातो. तर फॉर एन एक्झाम्पल तुम्हाला एखादं स्किल अक्वायर करायचं आहे, ठीक आहे, तुम्हाला स्विमिंग शिकायचं आहे किंवा सिंगिंग शिकायचं आहे, ठीक आहे, किंवा एखादा खेळ शिकायचा आहे, तर एखादं स्किल तुम्हाला अक्वायर करायचं आहे, हे एक एक्झाम्पल झालं जे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, ठीक आहे, ती गोष्ट तुम्हाला आत्मसात करायची आहे पण तुम्ही त्या गोष्टीसाठी वेळ काढू शकत नाहीये, तर अशी गोष्ट आहे इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट, ठीक आहे. तर अशा गोष्टींचं काय करायचं, त्यांना आपल्या रुटीनचा एक पार्ट बनवायचा, त्यांच्यासाठी वेळ काढायचा. त्यानंतर काही गोष्टी असतात नॉट इम्पॉर्टंट पण अर्जंट, तर ह्या कुठल्या गोष्टी, तर फॉर एक्झाम्पल तुमचा फोन आहे त्यावर एक व्हॉट्सअप मेसेज येतो, ठीक आहे, त्याला रिप्लाय करणं हे तेवढं इम्पॉर्टंट नाहीये, पण कारण तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा तुम्हाला मेसेज आलेला असतो तर तुम्हाला एक अर्जंटसी फील होते, ओके, की मला रिप्लाय करायचंय, आणि ते एका रिप्लायवर थांबत नाही, काय होतं की तिथे मेसेजेस आणि रिप्लायज यांची एक सिरीज सुरू होते आणि त्यात खूप सारा वेळ जातो. तर अशा गोष्टी ज्या आहेत त्यांना टाळायचं, ठीक आहे. तर ज्या गोष्टी तुम्हाला आत्ता करायच्या आहेत त्यांच्याकडे फोकस करायचं आणि ह्या गोष्टींसाठी एक वेगळा वेळ काढायचा. त्या गोष्टी कम्प्लीट झाल्यानंतर, म्हणजे ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या कम्प्लीट झाल्यानंतर ह्या गोष्टींकडे जायचं. व्हॉट्सअप मेसेज तुम्हाला आला जरी तरी तुम्ही फोन बाजूला ठेवू शकता आणि काही वेळानंतर तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला रिप्लाय करू शकता, ठीक आहे. तर नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट काय असतं, व्हॉट्सअप मेसेज. त्यानंतर चौथी कॅटेगरी आहे नॉट इम्पॉर्टंट अँड नॉट अर्जंट. तर ही कुठली गोष्ट आहे, तर आपण दिवसातला बराच वेळ काही वेब सिरीज फालतू व्हिडिओज ते पाहण्यात घालवतो, है ना, तर ते इम्पॉर्टंट पण नसतं आणि खूप अर्जंट पण नसतं, ते नाही केलं तर काही बिघडत नाही, तर अशा गोष्टींना करायचंच नाही, ओके. तर नॉट इम्पॉर्टंट नॉट अर्जंट ह्या कुठल्या गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल वेब सर्फिंग, त्यानंतर वॉचिंग यूट्यूब, मिनिंगलेस वॉचिंग यूट्यूब और फेसबुक इंस्टा एक्सेट्रा एक्सेट्रा, ठीक आहे. तर अशा गोष्टी नाही केलं तर काही बिघडत नाही, म्हणून अशा गोष्टींना करायचंच नाही. एका दिवसात ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्यांना कॅटेगराईज केलं एका मेट्रिक्समध्ये.
1: त्याचसोबत एक खूप महत्वाचा प्रश्न आहे सर, जो की मलाही मी जेव्हा कॉलेज लाईफमध्ये होते शाळेत होते तेव्हा मलाही पडायचं की टाइम ब्लॉकिंग काय आणि ते नेमकं कसं करावं, तुम्ही याबाबत काय सांगाल?
3: तर तुमच्यासाठी जी गोष्ट सगळ्यात महत्वाची असते त्यांच्या त्या गोष्टींसाठी एक वेगळा टाइम ब्लॉक करून ठेवायचा, तर त्या टाइममध्ये तुम्ही तीच गोष्ट करणार, दुसरं काही करणार नाही. तर फॉर एन एक्झाम्पल तुम्ही सपोज कॉलेजमध्ये जाता तर कॉलेजची काहीतरी वेळ आहे, तर सपोज सोमवारपासून ते शनिवारपर्यंत सकाळी 8 ते 1 पर्यंत ही वेळ जी आहे ती फिक्स्ड आहे, तुमच्या रुटीनचा पार्ट आहे, त्यात तुम्ही वेगळं काही करू शकत नाही, ठीक आहे. तर हा टाइम रुटीनसाठी ब्लॉक झालेला आहे. त्यानंतर आणखी काही असू शकतं जे तुमचा रुटीनचा पार्ट आहे, म्हणजे ट्युशन, लेट सपोज तर 5 to 8 वगैरे, तर सपोज 5 ते 8 तुमचे क्लासेस असतात तर त्यावेळेत पण तुम्ही वेगळं काही करू शकत नाही. तर आता तुम्हाला अभ्यास करायचाय, तुम्हाला खेळायचंय, तुम्हाला युट्यूब पाहायचंय, तुम्हाला फेसबुक पाहायचंय किंवा मित्रांशी गप्पा करायच्या आहेत, या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्यासाठी हे 3 मेजर टाइम ब्लॉक्स उरतात. पहिला म्हणजे सकाळी तुम्ही जेव्हा उठता, सपोज तुम्ही 6 वाजता उठता, तर सकाळी तुम्ही जेव्हा उठता तेव्हापासून ते 8 वाजेपर्यंतचा वेळ, ठीक आहे. त्यानंतर 1 पासून ते 5 पर्यंतची वेळ, ओके, तुम्ही जेव्हा कॉलेजमधून परत येता तेव्हापासून ते तुमच्या क्लासेसमध्ये जो गॅप आहे तो दुसरा एक टाइम ब्लॉक. आणि त्यानंतर तिसरा म्हणजे तुमचे क्लासेस जेव्हा संपतात ते तुम्ही जेव्हा झोपायला जाता तोपर्यंतची वेळ, ठीक आहे. तर जे काही आपल्याला करायचंय ह्या 3 टाइम ब्लॉक्समध्ये करायचं आहे, आणि त्यामध्ये पण सकाळी आपल्याला फ्रेश व्हायचं असतं, नाश्ता करायचा असतो, दुपारी आपल्याला जेवण करायचं असतं, ठीक आहे, रात्री आपल्याला डिनर घ्यायचा असतो, ठीक आहे. तर यामधला काही वेळ आणखी वजा होणार, ओके. तर हे सगळं होऊन आता मला जर तुम्ही विचाराल तर सकाळचा जो टाइम ब्लॉक मला मिळतो, म्हणजे मी उठलो फ्रेश झालो त्यानंतरचा मला थोडासा जो टाइम ब्लॉक मिळतो 1/2 ते 1 तास, त्यात मी काय करणार, तर माझ्यासाठी जी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती गोष्ट मी या वेळेत करणार. कारण काय, की सकाळी माझं माइंड फ्रेश असतं आणि या वेळेत जी गोष्ट मी करणार त्या गोष्टीत माझं व्यवस्थित पूर्ण लक्ष लागेल. ठीक आहे, तर सपोज तुम्हाला डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं असेल किंवा कलेक्टर बनायचं असेल किंवा सायंटिस्ट बनायचं असेल, तर कुठलंही अकॅडमिक करिअर जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कुठली असायला पाहिजे, अभ्यास. ठीक आहे, तर सकाळी अर्धा ते एक तास तुम्ही नियमित अभ्यास करायला पाहिजे यावेळी. ठीक आहे, तर हा झाला पहिला टाइम ब्लॉक. त्यानंतर दुपारी तुम्ही परत आल्यानंतर जेवण वगैरे करता, कुणाला थोडीशी झोप वगैरे घ्यायची असते, त्यानंतर ते तुमच्या क्लासेस मधला जो वेळ आहे त्यावेळी तुम्ही काय करायला पाहिजे. या टाइम ब्लॉक मध्ये ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि अर्जंट पण आहेत त्या गोष्टी मी करायला घेणार. तर इम्पॉर्टंट आणि अर्जंट अशा गोष्टी या टाइम ब्लॉक मध्ये मी करणार. त्यानंतर त्या गोष्टी जर कम्प्लीट झाल्या तर इतर गोष्टींसाठी मी वेळ काढणार, अदरवाइज हीच गोष्ट मी इथे कंटिन्यू करणार. त्यानंतर ज्या गोष्टी इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी मी इथे वेळ काढणार. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला सिंगिंग शिकायचं आहे तर मी काय करणार, लेट सपोज संध्याकाळी 8:30 पासून तर 9 पर्यंत अर्धा ते एक तास वगैरे मी रोजचा वेळ त्या गोष्टीसाठी काढणार. ठीक आहे, आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणजे आपले जे पहिल्या दोन कॅटेगरीज ज्या होत्या त्यांच्यासाठीचा वेळ आपण काढून ठेवलेला आहे. हे झाल्यानंतरचा वेळ जो आहे तो मी इतर गोष्टींसाठी देणार, म्हणजे काय, फेसबुक किंवा वेब ब्राउझिंग किंवा युट्यूब वगैरे वगैरे. तर हे टाइम ब्लॉकिंग सगळ्यांसाठी सारखंच असेल असं नाहीये, तर तुमच्यासाठी जी गोष्ट इम्पॉर्टंट असेल त्या गोष्टींसाठी तुम्ही टाइम ब्लॉक करायला पाहिजे.
1: थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. मंडळी, आज आपण विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवरती चर्चा केली. संजीवनी मॅडम आणि तुषार सर यांनी भरपूर अशा ट्रिक्स आपल्याला सांगितल्या. तर विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला तुमच्या भवितव्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि आता ज्या ट्रिक्स तुम्हाला सांगितल्या आहेत त्याचा अवलंब नक्की करा. ह्या ट्रिक्स यूज करून तुम्हाला कसं वाटलं, काय फरक जाणवला हे मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. पुन्हा भेटूयात आपण पुढच्या रविवारी आपल्या संडे स्पेशल कॉलेज कट्टा या शोमध्ये नवनवीन अशा व्यक्तिमत्वांसोबत, नवनवीन चर्चांसोबत. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मित्रांनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहिती

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्यविषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110011005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगर डायरी या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, आषाढी एकादशी झाली. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरामध्ये लाखो वारकरी यंदा सहभागी होते. हे वारकरी वर्षभरातून येणारी ही एकदा आषाढी एकादशी, या एकादशीची, त्या वारीची, पंढरपूरकडे जाण्याची खूप मनापासून वाट पाहत असतात. आणि हे वारकरी जेव्हा पंढरपूर पोहोचतात, विठ्ठलाचं कळसाचं दर्शन घेतात, तेव्हा खूप समाधान त्यांना मिळतं. आणि वारीहून जेव्हा ते परत येतात, तेव्हा काहीतरी घेऊन येतात. आणि या परतीच्या वारीतून काय घेऊन येत आहेत हे जाणून घेणार आहोत आज आपण हरिभक्त परायण तुळशीराम लबडे यांच्या आवाजात. ऐकूयात परतीची वारी.
2: रामकृष्ण हरी श्रोते मंडळी हो, आपण आता सध्या परतीच्या वारीचा एक माहोल बनलेला आहे. पूर्ण महाराष्ट्र हा पंढरपूरला जाऊन पुन्हा आपल्या आपल्या घरी विसावलेला आहे. पण तो शरीराने जरी विसावलेला असला तरी मनाने मात्र तो पंढरीतच आहे, किंवा वारीच्या त्या वातावरणामध्ये तो आहे. आणि त्यामुळे आपण पंढरपूरची वारी याच विषयावर मागील काही दिवसापूर्वी आपण बोललो होतो, त्याच विषयावर पुन्हा एकदा आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. काही संतांचे विचार आपल्याला घेऊन यायचेत. आज आपण विशेष भाग करणार आहोत परतीची वारी. आपण परतीची वारी या अर्थाने की आपण पुन्हा येताना, पंडुरंगाला जाताना एक आस आहे की भेटी लागी जीवा लागलीसे आस. अशी कासावी झालेला जीव आहे ना, तो भेटीसाठी आतुर झालेला आहे. पण आता तो भेटलेला भगवंत किंवा ज्याच्या गावाला गेलो आपण, ज्याची वारी केली, ज्याच्याबरोबर आपण 15 दिवस चाललो, ज्याचं भजन केलं, ज्याच्याबरोबर खेळलो, हसलो, ते सर्व भेटल्यानंतर, तिथं पोहोचल्यानंतर, त्या मूर्तीचं दर्शन झाल्यानंतर आपण परतीची वारी सुरुवात केलेली आहे. आणि त्या परतीच्या वारीचा विचार आपल्याला घेऊन यायचा आहे. पहिली गोष्ट, आपल्याला संत तुकोबाराय तर असं म्हणतात की जो गेला या पंढरपुरा आणि क यात्रा न मानी तो. एकदा पंढरपूरला गेला की अनेक यात्रा, म्हणजे इतर यात्रा असतील, जत्रा असतील, तो मान्य करायला तयार नाही. अशा अर्थाने मग अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे की एखादा वारकरी समर्पण भावनेने वारी करतोय, आणि समर्पण भावनेने वारी करत असताना त्याने पुन्हा येताना तो इतरांना सर्वांना विसरून जातो, अशी कोणची वैशिष्ट्य या वारीमध्ये आहे. वारीची परंपरा अनादी आहे, आदिनाथांपासून चालू आहे, वगैरे वगैरे आपण काही वेळेला, अनेक वेळेला ऐकलंय, बोललोय. परंतु पंढरपूरच्या वारीचं हे जे वैभव आहे ना, हे खऱ्या अर्थाने वैभव संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचे चिरंजीव महान भगवत भक्त, विठ्ठलाचे निस्सीम भक्त, ज्ञानोबांचे, तुकोबांचे निस्सीम भक्त, त्यांच्या विचाराचं संवर्धन करणारे एक विचारवंत नारायण महाराजांनी याला वैभव प्राप्त करून दिलं. आणि त्या वैभवात भर टाकली आमच्या ज्ञानोबारायांच्या दिंडीचं वैभव चालू करून, स्वतंत्र दिंडी चालू करून, परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय संत हैबत बाबांनी. आणि त्या हैबत बाबांनी किंवा नारायण महाराजांनी यांनी सगळ्यांनी ही वारी चालू केली हे जरी खरं असलं तरी सुद्धा की तुकोबाराय जसं म्हणतात पंढरीची वारी आहे माझे घरी, तसं ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात माझी जीवीची आवडी पंढरपुराणी नगुडी. मग तसं त्यांचे वडील विठ्ठलपंत सुद्धा वारी करतायत हे त्यांनी दर्शवलेलं आहे. म्हणजे वारी त्यांच्या अगोदरपासून आहे. मग त्या वारीला एवढं वैभव, एवढं विश्वभर किंवा आपल्या सगळ्या मराठी माणसाच्या तना मनात आणि ध्यानात आषाढ महिन्याला म्हटलं की वारी येते, आणि अशी वारी का रुजली त्याचा थोडासा विचार आपण या ठिकाणी घेणार आहोत. तसं पाहिलं तर वारी म्हणजे मी मगाशी शब्द उच्चारला की विचारांचं संकलन करणे. नारायण महाराजांनी संकलन केलं नाही तर त्याचबरोबर त्यांनी संवर्धन केलं आणि वितरणही केलं आणि तेच करायचंय. आमच्या वारकरी संतांनी जे विचार मांडले, वारकरी संतांनी जी भूमिका मांडली, वारकरी संतांनी जो एक महाराष्ट्राला नवी दिशा देणारा विचार या ठिकाणी घेऊन आले, त्या विचाराचं संकलन संवर्धन आणि वितरण म्हणजे वारी आहे. वारीमध्ये वैशिष्ट्य जर वारीचं आपण पाहिलं असेल तर वारीमध्ये एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एक वाक्यता आहे. एक वाक्यता म्हणजे त्या ठिकाणी दैवत एक आहे. सर्व सामान्यापासून तर थेट कीर्तनकार असतील, संत महंत काय असतील नसतील, सगळ्यांना दैवत मात्र एकच आहे आणि ते म्हणजे विठ्ठल. एक दैवत आहे, एकच साधन आहे, सगळ्यांना साधन सुद्धा एकच आहे. काहींना वेगळं साधन, काहींना वेगळं साधन असं काही नाही. सर्वांना सारखे साधन आहे, सर्वांना सारखं साध्य आहे. आनंदही सर्वांना सारखा मिळतोय, त्याचबरोबर सर्वांना मंत्रही सारखा आहे. जो मंत्र हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आमच्या माऊलींनी उच्चारला आणि आपल्या प्रगट गुहे बोलले केलं, त्याच माऊलींचा मंत्र तुम्हाला आम्हाला तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य वारकऱ्यांना सुद्धा सर्वसामान्य जीवांना सुद्धा तोच मंत्र येईल, तो म्हणजे रामकृष्ण हवे. एकच मंत्र, एकच छत्र, सर्वांना एका छत्राखाली चालायचे, तिथं कुठलाही भेदभाव नाही. म्हणजे जात धर्म पंथ वंश असा कोणताही भेदभाव न मानता सर्वांना एकच छत्र आहे, एकच व्रत आहे. व्रत सुद्धा सगळ्यांना आहे. 15 दिवसा माझी एक एकादशी, प्रत्येक 15 दिवसाला एक एकादशी, ती एकच व्रत आहे आणि एकच तीर्थ आहे. ते तीर्थ म्हणजे आमची चंद्रभागा है की नाही. चंद्रभागे स्नान तुका मागे ह्याची दान, ते तीर्थ आहे की नाही. अशा प्रकारे या वारीचं वैशिष्ट्य आहे की या वारीमध्ये आपल्याला मग आपल्याला आता या वारीचं वैशिष्ट्य मी सांगितलं तर या वारीमधून परतीची वारी म्हणजे आपण घरी येताना काय घेऊन यायचं. विनोदाने असं आपण बोलत असतो कधी कधी, किंवा अनेक कीर्तनकार अनेक वक्ते बोलताना सांगतात वारीहून येताना लोक काय काय घेऊन येतात. कोणी घोंगडी घेऊन येते, कुणी लाटणं घेऊन येते, कुणी पोळपोळ घेऊन येते, कुणी गंध घेऊन येते, कुणी माळ घेऊन येते. हे तर नक्की आणावंच लागणार आहे आपल्याला. आपण सगळे सामान्य जीव, लौकिक दृष्टीने जीवन जगणारे आपण माणसं, आपल्याला हे सर्व गोष्टी आणावंच लागणार आहेत, याच्यात शंकाच नाही. पण खऱ्या अर्थाने तिथून काय आणायचं आपल्याला, हीच परतीची वारी आपल्याला आज पाहिजे. परतीच्या वारीमध्ये आपल्याला परत येताना, मागे येताना, खरं तर पाहिलं तर तुकोबारायांनी एका अभंगामध्ये असं वर्णन केलंय की तुकोबाराय म्हणतात की आता मला परत जायचंय ना पंढरीच्या वारीमधून, पुन्हा मागे फिरायचंय ना, तर मग काय, बाहेर येता प्राण फुटे रडे दाटे गहिवरे. मी बाहेर आलो ना म्हणजे मागे फिरलोय, आता पंढरपूर सोडलंय मी, आता पंढरपूरच्या शिवेपासून मी बाहेर निघालोय ना, तर माझं मन काय झालंय म्हटलंय, आता प्राण फुटू लागलाय, मन रडू लागलंय, गैवरून येऊ लागले, डोळ्यातून आश्रू येऊ लागलेत, कारण मी आता काही दिवस त्या भगवंताच्या सहवासात होतो आणि मग त्या भगवंताच्या भजनात होतो, त्या भगवंताच्या काकड्यामध्ये होतो, त्या भगवंताच्या नामसंकीर्तनात होतो, त्या भगवंताच्या प्रेमी असलेल्या सर्व वारकऱ्यांच्या बरोबरीने मी त्या ठिकाणी माझं हे 15 दिवसाचं आयुष्य, 15 दिवसाचा क्षण न क्षण मी घालवलाय. आता त्या भगवंताची भेट झाल्यानंतर मी आता परतीच्या वारीला निघालोय आणि परतीच्या वारीला निघाल्यामुळं मला आता रडू येते. पण सर्व वारकऱ्यांच्या मनामध्ये हुरहुर जरी असली तरी आम्हाला त्या वारीने जे काही दिलंय ना ते खऱ्या अर्थाने आम्हाला बरोबर घेऊन यायचंय आणि तीच खरी परतीची वारी आहे. काय आणायचंय, मग मी तुम्हाला सांगितलं की एक वाक्यता हे आपल्याला घेऊन यायचंय. काय, एक दैवत. तुकोबारांनी एक ठिकाणी असं वर्णन केलं, तुकोबार म्हटले तुका म्हणे एक विठ्ठलची खरा आणि ये रतो पसारा वाऊगाची. तुकोबार एक ठिकाणी असं म्हणतात की तोच एक खरा आहे, म्हणजे ते सत्य तू सत्य तू सत्य तू हे ज्ञानोबारायांचं वाक्य आहे, हे ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे. म्हणजे तुझी सत्य गोष्ट आहे, तो जो खरा आहे तोच आम्ही बरोबर घेऊन येणार आहोत. त्याला बरोबर घेऊन यायचे, कुठे घेऊन यायचे, आपल्या हृदयामध्ये. ते दैवत आहे, कारण विठ्ठल कुळीचे दैवत आहे की नाही. किंवा आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनिक विठ्ठलची प्रमाण प्रमाण आहे आम्हाला ते नाही की नाही ते प्रमाण आहे आम्हाला आणि ते दैवत आम्हाला बरोबर घेऊन यायचंय दैवत घेऊन यायचंय म्हणजे आम्ही आमच्या सर्व वारकरी बंधूंनी आमच्या सर्व संतांच्या विचाराने प्रेरित झालेल्या सर्व अनुयायांनी एकच दैवत मान्य केलं आपल्या धर्मशास्त्रामध्ये अनेक दैवतांचं प्रतिपादन आहे त्यामुळे काही अंशी आपण कधी कधी दैवताच्या अनेकत्व दैवत असल्यामुळे आपण विखुरलेही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा विखुरले जाऊ शकतो किंवा जातही असतो पण आमच्या वारकरी संतांनी एक गोष्ट महत्त्वाची दिली ती म्हणजे एकच दैवत संतांनाही विठ्ठल आणि सामान्य वारकऱ्यालाही विठ्ठल कालमाळा घातली की आज त्यालाही दैवत विठ्ठलच आहे म्हणून असं जे दैवत आहे एक वाक्यता आहे ती वाक्य एक वाक्यता एकत्व त्याला म्हणूया आपण ते म्हणजे आमची दैवत हे विठ्ठल घेऊन यायचे कारण बोलावं विठ्ठल पहावं विठ्ठल करावं विठ्ठल जीवे भावे कारण आम्हाला बोलायचंय विठ्ठल पाहायचंय विठ्ठल आणि करायचंय विठ्ठल आमच्या जीवाचा सुद्धा विठ्ठल आहे की नाही अशा पद्धतीने एकच वाक्य एकच साधन सांगितलं आम्हाला काय साधन सांगितलं जसं एक दैवत सांगितलं तसं एकच साधन सांगितलं काय साधन सांगितलं तर साधन सांगितलं आम्हाला सोपे वर्म अम्मा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा आम्हाला एकच साध सोपं आणि सुलभ विपुल प्रमाणात जर काय गोष्ट सांगितली असेल तर ती म्हणजे आम्हाला टाळ दिंडी हाती घेऊन नाचायचं सांगितलं आणि ते आम्हाला साधन सर्वांसाठी एकच आहे मग त्या साधनामध्ये आम्हाला सर्वांना सहभागी करून घेतलंय पहा तुम्ही त्या दिंडीमध्ये सर्व स्तरातील लोकांना प्रतिनिधित्व देण्याचं काम आमच्या वारकरी संतांनी केलं बघा बरं का कशा पद्धतीने एखादा जर वादक असेल तर त्याला वादण्याची कला आहे म्हणून त्याला पखवाद वाजवता येतो त्याला तबला वाजवता येतो बरोबर आहे की नाही त्याचबरोबर एखादा जर हार्मोनियम म्हणजे स्वरांचं ज्ञान असला नसले तर त्याला स्वरांचाही म्हणजे हार्मोनियम वादनाचा सुद्धा आनंद घेता येतो एखादा टाळ वाजवणं ताल ज्याला माहीत आहे ज्याला टाळ वाजवता येतो त्याला टाळ वाजवता येतो मग त्याला टाळ वाजवण्याचा अधिकार दिलेला आहे बरोबर आहे की नाही एखादा गायनात असेल साधन चालले बरं का एखाद्याला गाता येतंय तर त्यालाही गाण्याचा या ठिकाणी अधिकार दिलाय साधन पहा पण या सगळ्यांना एकच या सगळ्यांचं एकत्रीकरण करून म्हणजे गाते ऐकते पाहते दुष्यते या सगळ्यांना एकच साधन दिले ते म्हणजे भजन प्रमाण येथे भजन प्रमाण त्या भगवंताचं भजन आहे की नाही माझे मुखी तुझे वर्णी गुण नाम मी तुझं गुण आणि नाम मुखाने सतत वर्णन करत राहील गुणगान करत राहील श्रवणाची वाट चोखळली शुद्ध म्हणजे ऐकत राहील आहे की नाही डोळे तुम्ही घ्यारे सुख अहो डोळ्यांना सुद्धा त्याच भगवंताचं मुख पाहण्याचं सांगितलंय एकच साधन तसं विविध स्तरातील मग शेतकरी असतील कामगार असतील स्त्रिया असतील मजूर असतील पुरुष असतील आबालवृद्ध असतील छोटे असतील मोठे असतील सर्वांना एकच साधन ते म्हणजे येथे भजन प्रमाण साधनही एकच घेऊ सोपे वरम अम्मा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा आनंद घ्यायचं सांगितलं बरं साध्य पण एकच बघा बरं का दैवत एक साधन एक आणि साध्यही एक साध्य काय तर म्हटले आपल्याला त्या भगवंताची भेट आहे की नाही पा आपण जेव्हा पंढरीला जातो त्यावेळेला तो भगवंत वाट पाहतो म्हटले कुणाची वाट पाहतो तर म्हटले भक्ताची आहे की नाही उभा हा भाविकासाठी तो उभा आहे कसा आहे उभा म्हणजे तत्पर आहे तो वाट पाहतो बघा तुम्ही कधी संतांनी अनेक ठिकाणी कितीतरी ठिकाणी वर्णन केलं की तो भेटायला आला कुणाला तर म्हटले ते दिंडरवनात रुक्मिणी माता बसल्या आणि त्यांना पाहायला आला आणि तेवढ्यात नेमका इकडे त्यांना आमचे भक्त पुंडलिक संत पुंडलिक माता पित्यांची सेवा करताना दिसले म्हणून तो इकडं आला आणि मग पुंडलिक रायाने त्याला उभं केलंय आमच्या जनाबाईंनी वर्णन केलं कार्यपुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी आईसा कैसा रे तू धीट मागे भिरकाविली वीट अशा पद्धतीने त्याला उभा केलं तेव्हापासून तो पुंडलिक रायाची नवे नवे तुम आम्हा सर्वांची वाट पाहतो, काय करतो साध्ययोग सगळ्यांना। मग असंही काही लोकांना मनात शंका येईल ऐकताना की तुम्ही एवढं सगळं सांगतात, तर मग दर्शन होतं का तुमचं वारीत गेल्यानंतर? अहो आमच्या भगवंतांनी किती सोपी गोष्ट सांगितली, भगवंत म्हटले तुम्ही माझ्या बारीला लागा, म्हणजे माझ्या दर्शनाच्या बारीला लागा, चरण स्पर्श करा, नाही ना होत तर तुम्ही मुख दर्शन करा, लांबून दर्शन करा, आणि हेही गर्दीमध्ये जमलं नाही ना तर मी तुमच्यासाठी कळसात येऊन बसतो। कुठं बसतो? झळझळीत सोन सळ, हे की नाही? अहो नामदेवरांनी वर्णन केलंय, म्हटले झळझळीत सोन सळ, कळस दिसतो सोजवळ, हे की नाही? बरवे बरवे पंढरपूर विठोबरायाचे नगर, है की नाही? अशा पद्धतीने तो कळसामध्ये येतो अशी आमच्या सर्व वारकऱ्यांची श्रद्धा आहे, विश्वास आहे, खात्री आहे की आम्ही नुसतं कळसाचं दर्शन घेतलं तरी तो आम्हाला दर्शन देतो। नव्हे मी तर असं सांगेल, थोडंसं विषयांतर होईल तुम्हाला वाटेल, पण काही भक्तांना तिथपर्यंत जाता येत नाही म्हणून तो भेटण्यासाठी आला। कुर्मदास असतील, सावता महाराज असतील, नवे नवे आमच्या आपल्या नगरपासून म्हणजे अहिल्यानगरपासून दौंड रोडला अरंगाव गाव आहे, जवळ आहे 8-10 किलोमीटरवर, तिथं बाळाजी नावाचे संत आहेत, त्यांना भेटण्यासाठी ते तिथं येतात। तिथले सगळे लोक इथं त्यांच्या नामस्मरणाचा गजर करतात, सप्ताह करतात या कालखंडामध्ये, आणि तिथं बसतात, त्या ठिकाणी भगवंत भेटण्यासाठी येतात। म्हणजे असा हा सगळ्यांना साध्य एकच, फक्त मनामध्ये काय पाहिजे त्या भगवंताविषयी भेटण्याची, त्याच्याशी सलगी करण्याची, त्याला प्राप्त करण्याची, त्याच्याबरोबर खेळण्याची, त्याच्याबरोबर बोलण्याची, त्याचे विचार आत्मसात करण्याची, फक्त काय पाहिजे मनामध्ये आसक्ती ऊर्जा पाहिजे, आणि मग तो साध्य सुद्धा एकच आहे। बघा दैवत एक आहे, साधन एक आहे, साध्य एक आहे, मंत्र पण एक आहे। मंत्र काय आहे? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। म्हणजे आपल्याला सांगायचं तात्पर्य काय की या ठिकाणी हा बीज मंत्र सांगितलाय। कोणता मंत्र सांगितलाय? बीज मंत्र। मग हा बीज मंत्र कुणाकुणाला आहे? तर म्हटले जे काय या संप्रदायाचे अनुयायी आहेत, या संप्रदायाचे माळकरी आहेत, या सर्वांना एकच मंत्र आहे, आणि तो म्हणजे रामकृष्ण हरी। आणि त्या मंत्राचा एवढा प्रभाव आहे, एवढा प्रभाव आहे की नाही? मुखी नाम हाती मोक्ष, आयसी साक्ष बहुतांची, अनेकांची साक्ष आहे की मुखाने नाम घेतलं की हाता आहे की नाही। म्हणजे पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, पण कधी? तर मुखी नाम हाती मोक्ष, तुम्ही भगवंताचं नामस्मरण घेतलं की मग त्याच्यावर आपल्याला खूप उदाहरणं देता येतील। आणि मग त्या उदाहरणामधून असं लक्षात येतंय की जेवढ्यांनी पण आजपर्यंत ज्या ज्या संतांनी त्या भगवंताचं भजन, त्या भगवंताचं नामस्मरण, त्या भगवंताचा नाम मंत्र आपण अंगीकारलाय, स्वीकारलाय, आणि त्याचं सतत कीर्तन केलंय किंवा त्या मंत्राचं स्मरण केलंय, त्या सर्वांना भगवंतांनी आपल्या पायाजवळ आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतले। त्यांना जे इच्छित आहे, इच्छित म्हणजे इकडलं नाही बरं का, लौकिकातलं नाही, घर बांधायचं, गाडी घ्यायची, लग्न, हे नाही, मग काय? तर भगवत प्राप्ती हे जे आपलं साध्य आहे ते ह्या मंत्राने निश्चित काय होतंय? प्राप्त होतंय, असा तो मंत्र आहे। फक्त तो मंत्र, मग तो मंत्र आल्यानंतर, म्हणून तर मग आपण पंढरपूरची वारी करून आलो की मग तो कोबराई ठिकाणी म्हणले ठाईचं बैसुनी करा एक चित्त, आता इथं बसून करा, पण त्यासाठी वारी करावं लागेल तुम्हाला, त्यासाठी वारी करावं लागेल। मग एखादा असा पण उलट प्रश्न विचारेल की बाबा तुम्ही असं म्हणालात की ठाईच बैसुनी, मग कशाला जायचं पंढरपूरच्या वारीला? गेलं पाहिजे, आहे की नाही? ते जसं की एखादी माता आहे आणि त्या मातेने आपल्या मुलाला जन्म दिला की ती त्याला स्तनपान देते, म्हणजे त्याचं पोट भरवते, हे की नाही? त्याचा उदरनिर्वाह काही दिवस, काही महिने, काही वर्ष तिच्या दुधावर, दुग्धपानावर चालतो। मग आईचं स्तनपान करायचं असेल तर आई तर नखशिकांत आहे की नाही? जर आईचं पोट भरवायचं असेल, आईने जर बाळाचं पोट भरवायचं असेल तर आई पूर्ण नखशिकांत आहे, म्हणून तिचे बोट चाटून चालत नाही, तिचं नाक चाटून चालत नाही, तिचे कान धरून चालत नाही, तर ते स्तनपान। तसं हा मंत्र घेण्यासाठी किंवा त्या भगवंताची भेट घेण्यासाठी आपलं साध्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला जसं आपली आई नखशिकांत असली तरी पण आपल्याला पोट भरण्यासाठी स्तनपानच करावं लागतं, तसं आपल्याला जरी असं वाटत असेल की आपल्याला इथं पण भगवंताचं नामस्मरण केलं तरी चालत असेल, पण पोटभर करायचं असेल, आपल्याला जर तृप्त व्हायचं असेल तर आपल्याला पंढरपूरला जाऊनच व्हावं लागेल, हे मात्र लक्षात ठेवायचे. सांगायचं तात्पर्य काय की आता हा जो मंत्र आहे हा या मंत्राने अनेक ऐकिने आजा मिळ्या तारीला, बरोबर आहे की नाही, म्हटले ओ आजा मिळ तारीला, मग त्याच्यानंतर अजून कोण तारलं, म्हटले तरती तरले, म्हणजे आजही तरतेत उद्याही तरतीन, आहे की नाही, किती म्हटले बहू, असे कितीतरी उदाहरण सांगता येतील आपल्याला सगळ्याला माहीत. राम राम राम राम या नावाने वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला, हे त्या भगवंताच्या मंत्राचा पॉवर आहे, शक्ती आहे, है की नाही. आणि मग अशी शक्ती आहे, आमचे तुकोबाराय सुद्धा सांगतात याच मंत्राने तरलो मी, आमचे ज्ञानोबाराय सांगतात तरलो तरलो ना आता उद्धरलो गुरु कृपे, गुरुची कृपा झाली म्हणजे गुरुंनी मला मंत्र दिला आणि त्याच कृपेवर मी तरलो, म्हणजे तो मंत्र एवढा आपल्याला. नाहीतर मग 27-28 अभंग जे दिलेले तर हरिपाठामध्ये त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या याच्यामध्ये ध्रुवपद आपण हरिमुखी हरिमुखी म्हणा म्हणतो, किंवा नाथ महाराजांचा पण विचार केला तर त्यांनी सांगितलं हरिमुखे गाता हरपली चिंता तया नाही मागुता जन्म घेणे, त्या भगवंताचं नामस्मरण घेतलं की जन्म नाही आणि मृत्यू नाही. आणि म्हणून अशा श्रेष्ठ मंत्रसुद्धा एकच आहे, पण तो मंत्र सर्वांना एक आहे. कुणाकुणाला, मग संतांना येतो, वारकऱ्यांना येतो, स्त्रियांना येतो, पुरुषांना येतो, म्हाताऱ्याला येतो आणि मुलांना, छोट्या मुलांना, एकच छत्र आहे. पुढचा मुद्दा, दैवत साधन साध्य मंत्र. आता छत्र, छत्र म्हणजे सर्व ह्या संप्रदायात एकाच ठिकाणी आहेत. एक छत्र म्हणजे सर्वांना समानतेची वागणूक द्या, समता या ठिकाणी शिकवली, इथं कोणी नाही. म्हणून तर असं एक ठिकाणी म्हटले, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका, इथं कोणी मोठा नाही आणि कोणी लहाना नाही, सगळे समान येतं, सगळे सारखे येतं, है की नाही. पुरुषांना जेवढा अधिकार तेवढाच स्त्रियांना अधिकार, जेवढा कीर्तन करायला अधिकार तेवढा टाळ करायला, तेवढाच श्रवण करणाऱ्याला, तेवढा स्त्रियांना, तेवढ्याच सगळ्यांना तेवढाच अधिकार. आणि या अधिकार वाणीने आपल्याला एकच छत्र निर्माण केले. त्याचप्रमाणे एकच व्रत आहे. व्रत म्हणजे आता बघा तुम्ही, व्रत म्हणजे आपण एखादा नियम केला, आपण एखादं साधना केली तर त्याच्यासाठी आपल्याला उपवास तापास ह्या प्रकारचे व्रत वैकल्य अशा प्रकारचे सांगितले जातात. पण या ठिकाणी सर्वांना एकच व्रत सांगितलंय, कुणाला मोठं व्रत नाही, कुणाला छोटं व्रत नाही, सर्वांना अमूल्य असं व्रत. आणि ते म्हणजे एकादशी, 15 दिवसा माझी एक एकादशी. तुकोबाराय म्हणतात, आमचे नामदेव महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज सुद्धा एके ठिकाणी म्हणतात आम्हा व्रत एकादशी देवकेशव तीर्थ तुळशी. ते म्हटले आम्हाला व्रत एकादशी आहे, आम्हाला कोणतं व्रत आहे, एकादशीचं व्रत आम्हाला आहे, दुसरं व्रत आम्ही करत नाही, एकच व्रत सांगितलं. आणि मग ते व्रत म्हणजे एकादशी. आता एकादशीचं व्रताचं फार महात्म्य आहे, म्हणून असं आपण जर पाहिलं व्रताचं तर आपल्याला दशमी एकादशी द्वादशी असं 3 दिवसाचं व्रत आहे, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही सोडवणूक आहे आणि त्या पद्धतीने आपण ते व्रत करत आहोत. मग 15 दिवसा माझी 15 दिवसातून एक व्रत करायचंय, आणि ते व्रत केल्याने अनेकांनी, है की नाही, त्या रुक्मंगद राजाने म्हटले नगरीच स्वर्गात घेऊन गेला, नगरीच नेली म्हणली वैकुंठाला, कुठं नेली म्हणला वैकुंठाला, या व्रताने बरं का. आता एवढा विस्तार करायला आपल्याकडे वेळ नाहीये. सांगायचं तात्पर्य काय, व्रत सुद्धा एकच आहे आणि तीर्थ सुद्धा एकच आहे. तीर्थ काय आहे, चंद्रभागा, चंद्रभागा ही तीर्थ आहे, चंद्रभागेमध्ये स्नान आणि तुकामागे याची दान. का बरं तीर्थ आहे, इतर ठिकाणचे तीर्थ नाहीत का, इतर ठिकाणी सुद्धा तीर्थ आहेत, पण इतर ठिकाणच्या तीर्थामध्ये काही गोष्टी मिळतील नाही मिळतील माहीत नाही, पण आमच्या संतांनी नामदेवांनी आमच्या तुकोबाऱ्यांनी आमच्या नाथांनी आमच्या निळोबाऱ्यांनी आमच्या माऊलींनी निवृत्तीनाथांनी असं वर्णन केलंय की एक वेळ चंद्रभागा देखली या, फक्त एकदा पाहायचे, है की नाही. अनेक जे काही तीर्थ आहे म्हणजे सप्त समुद्रांच्या
3: तीर्थ असतील, गंगा, जमुना, सरस्वती, आलकनंदा, अनेक प्रकारच्या नद्या असतील, या सगळ्यांचं जे काही फलित मिळणार आहे, या सगळ्यांच्या दर्शनाने, या सगळ्यांच्या स्नानाने जे काही तुम्हाला फलित मिळणार आहे, ते फलित तुम्हाला एक वेळ डोळा देखली या, फक्त पाहिलं तुम्ही स्नान संध्या तर पुढची गोष्ट आहे, फक्त चंद्रभागा पाहिली रे पाहिली की तुम्हाला, अहो चंद्रभागा म्हणजे काय सामान्य का चंद्रभागा तीर्थ का, तर चंद्रभागेमध्ये सर्वात प्रथम आमच्या पुंडलिक रायाने भगवंताची भक्ती केली, ती पण आमच्या माता पित्यांच्या सेवेने, आमच्या माऊलींनी सांगितलं हे की नाही, सकल तीर्थाची या धुरी हे की नाही, ते माता पित्र आई वडिलांची सेवा हेच तीर्थ आहे, हेच तीर्थ आहे, आणि ते तीर्थ त्याने पवित्र झालं म्हणून ती आमची चंद्रभागा पवित्र आहे, त्याच्याही पुढे जाऊन सांगा आमच्या नामदेवरायाने ऐक नाही, नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी, हे तीर्थ त्या नामदेवरायांच्या कीर्तनाने पवित्र झाले. बरं ते कीर्तन म्हणजे काय, ते काय फक्त नामदेवरायांनी कीर्तन केलं असं नाही, नामदेवरायांच्या पाठीमागे ज्ञानोबा राय म्हणजे आमची माऊली प्रत्यक्ष टाळ घेऊन उभा आहे, तर तुम्ही मला कशावरून, आमचे जनाबाईंचं प्रमाण आहे की नाही, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे देव पांडुरंग आणि जनी म्हणे नाम ज्ञानदेवा, बोला की अभंग, प्रमाण धरा तुम्ही, अभंग बोला, त्यांना साथ करा, अशा पद्धतीने त्या वाळवंटामध्ये काय झालेलं आहे, एक पावित्र्य निर्माण झालेलं आहे. म्हणून सगळ्या तीर्थांचं श्रेष्ठ तीर्थ जर काय असेल, सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ तीर्थ जर काय असेल, तर ती आमची चंद्रभागा आहे. म्हणून आता मी तुम्हाला सात प्रकारचे एकत्व म्हणजे एक वाक्यता सांगितली, दैवत एक, साधन एक, साध्य एक, मंत्र एक, छत्र एक, व्रत एक, तीर्थ एक, आणि म्हणून हे येताना हे सगळं बरोबर घेऊन यायचंय, पण कसं घेऊन यायचंय, ते विचाराने घेऊन यायचंय, कशा विचाराने, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही, आता इतकाचं काहीच काम नाही, कारण आम्हाला संतांनी एक विचार दिलाय, तो घेऊन यायचाय, मुडून या वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्य भार चाले ऐसा, आम्ही सगळ्या वाटा म्हणजे इतर काही गोष्टी असतील त्या सगळ्या आम्ही आता सोडून दिल्या, मुडून टाकल्या, म्हणजे त्याच्याकडे लक्ष देत नाही, मग आम्हाला काय सांगितलं, तर इतर वाटा सोडून दिल्या आणि आम्ही फक्त एकच आणि एकच एकच आणि एकच त्या भगवंताचं नामस्मरण, तेही अंतकरणयुक्त, म्हणजे त्या दैवताला आम्ही आता काय केले, वरले, स्वीकारले, आणि हाच विचार आपल्याला परतीच्या वारीमध्ये घेऊन यायचा आहे, कारण हा विचार सांगण्यासाठी आमचे तुकोबराय वैकुंठवरून आले, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे, आणि बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडरानी भरले जग, कारण या ठिकाणी एक दैवतामध्ये एक वाक्यता एक साधन, आणि म्हणून आम्ही पंढरीवर येताना आता ही परतीची वारी म्हणून आपलं हे सगळं चालू आहे या नगर रेडिओवर, तर त्या परतीच्या वारीमध्ये आपल्याला घेऊन काय यायचे, एवढं एक दोन मिनिटामध्ये सांगतो आणि थांबतो. काय आणायचं आपल्याला, तर विचार आणायचा. काय विचार आणायचा, तर आपण वर्षभर जसं आपला मोबाईल असतो हे की नाही, किंवा आपली टीव्ही असते, आपल्याला रिचार्ज करावा लागतो, काय करावा लागतो, रिचार्ज मारावा लागतो हे की नाही, मग कोणी 100 कोणी 200 400 काय जे असेल ते रिचार्ज मारतात, किंवा आपण चार्जिंग करतो, काय चार्जिंग करतो, तर मोबाईल चार्जिंग करतो हे की नाही, इन्व्हर्टर चार्जिंग करतो, आता सोलरवर सध्या निसर्गाने आपल्याला जे सूर्यप्रकाश दिलाय त्याच्यातून आपण आपली ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी सोलर अशा सिस्टीमचा वापर करून आपण ऊर्जा साठवून ठेवतो, म्हणजे आपले इन्व्हर्टर असतील किंवा काय ती सिस्टीम असेल ती काय करतो, साठवणूक करतो. तीच पद्धत आहे, तेच करायचं आपल्याला आपल्या या वर्षभरासाठी, पुढचा आषाढी वारी येईपर्यंत, पुढची आषाढी वारी येईपर्यंत आपल्याला संतांचे विचार, संतांनी अनेक विचार दिले, काय काय विचार दिले, त्यांनी सांगितलं नाही आपल्याला संन्यस्त व्हा, हे सगळं सोडून द्या, नाही नाही नाही नाही, त्यांनी आपल्याला संसार कसा करावा, धन कसं मिळवावं, घरी कसं वागावं, बंधूशी कसं वागावं, आपण समाजाशी कसं वागावं, आपण जिथं काम करतो ते कसं प्रामाणिकपणे करावं, आपण खरं किती बोलावं, खोटं किती बोलावं. खोटं बोलू नाही बरं का, मी फक्त म्हटलो विनोदाने घ्या. म्हणजे आपल्या जीवनामध्ये कशी पारदर्शकता असावी, आपल्या जीवनामध्ये आपण कशा पद्धतीने जीवन जगावं आणि आपलं आत्मिक सुख कसं प्राप्त करावं, याच्यासाठी आपल्याला जी वारी सांगितली ना, ती वारी आपल्याला परतीमध्ये घेऊन यायची. ही वारी फक्त झाली 15 दिवसाची, शरीराने केली, तोन मन धन ज्ञानोबरांनी तर जीवानी केली, पण ती वारी परत परत येत असताना, ती वारी परत येत असताना घरी विसावल्यानंतर आपण काय घेऊन यायचं आहे, तर त्या वारीमधून हे विचार घेऊन यायचा आहे की आपल्याला एक दैवत म्हणजे आपल्याला एकत्वाने म्हणजे प्रेमाने राहायचंय, माणसामध्ये भेद करायचा नाही. कारण दैवतेमध्ये भेद केला नाही, साधनामध्ये भेद केला नाही, साध्यामध्ये भेद केला नाही, मंत्रामध्ये भेद केला नाही, की व्रतामध्ये तीर्थामध्ये व्रत केला नाही, भेद केला नाही, आपण कोण भेद करणार आहे. म्हणून हा म्हणून तत्वकोबऱ्यांनी एक स्वतंत्र अभंगच लिहिला आहे, त्याच्यामध्ये भेदाभेद भ्रम अमंगळ याता याती धर्म नाही विष्णुदासा हा निर्णय ऐसा वेदशास्त्री. वेदशास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टी आम्हाला तुकोबरायांनी, आम्हाला ज्ञानोबरायांनी, आम्हाला नाथबाबांनी, नामदेवरायांनी आदी सर्व संतांनी आम्हाला शुद्ध स्पष्ट समजतील अशा बोली भाषेत तुमच्या आमच्यापर्यंत अभंगाद्वारे पोहोचल्यात. आणि तोच विचार, तीच वृत्ती, तोच मनातला विचार आपण घेऊन ही परतीची वारी परत जायची. आणि त्या परतीच्या वारीमध्ये आपण आता घरी विसावलेलो आहोत, त्या परतीच्या वारीमध्ये आता आपण काय केले तर या विचारांचं, मग आता आपण वारी करताना काय काय केले, सकाळी उठलो की काकडा केलाय, बरोबर आहे की नाही, उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, असे असे काकडा केलाय, वासुदेव म्हटलो आम्ही, आहे की नाही, बाबा अहंकार निशी घनदाट असे घुळूघुळू वाजती टाळ, किंवा येतिया जातिया पुसे, अशा अशा प्रकारे अनेक बाळ छंदापर्यंत आपण सगळे वाराच्या अभंगापर्यंत हे सगळं कशासाठी गायलं, आपण कशासाठी म्हणलो, तर त्यातला प्रत्येक विचार एक साधा विचार सांगतो आणि थांबतो. एका याच्यामध्ये वासुदेवामध्ये सांगितलं, अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, अहो आपलं आयुष्य कमी आहे. मग आपल्या आयुष्य कमी आयुष्यामध्ये आपल्याला जे काही प्राप्त करायचंय, जे काही मिळवायचंय, ते मिळवण्यासाठी आपल्याकडे अल्प आयुष्य आहे, मग ते मिळवण्यासाठी आपल्याला संतांच्या विचारांची गरज आहे. आणि मग ते संतांचे आचार विचार उच्चार हे आपल्याला अंगी करायचेत आणि त्याप्रमाणे आपल्याला मार्गक्रमण करायचंय. हाच विचार आपल्याला या परतीच्या वारीतून घ्यायचा आहे, हाच विचार आपण परतीच्या वारीत घेऊया. आणि परतीच्या वारीवर पुन्हा एकदा बोलण्यासाठी, पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधण्यासाठी या 90.4 FM या रेडिओ नगरमार्फत पुन्हा एकदा भेटण्याचा प्रयत्न करूया. श्रोते हो, सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि संतांच्या विचाराचं आपण संवर्धन संकलन आणि वितरण असं करण्याचा प्रयत्न करूया. एवढं बोलतो आणि याच ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक रामकृष्ण हरी.

श्रोते हो परतीची वारी या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत होते हरिभक्त परायण तुळशीराम लबडे. वारीहून परत येताना मनुष्य काय घेऊन येतो हे खूप चांगल्या पद्धतीने वर्णन करून त्यांनी आपल्याला सांगितलंय बरं का. आणि या परतीच्या प्रवासामध्ये काय काय तो मनामध्ये आज धरून असतो आणि काय गोष्टी घेऊन येतो आणि काय घेऊन यायला हवं परतीच्या वारीमध्ये हे आपण ऐकलं हरिभक्त परायण तुळशीराम लबडे यांच्या आवाजात. श्रोते हो आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये इथेच थांबत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी। सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन सादर करीत आहे रेडिओ नगर 90.4 FM। अभिवाचन केलं आहे RJ मानवी यांनी। आज ऐकूया भाग 14।
1: स्नेहांकुर आपली पत वाढवत असतानाच इतर काही संस्था मदतीसाठी पुढे येऊ लागल्या। भारतात स्त्रियांची एक प्रचंड मोठी संघटना आहे, अक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट म्हणजेच आशा। यामध्ये सगळ्या 25 ते 45 वयोगटातल्या स्त्री स्वयंसेविकाच आहेत। सगळ्या मिळून एखाद्या चांगलं तेल पाणी दिलेल्या यंत्रासारखं काम करतात। एखाद्या दूरच्या खेड्यात किंवा झोपडपट्टीत एखादी बाई गरोदर झाली तर त्यांच्या सुसंघटित सूत्रांकडून त्यांना समजत आणि सगळ्यात पहिल्यांदा बहुतेक आशाचीच कार्यकर्ती त्या बाईला जाऊन भेटते। ती त्या बाईची सगळी परिस्थिती समजावून घेते। ती स्त्री अविवाहित आहे का, तिला ते मूल नको आहे का, तिने गर्भपात करून घ्यायचं ठरवलं आहे का, तिच्या घरातले लोक त्या बाळाचं लिंग कोणतं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत का, गर्भ मुलीचा असला तर ते तिचं पोट पाडून घेणार का, वगैरे वगैरे। ग्रामीण भागात आशा कार्यकर्त्या म्हणजे समाज आणि सार्वजनिक आरोग्य सेवा यांच्यामधील आवश्यक दुवा होत। भारतात सुमारे 10 लाख आशा कार्यकर्त्यांना प्राथमिक आरोग्य सेवा देणे, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची काळजी घेण्यासाठी मदत करणे यासाठी प्रशिक्षण देण्यात आलेले आहे आणि काही जे अगदी आडबाजूचे प्रदेश आहेत तिथल्या गावामध्ये जाऊन त्याही सेवा देत असतात। त्यांना त्यांच्या सेवेच्या प्रमाणात काही मोबदलाही देण्यात येतो। महाराष्ट्रभरच्या खेड्यापाड्यात पसरलेल्या या सेविकांनी त्यांना स्त्री भ्रूण हत्या किंवा बालिका हत्येची पुसट शंका जरी असेल तरी त्याची खबर स्नेहांकुरकडे पोहोचवायला सुरुवात केली। प्राजक्ताने या गोष्टींविरुद्ध लढा पुकारायचं ठरवलेलं होतं। याबद्दल तिची आगळी वेगळी कल्पना होती पण त्यामुळे तिला आणि तिच्या लाडक्या स्नेहांकुरला कुठे कुठे जावे लागेल याबद्दल ती अनभिज्ञ होती। 2004 पासून स्नेहांकुर भारत सरकारची नवनवीन मार्गदर्शक तत्वे आणि दत्तक देण्याघेण्याबद्दलचे कायदे यांचे पालन करत आलेले आहे। तेव्हापासून या संस्थेने साधारण 1000 बालकांचे जीव वाचवले असून त्यातील 800 बालकांना प्रेमळ आई वडील आणि कुटुंब मिळाले असून हे सर्व काम कायदेशीर मार्गाने झाले आहे। दत्तक गेलेल्या मुलांच्या आई वडिलांचे स्वतःचे ग्रुप्स देखील आहेत। या दत्तक पालकांपैकी एक जोडपं म्हणजे जयकुमार मुनोत आणि रुपाली मुनोत यांनी पुणे नगर रोडवर असलेला त्यांचा जमिनीचा एक मोठा प्लॉट स्नेहांकुरला देणगी दाखल दिला। आधी बालिकाश्रम रोडवर भाडेतत्वावर घेतलेली इमारत स्नेहांकुरच्या वाढत्या कारभाराला पुरत नव्हतीच। आता नव्या प्लॉटवर स्नेहांकुरची 4 मजली इमारत उभी आहे। तिथे 2 बालक सेवा केंद्रे आहेत, एक बाळांची काळजी घेण्यासाठी आणि दुसरे नवजात बाळांची काळजी घेण्यासाठी, जिथे इन्क्युबेटर्स आणि 24 तास प्रशिक्षित परिचारिका असतात। एक पूर्ण मजला बलात्कारातून वाचलेल्या आणि कुमारी माता ज्यांची बाळे दत्तक दिलेली आहेत आणि ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी आहे। यातल्या काही मुली पदवी घेत आहेत तर काही समाजसेवेत पदव्युत्तर शिक्षण घेण्याच्या तयारीत आहेत। या प्रकल्पात काही वर्ष काम केल्यानंतर प्राजक्ताच्या लक्षात आलं की गर्भाचे लिंग मुलगा की मुलगी हे शोधून काढण्याकरता करण्यात येणारी सोनोग्राफी ही खूप सार्वत्रिक गोष्ट झाली आहे आणि बेकायदा गर्भपात करण्याचा धंदा प्रतिष्ठित समाजाच्या वरच्या थरात खूप जोरात सुरू आहे। पुष्कळशा कुटुंबांना मुली नको होत्या. मुली म्हणजे ओझ, मुली म्हणजे खर्च, मुली म्हणजे धोका, अशाच सगळ्यांच्या संकल्पना. मराठी भाषेत एक म्हणच आहे, तरुण मुलगी म्हणजे पदरातला निखारा. याचा अर्थ मुलगी वयात आली म्हणजे एखाद्या निखाऱ्यासारखी असते. ती कुटुंबाच्या प्रतिष्ठेला पार आग लावून नष्ट करू शकते. टाकून दिलेली बरीच बाळं या मुली असत आणि त्यांना वाचवण्यासाठी केंद्रात किंवा हॉस्पिटलमध्ये आणल्याबरोबर त्यांचा मृत्यू होत असे, कारण त्यांच्या स्वतःच्या नातलगांनी आधीच त्यांच्या गळ्याला नखं लावलेली असे, गळा दाबलेला असे, नाहीतर भोसकलेलं सुद्धा असे. संपूर्ण जगभर स्त्रियांचे खून होतात, परंतु भारतात अत्यंत क्रूर पद्धतीने स्त्रियांना जन्म घेण्याची सुद्धा संधी न देता अगोदरच मारून टाकले जाते. हे नियमितपणे केले जाते. स्त्री भ्रूण हत्या, स्त्री गर्भ अगदी निवडून निवडून काढून टाकणे, गर्भपात करवणे, एका वर्षात 10 लाखाहूनही जास्त मुलींना गर्भातच मारून टाकले जाते. याचे अत्यंत भीषण आणि दुर्गामी परिणाम होतात. काही भागात तर स्त्री पुरुष गुणोत्तर संख्या 800 इतकी खाली आलेली आहे.

स्त्री भ्रूण हत्या आणि बालिका हत्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्रास चालत असत. तशाच त्या भारताच्या प्रत्येक जिल्ह्यात चालत, विशेष करून ग्रामीण भागात. आता दोन मुलांची आई असलेल्या प्राजक्ताला हे असह्य व्हायचं आणि प्रत्येक वेळेला मुलीला मारून टाकल्याची बातमी ऐकली की तिला रात्री झोप लागायची नाही. यावर काय उपाय केला पाहिजे याचाच ती विचार करत बसायची. तिच्या टीमबरोबर अनेक वार केलेल्या चर्चेतून एक कल्पना पुढे आली. अहमदनगर जिल्ह्यातल्या गावोगावी जाऊन लोकांशी याबद्दल समक्षच बोलायचं असं केलं तर. मग त्यांनी पूर्वी जसं गावात काही विशेष आयोजन असेल, कार्यक्रम किंवा सूचना असेल तर दवंडी पिटली जायची किंवा नगारा वाजवला जायचा, त्या पद्धतीने ड्रम वाजवून रेकॉर्डिंग करून ठेवले. मग सगळ्या गावातल्या सरपंचांना अगोदर पत्रे पाठवून कल्पना देऊन ठेवली. त्यानंतर दिवस ठरवून टीम स्नेहांकूर गावोगावी जायची. गावकरी शेतातून परत येईपर्यंत वाट बघत ग्रामपंचायतीजवळ थांबायची. गावकरी परतायला लागले की ड्रम बीट्स वाजू लागायचे आणि संध्याकाळच्या सभेची घोषणा व्हायची. सभेमध्ये ते त्यांच्याशी मुलींना वाढवणे, शिक्षण देणे याबद्दल बोलत. ते सांगत की जे जोडपं मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा करेल त्यांना बक्षीस दिले जाईल आणि दोन अपत्यांनंतर जे जोडपं ऑपरेशन करून मूल होण्याचे थांबवतील त्यांनाही बक्षीस दिलं जाईल, मग त्या दोन्ही मुली असोत की मुलं. मग गावकऱ्यांना एक शपथ दिली जाई की आम्ही मुलीला किंवा मुलीच्या गर्भाला मारणार नाही आणि तसं करण्यासाठी कुणाला मदत करणार नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते आनंदाने तशी शपथ घेत. असे काम अनेक महिने केल्यानंतर बदल दिसू लागला. इतकंच नाही तर तो मोजता येऊ लागला. हळूहळू मुली आणि मुले यांच्या गुणोत्तरात मुलींची संख्या वाढू लागली. या चांगल्या कामाची बातमी दूरवर पोहोचली. सत्यमेव जयते 2012-13 ही बॉलिवूडचे स्टार अभिनेते आमिर खान यांनी सादर केलेली TV-वरची मालिका अनेक सामाजिक समस्यांचा खराखुरा लेखाजोखा जनतेपुढे मांडण्याच्या हेतूने निर्माण झालेली अशी ही मालिका होती. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, बिगर सरकारी सेवाभावी संस्था, ना नफा तत्वावर काम करणाऱ्या संस्था अशा सर्वांना बोलावून समाजातले जे अत्यंत दयनीय किंवा शोचनीय अवस्थेतले घटक आहेत त्यांच्याविषयी बोलले जात. सर्वसामान्यपणे अशी माहिती गालीच्या खाली सारून ठेवली जाते, समोर येऊ दिली जात नाही. पारंपरिक विचारसरणीचे मध्यमवर्गीय लोक अशा गोष्टींकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात, पण सत्यमेव जयते मालिकेने खरीखुरी परिस्थिती सामान्य जनतेच्या दिवाणखाण्यापर्यंत पोहोचवली. या मालिकेचा पहिला भाग 6 मे 2012 रोजी प्रसारित झाला. याचा विषय होता स्त्री भ्रूण हत्या आणि बालिका वध. यामध्ये आमिर खान स्नेहालयाच्या स्नेहांकूरबद्दल बोलला. मुलींना वाचवण्यासाठी आणि मुलींना जिवंत राहण्याचा आणि शिकण्याचा जो मूलभूत हक्क आहे त्यासाठी या संस्थेने जे प्रयत्न केले, उपक्रम राबवले त्याबद्दल सांगितलं आणि इतके चांगले समाजोपयोगी काम निरपेक्षपणे करणाऱ्यांना आपण सर्वांनी सढळ हाताने मदत केली पाहिजे असे आवाहन केले. याला जनतेने अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला आणि स्नेहालयाकडे देणग्यांचा पाऊस पडला. एकूण 64 लाख रुपयांची देणगी जमा झाली. बॉलिवूडचा सुपरस्टार इतक्यावरच थांबला नाही. त्या वर्षाच्या शेवटच्या भागात पहिले सत्र संपवताना त्याने मुमकिन है या नावाची 2 मिनिटांची फिल्म दाखवली. त्या स्नेहालयबद्दल, स्नेहांकूरबद्दल आणि त्याच्या कार्याबद्दल प्रत्यक्ष दृश्ये दाखवली गेली. एव्हाना सत्यमेव जयते या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी वाढली होती की लाखो प्रेक्षक ती बघू लागले होते. ते सगळे गिरीशला ओळखू लागले. त्याने कशी शरीर विक्रय करणाऱ्या महिलांची आणि त्यांच्या मुलांची कुंटन खाण्यातून मुक्तता केली, त्यांना घर आणि शिक्षण दिले, त्यांचे भविष्य उज्ज्वल केले हे प्रेक्षकांनी प्रत्यक्ष पाहिलं होतं.
त्यांना प्राजक्ताबद्दलही माहिती झाले, जिने पोरक्या झालेल्या टाकून दिलेल्या अनाथ मुलांना जगवलं, सांभाळलं आणि स्नेहांकुरतर्फे योग्य पालकांकडे दत्तक योजनेद्वारे सुपूर्त केलं आणि त्यासाठी आपलं आयुष्य

ऑगस्ट 2015 परिस्थिती बदलली. मूल दत्तक देण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाने नवी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. दत्तक देण्याची पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. यावर सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी म्हणजेच कारा यांचे नियंत्रण असणार होते. कारा ही एक नोडल बॉडी असून ती देशात केल्या जाणाऱ्या सर्व दत्तक विधानांवर नियंत्रण ठेवते. याचा हेतू असा होता की दत्तक देण्याची प्रक्रिया जलद व्हावी यासाठी पूर्ण देशाची एकच प्रतीक्षा यादी बनवण्यात आली. म्हणजे मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांची नावे देशभरातील अनेक दत्तक केंद्रांना एकाच वेळी समजतील. असं म्हणतात की नव्या पद्धतीमुळे परिस्थिती सुधारली आहे, कारण पूर्वी जवळपासच्या दत्तक केंद्रात समक्ष जाण्यापासून ही प्रक्रिया सुरू होई. मग ते पालक शोधायचे की कोणत्या केंद्रात पुष्कळ मुले आहेत, कुठे प्रतीक्षा यादी छोटी आहे, पण अशी आदर्श जागा सापडणं सोपं नसे. बऱ्याच जणांना आपला नंबर येईपर्यंत खूप वाट बघावी लागे, किंवा मग दुसऱ्या राज्यात प्रवास करून जाऊन पुन्हा तीच सगळी प्रक्रिया सुरू करावी लागे. प्रत्येक दत्तक केंद्राची स्वतःची यादी असल्यामुळे दत्तक प्रक्रियेवर त्यांची निरंकुश सत्ता असे. ठराविक पालकांना इतरांच्या अगोदर दत्तक का देण्यात आला या प्रश्नाचे उत्तर देण्यास ती संस्था बांधील नसे. नव्या नियमांमुळे अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराला आळा बसला. ही कल्पना चांगली होती, पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, दोन स्वतःची आणि एक दत्तक अपत्य असणाऱ्या प्राजक्ताच्या. याबद्दल काही शंका आहेत. काराने संपूर्ण दत्तक प्रक्रिया ही ऑनलाईन बनवली, कारण तिच्यात पारदर्शकता येण्याची गरज होती. हा त्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन झाला, पण त्याचा एक अर्थ असाही निघतो की यामुळे दत्तक विधान घडवून आणणाऱ्या केंद्रांना त्यात फार थोडा अधिकार राहतो, किंवा अधिकारच उरत नाही. म्हणजे काराने पालक पाठवेपर्यंत त्यांनी फक्त मुलांची काळजी घ्यायची, आणि बाळाच्या होणाऱ्या पालकांनी मूल कसं निवडायचं तर फक्त सरकारच्या वेबसाईटवरचा त्याचा फोटो पाहून. ही नवी पद्धत सुरू होण्यापूर्वी प्राजक्ता त्या संभाव्य पालकांशी तासनतास बोलायची, त्यांना समजून घ्यायची, त्यांच्याशी सलोखा वाढवायची आणि हे ठरवायची की त्यांना कुठले बाळ दत्तक घेणे योग्य राहील, सुखाचे होईल किंवा सोयीस्कर पडेल. तिचा असा विश्वास आहे की दत्तकपूर्व मुलाखत आणि पालकांशी सुसंवाद होणे, त्यांना बाळाबरोबरच्या नव्या नात्याची नीट कल्पना येणे याकरता महत्वाचं आहे. मूल दत्तक घेणं ही गंभीर जबाबदारी आहे, आणि संभाव्य पालकांना त्या जबाबदारीचे महत्व आणि गांभीर्य कळलं नाही तर बाळांचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं.

प्राजक्ता आणि तिची टीम प्रत्येक बाळाशी मनाने जोडले जातात आणि आपल्या हातून ते मौल्यवान बाळ चुकीच्या हातात पडू नये याबद्दल दक्ष असतात. स्नेहांकुर टीमची अशी इच्छा असते की आपलं बाळ हे चांगल्या हातातच पडलं पाहिजे. त्यासाठी कारा येण्यापूर्वी ते दत्तक पालकांच्या नियमित संपर्कात राहत. स्नेहांकुरमधून दत्तक घेतलेल्या बाळांच्या पालकांचा त्यांनी एक गटसुद्धा स्थापन केलेला होता. काराने या सगळ्या महत्वाच्या चर्चा आणि पाठपुरावा अर्थहीन करून टाकला. 2015 स्क्रोलमध्ये आलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ता सांगते, कधी कधी आम्हाला असे आई वडील भेटतात की ज्यांना फार कमी शिक्षण असते किंवा शिक्षण नसतेच. त्यावेळेला आम्हाला वाटतं की यांची दत्तक बाळाची विनंती मान्य करू नये, कारण त्यांच्या संकल्पना आणि विचार जुने बुरसटलेले असतात. कारण बाळासाठी चांगले आणि सुरक्षित घर शोधणे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. ती पुढे खुलासेवार सांगते, दुसऱ्या राज्यातले भावी आई बाबा येतात आणि सांगतात की त्यांनी ऑनलाईन बघून आमच्या सेंटरमधले एक बाळ दत्तक घेण्यासाठी निवडले आहे. ते पहिल्यांदाच त्या मुलाला भेटतात, 2-1 तास त्याच्यासोबत राहून जराशी ओळख करून घेतात. त्यांनाही थोडी सवय झाल्यासारखी वाटते आणि मग लगेच त्याला सोबत घेऊन स्वतःच्या घरी अर्थात पूर्णतः नव्या वातावरणात जातात. हा अकस्मात झालेला बदल पचवणे विशेषतः 3 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना जड जातो. एकदा असेच काराने पाठवलेले जोडपे स्नेहांकुरकडे आले. या दोघांनाही स्वतःची नोकरी किंवा व्यवसाय नव्हता आणि चरितार्थासाठी ते वडिलांवर अवलंबून होते. त्यांची सविस्तर मुलाखत घेतली त्यावेळी ते दोघेही गोंधळल्यासारखे वाटले होते. त्यामुळे मुलाची जबाबदारी घेण्याइतके ते सक्षम नसावेत असं लक्षात आलं. त्यांना एकमेकांच्या नावाबद्दल देखील संभ्रम होता. हे सगळं विचित्रच वाटलं म्हणून प्राजक्ताने त्यांना मूल देण्यास नकार दिला. ते जोडपं निघून गेलं आणि नंतर त्यांचे आई वडील आणि नातलग यांनी प्राजक्ताला फोन करून शिव्या घातल्या. पुढे तिला असं समजलं की त्या जोडप्याला काराने दुसऱ्या एका दत्तक केंद्रावर पाठवलं आणि त्यांनी तिथल्या मुलाला दत्तक घेतलं. तिला आश्चर्य वाटलं की ज्यांना स्वतःचीच नीट काळजी घेता येत नाही, जे काही कमवत नाही आणि त्या पुरुषाच्या अतिवृद्ध वडिलांसोबत राहतात, ते एका तान्ह्या बाळाची काळजी कशी काय घेऊ शकणार आहेत. आता त्या बाळाला ते आईबाप आणि वयोवृद्ध आजी आजोबा नीट सांभाळत आहेत किंवा कसे. आता त्या बाळाला ते आईबाप आणि वयोवृद्ध आजी आजोबा नीट सांभाळत तरी आहेत कसे. ते त्याला कशी वागणूक देत आहेत यावर कोण लक्ष ठेवणार. नव्या नियमांप्रमाणे जरी त्या दत्तक केंद्राच्या असं लक्षात आलं की त्या मुलाला काही समस्या येत आहेत, तरी त्याची चौकशी करण्याचे अधिकार फक्त ज्या ठिकाणी त्या दत्तक केंद्राला त्यांनी मूळ मागणी नोंदवली होती त्याच दत्तक केंद्राला दिलेले आहेत. समजा गुजरातमधल्या एका जोडप्याने महाराष्ट्रातल्या स्नेहांकुर या केंद्रातले मूल दत्तक घेतले आणि स्नेहांकुरला कळलं की त्या मुलाच्या जीवाला धोका आहे, तरी ते त्या बाबतीत काहीच करू शकत नाहीत. गुजरातमधल्या ज्या सेंटरने त्या जोडप्याचे नाव नोंदवल्यानंतर त्यांची मुलाखत घेऊन अहवाल सादर केला, त्याच केंद्राला चौकशीचा अधिकार दिलेला आहे. त्या केंद्राला मुलाबद्दल फारशी माहिती नसते, त्या दोघात कोणताही बंध निर्माण झालेला नसतो, त्यामुळे त्यांना त्याच्या खुशालीची फक्त नाममात्र काळजीच वाटू शकते. ही अनास्था बऱ्याच वेळा धोक्याची ठरलेली आहे. दत्तक केंद्र आणि नव्याने झालेले आईबाप यांच्यात सतत संवाद असणं फार महत्वाचं आहे. या नव्या आईबाबांना ही जाणीव करून देणं आवश्यक आहे की त्यांच्या दत्तक मुलावर कायम कुणाचं तरी लक्ष असतं.

3 वर्षांची शिरीन मॅथ्यूज ही मुलगी भारतातून अमेरिकेत दत्तक दिलेली होती. तिचा खून झाल्याचं उदाहरण डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं आहे. शिरीन तिच्या टेक्सास इथल्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार ऑक्टोबर 2017 नोंदवण्यात आली. सुरुवातीला मॅथ्यूज दाम्पत्य सांगत होते की ती दूध पित नव्हती, म्हणून त्यांनी तिला घराबाहेर उभी केली. तेव्हा ती नाहीशी झाली. मुलीचा मृतदेह एका सांडपाण्याच्या नाल्याच्या तोंडाशी 3 दिवसांनंतर सापडला. कोर्टात साक्ष देताना शिरीनच्या वडिलांनी सांगितलं की दूध पिताना ठसका लागून तिचा घरातच मृत्यू झाला होता. पुढे असं सिद्ध झालं की त्या मुलीला शिकण्याची समस्या होती आणि म्हणून तिच्या दत्तक वडिलांनी केलेल्या मारहाणीत तिचा जीव गेला होता. शिरीन मूळची नालंदा बिहारची. जन्मल्याबरोबर तिच्या आई वडिलांनी तिला टाकून दिलं. तिथून ती नालंदा अनाथ सेवा आश्रमात आली. ते नालंदाच्या कुणी बबीता कुमारी चालवत असलेलं दत्तक केंद्र होतं. कारातर्फे दरवर्षी शेकडो अनाथ बालके परदेशात दत्तक दिली जातात. शिरीन त्यापैकीच होती. जुलै 2016 हॉल्ट इंटरनॅशनल या अमेरिकन एजन्सीतर्फे शिरीनला दत्तक देण्यात आलं. टेक्सासमधील शिरीनवर उपचार करणाऱ्या लहान मुलांच्या डॉक्टरच्या मते शिरीनच्या शरीरावर वेगवेगळ्या अवस्थेतल्या बऱ्या होऊ घातलेल्या जखमा होत्या. तिची अनेक हाडे मोडलेली होती. ही सगळी तिचा शारीरिक छळ होत असल्याची लक्षणे होती. शिरीनला अनेक वेळा त्वचारोग आणि सांध्याच्या जंतुबाधेसाठीही हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. डॉक्टरला माहिती होतं की या जखमा तिने भारत देश सोडल्यानंतरच तिला झालेल्या आहेत, पण यावर तिच्या दत्तक पालकांचे वेगळेच म्हणणे होते. दत्तक देणाऱ्या बबीता कुमारी शिरीनशी संपर्क ठेवत तिची चौकशी करत राहिली असती आणि तिला तशी परवानगी असती तर कुणीतरी आपल्याला प्रश्न विचारू शकतं ही जाणीव जागती ठेवली असती तर कितीही का दूर असे ना, त्या जाणीवेने त्यांना आपल्या मुलीचा छळ आणि थेट खून करून टाकण्यापासून परावृत्त केले असते का? असे हे काही प्रश्न आहेत जे प्राजक्ताचा पिच्छा

नव्या पद्धतीत कोण आपल्या घरी कोणते बाळ नेऊ शकते या बाबतीत दत्तक केंद्रांना कोणतेही मत असू शकत नाही. त्यांच्या दृष्टीने दत्तक केंद्रांनी फक्त टाकून दिलेली बाळं शोधून आणायची, जी अत्यंत कमी वजनाची आजारी असतात त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं, नर्सिंग सेवा शुश्रूषा करून त्यांना सुदृढ बनवायचं, त्यांना सुरक्षित आणि आनंदी ठेवायचं आणि काराकडून त्यांना दत्तक घेण्यासाठी कुणी येत नाही तोपर्यंत त्यांची काळजी घेत राहायचं आणि त्यांना दत्तक पालकांच्या ते चांगले असावेत अशी आशा करत स्वाधीन करायचं. स्नेहांकुरच्या नव्या इमारतीत नवजात बालकांसाठी स्पेशल वॉर्ड आहे. तिथे इन्क्युबेटर्स, प्रशिक्षित पेडियाट्रिक कर्मचारी वर्ग असतो. अविवाहित माता, बलात्कारातून वाचलेल्या मुली यांची काळजी घेणारं हे पहिलंच दत्तक केंद्र आहे. बलात्कार पीडितांना कायदेशीर मदतही दिली जाते आणि ज्यांना शिकायचं असेल किंवा व्यावसायिक कोर्स करायचा असेल त्यांच्यासाठी वसतिगृहाची सुद्धा सोय आहे. इथल्या बायांची मुले कित्येक महिन्यांपूर्वी आणि काहींच्या बाबतीत काही वर्षांपूर्वी दत्तक गेलेली आहेत. त्यांना ती प्रक्रिया पूर्ण माहिती आहे आणि काही जणी स्नेहांकुरच्या स्वयंसेविका झालेल्या आहेत. प्राजक्ता म्हणते त्या अत्यंत चांगल्या कर्मचारी होऊ शकतात कारण त्या आपल्या कामात आपले मन आणि काळी जोडतात. ज्या स्त्रियांना पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे आणि ज्यांची मुले दत्तक जाण्याच्या प्रतीक्षेत अजूनही स्नेहांकुरमध्ये आहेत त्यांची राहण्याची सोय स्नेहाधारच्या वसतिगृहात केली जाते.

0: श्रोते हो, आपण ऐकत होता स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष उभा करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं आरजे मानवी यांनी केलेलं अभिवाचन, मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन दर रविवारी रात्री 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर क्रमशः सुरू आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। क्रीडा झेप या शो मध्ये आज आपण ऐकणार आहोत भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे विकेट घेणारे अहिल्यानगरचे सुपुत्र गोविंद मिसाळ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी साधलेला संवाद।
1: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अजय धोपावकर। आज आपल्या समयेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आले आहे। लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांची विकेट घेण्याची किमया करणारे गोविंद मिसाळ आपल्या समवेत आहेत। सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो। सर, सरांनी आत्तापर्यंत ऑल इंडिया पश्चिम विभागीय विद्यापीठ स्पर्धांमध्ये 4 स्पर्धांमध्ये त्यांनी गाजवले आहेत। आपल्या डावखुऱ्या मध्यमगती गोलंदाजीमुळे त्यांनी अनेक फलंदाजांची दाणादाण उडवलेली आहे। त्याचबरोबरीने विविध मुंबई रणजी संघातही त्यांची 14 जणांच्या संघात त्यांची निवड झाली होती। 3 वर्ष त्यांनी संघामध्ये स्थान मिळवलं होतं। तसे गोविंद मिसाळ सर आहेत आपल्या समोर आहेत। सर, मी तुमचं रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो। सर, तुमचं मला बालपण त्याचबरोबरीने तुम्ही क्रिकेटकडे कसे वळालात ह्याविषयी अगोदर सांगा।
2: मी साधारणपणे 66-67 अहमदनगर एज्युकेशन सोसायटी हायस्कूल म्हणजे आत्ताचे भाऊसाहेब फिरोदी हायस्कूल याचा विद्यार्थी।
1: बर,
2: तिथे विद्यार्थी असल्यानंतर ग्राउंड खूप छान असायचं, मुलं खेळत असायची आणि आम्ही एक क्युरिओसिटी म्हणून पाहत असायचो। वेगवेगळी खेळाचे तिथे स्पर्धा चालायची, वेगवेगळे गेम्स खेळले जायचे आणि शाळेचा जबरदस्त स्कोप विद्यार्थ्यांना होता। सर्व गेम्स होते म्हणजे रेसलिंग पासनं तर कबड्डी, हॉकी, फुटबॉल, क्रिकेट येते आणि वेगवेगळ्या गेम्सला म्हणजे खेळांना वेगवेगळे टीचर्स पण तिथे अवेलेबल होते आणि त्यात श्री नगरकर साहेब, दधो नगरकर साहेब हे हेडमास्टर होते आमचे आणि भयंकर स्पोर्ट्स मध्ये ते इंटरेस्ट असायचा त्यांना आणि मी असं स्पोर्ट्स पाहत असताना ते पाठीमागं आले, मला कळायलंही नाही। तेव्हा ते म्हटले की अरे तू नुसताच पाहतोस काय, खेळायला येत जा। आता हेड सरांनी सांगितल्यानंतर पुढच्या दिवसापासून मी ग्राउंडवर यायला लागलो। ग्राउंड आल्यानंतर तिथं श्री शरद निंबाळकर सर म्हणून क्रीडा शिक्षक असायचे आणि त्यांनी मग विचारलं काय करतोस, म्हटलं मी बॉलिंग टाकतो म्हटलं आणि असं म्हणून त्यांनी मला मग बॉलिंग टाकायला बॉल दिला हातात।
1: बर,
2: तर काही लेफ्ट मी लेफ्ट हँड असल्यामुळे माझे काही नैसर्गिक स्विंग होते।
1: बर बर,
2: म्हणजे त्यावेळेस 6वी 7वीला तर ते कळतही नसायचं की नक्की काय होतोय, तो इनस्विंग होतो का आउटस्विंग होतो।
1: बर बर,
2: हा मग काही कालानंतर जेव्हा थोडं प्रॅक्टिसला जायला लागलो तेव्हा कळायला लागलं इनस्विंग आउटस्विंग।
1: त्यामुळे बॉल कुठलाच तुमचा असायचा
2: तो त्यावेळेस फेमेक्स म्हणून फेमस असायचे।
1: बर,
2: फेमस असायचा, क्राऊन असायचा, डेव्हिडसन असायचे।
1: बर बर,
2: पण रेड बॉल
1: म्हणजे रेड बॉलनेच, तुम्ही रेड बॉलनेच क्रिकेट सुरू केलं?
2: डायरेक्ट लेदर बॉल।
1: अरे बापरे, बर बर, मग त्यावेळेस असं टेनिस वगैरे एवढं चालायचं नाही का?
2: टेनिसवर कधी खेळलोच नाही, डायरेक्ट लेदर बॉल
1: आणि रबरी बॉल वगैरे असे खेळायचे तसे नव्हतेच आणि स्पंजचे बॉल असे नसायचे?
2: नाही नाही, स्पंज बिन नाही, डायरेक्ट लेदर बॉल।
1: अरे बापरे,
2: आणि नगरमध्ये जबरदस्त त्यावेळेस इंटर स्कूल्स क्रिकेट असायचं, जबरदस्त गेम्स असायचे, दादा चौधरी विद्यालय, कॉन्व्हेंट शाळा, सोसायटी हायस्कूल असायच्या म्हणजे आणि इंटर स्कूल्स मॅचेस इतक्या छान व्हायच्या की आम्हाला त्यात इंटरेस्ट वाढत गेला तो।
1: बर,
2: आणि जसं इंटरेस्ट वाढत गेला, स्पर्धा घेत गेल्या, त्यामुळे आम्ही मॅच्युअर्ड होत गेलो।
1: बर,
2: तर 9वी 10वीपर्यंत तर म्हणजे टेरिफिक स्पीड पण वाढला, स्विंग वाढले आणि सरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मला तो हवेतलं स्विंग म्हणतात, त्याचा स्वर म्हणतात इनस्वर,
1: इनस्वर। बर बर,
2: आता मध्ये लुप्त झाला होता तो बॉल पण आता पाकिस्तानी टीम मध्ये कुठलं तरी सरफस म्हणून तो बॉलिंग टाकायचा, इनस्वर म्हणायचे।
1: बर बर बर,
2: पण तो ऍक्च्युली आताचा सर्च नाहीये, तो फार जुना, 50 वर्षापूर्वी तो बॉलिंग टाकायचा।
1: बर बर,
2: म्हणजे हवेतला हवेत तो स्विंग झाला पाहिजे, मूव्ह झाला पाहिजे।
1: बर बर,
2: त्याला इट इज कॉल्ड इनसोर स्विंग।
1: तुम्ही कसं शिकलात सर ते?
2: तो मला त्याच्यानंतर निंबाळकर सरांनी एक पुण्यावरून कोच बोलवले होते,
1: बर,
2: भांडारकर म्हणून होते,
1: बर,
2: कमलाकर भांडारकर, तर त्यांनी काही पोटेन्शियल पाहिलं असेल माझ्यात, मला काही आठवत नाही नक्की काय पाहिलं, पण मग त्यांनी स्पेशल मला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली.
1: बर,
2: इथे 3 दिवस मुक्कामाला होते नगरमध्ये ते, आणि निंबाळकर सरांकडेच त्यांचा मुक्काम असायचा, त्यांची ओळख होती. मग त्या 3 दिवसात त्यांनी मला ते टेक्निक दाखवलं की बाबा तुझ्यामध्ये हे पोटेन्शियल आहे, तुला माहित पण नाहीये, पण तू असं असं कर, इतकं फिजिकल फिटनेस वाढव, आणि तो वाढला की तुझा तो हवेतला जो स्वर म्हणतात तो पण होईल. आणि इनस्विंग तर हा माझा नॅचरल आहे, नैसर्गिक मला गिफ्ट येते.
1: इनस्विंगची
2: म्हणजे बॉल इन्सोर होऊन परत इनस्विंग व्हायचा,
1: बर, लक्षात, टप्पा
2: न पडता
1: बॉल स्विंग व्हायचे,
2: आणि पडल्यानंतर पण मूव्ह व्हायचा.
1: पूर्वी ते इंग्लंडमध्ये त्याचं बोललं जायचं ना तसं,
2: की
1: तिथल्या हवामानामुळे त्याचं,
2: करेक्ट करेक्ट, यु आर राईट, की इंग्लंडचं वेदर आणि आपल्या वेदरमध्ये जमीन आसमानचं,
1: बरोबर,
2: तिथं सतत चांगलं वेदर असतं आणि हेवी वेदर असतं, हवेमध्ये आर्द्रता असते, म्हणून तिथे बॉल फक्त स्विंग जास्त होतो.
1: बर बर,
2: हे घ्या, स्विंग आणि मी स्वर मधला फरक तुम्ही लक्षात, तिथे स्विंग जास्त होतो बॉल,
1: बर,
2: त्या आर्द्रतेमुळे
1: स्विंग जास्त होतो.
2: आणि विकेट कशा आहेत इंग्लंड मधल्या, तिथे नेहमी ड्यूज असतात विकेट,
1: बर,
2: म्हणजे 9:30 पर्यंत तर सूर्योदय 10 पर्यंत दिसतच नाही, तिथे नंतर थोडा सूर्योदय उगला लागला की ते ड्यूज तिथे वितळायला लागतात ते, आणि नंतर स्विंगची ती कॅपॅसिटी किंवा तीव्रता आहे ती कमी होत
1: जाते.
2: म्हणून सकाळच्या प्रहरी जो 1.5 तास विकेटचा फायदा घेणारे इंग्लिश बॉलर्स असायचे, म्हणून इंग्लंडमध्ये युजली त्यावेळेस 3 दिवसाच्या मॅचेस असायच्या, 20 ते 50 काही नव्हतं,
1: त्यावेळेस टेस्ट क्रिकेट
2: घेतले की सहसा चांगले बॉलर्स असतील एखाद्या टीम कडनं, तर ते नेहमी
1: इयान बोथमचं त्याचं नाव होतं ना त्याचं, अशा स्वरूपाचं मी म्हणजे ऐकून आहे.
2: हो बरोबर, एक तो होता, एक मला आणखीन एक एक उंच असा बॉलर मला नाव आठवत नाही इंग्लंडचा, नील का काहीतरी असं नाव होतं त्याचं. हे सगळे त्या
1: हवेत स्विंग करणारे गोलंदाज,
2: विकेटचा फायदा घेणारे,
1: बरोबर,
2: हवेत स्विंग करणारे तिथे नव्हते,
1: बर,
2: हा, हवेत स्विंगचं टेक्निक मला वाटतं फक्त ऑस्ट्रेलियात होतं थोडंसं, पण इतर इतर तितकं डेव्हलप झालेलं नव्हतं,
1: बर बर.
2: आणि मग सरांनी शिकवल्यानंतर मला ते टेक्निक येऊन गेलं,
1: बर,
2: नव्या बॉल. आणि नगरमध्ये तर मग नगर कॉलेजचा मी 4-5 वर्ष कॅप्टन पण होतो, नगर जिल्ह्याचाही 4-5 वर्ष कॅप्टन होतो, संघनायक होतो, आणि त्यावेळेस नगरमध्ये जबरदस्त क्रिकेट चालायचं.
1: बर बर, त्यावेळेस पॅड वगैरे पूर्ण, हेलमेट वगैरे सगळं, किट असायचं,
2: त्यावेळेस
1: किट पूर्ण असायचं,
2: किट पूर्ण असायचं, पण हेल्मेटचा शोध पण लागला नव्हता.
1: बर बर बर बर,
2: विदाऊट हेल्मेट लोक खेळायची,
1: बर,
2: म्हणजे रिस्की होतं पण खेळायचे, लोकांना हौस होती, दे आर नॉट प्रोफेशनल,
1: बर,
2: हौशी सगळे असायचे.
1: आणि हिरवळीच्या खेळपट्टी असायच्या, कशा असायच्या,
2: खेळपट्ट्या कशा असायच्या, मध्ये तर सगळ्या मॅटिंग
1: मॅटिंग होत्या,
2: हिरवळ शक्यच नाही टिकणं,
1: बर,
2: आणि अजून पण नाहीये, मोठं स्टेडियम झालं पण
1: हिरवळ
2: आहे, पण तिथे संध्याकाळी लोक भेळ खात बसतात, असा प्रकार आहे, त्यामुळे त्या हिरवळी ती मेंटेन फार त्याचा डिफिकल्ट असतो, मेंटेनन्स है की
1: नाही,
2: टर्फ म्हणतात त्याला, तो मेंटेन करणं फार डिफिकल्ट आहे,
1: बर बर,
2: तयार करणं एखाद्या वेळेस सोपं आहे, 1-2 लाख घालून 3 लाख
1: मॅटिंग वरच चालायचं,
2: सगळं मॅटिंग वर चालायचं त्यावेळेस. नगर
1: रणजी वगैरे पण मॅटिंग वरच व्हायच्या का त्यावेळेस?
2: हा, नगर मधल्या रणजी झाल्या त्या मॅटिंग वरच व्हायच्या.
1: बर, आणि बाहेरच्या?
2: बाहेरच्या मॅचेस कुठे इथं होतात?
1: नाही नाही, बाहेरच्या म्हणजे पुण्या वगैरे, मुंबई.
2: मग जेव्हा आम्ही पुण्या मुंबईला गेलो तेव्हा आम्हाला तिथे टर्फची व्यापारी आहेच नाही, तिथे मॅटिंग नसते कधी.
1: तुम्हाला टर्फची हे सवय करावी लागली? मग
2: मला पुण्यामध्ये जेव्हा गेलो मी,
1: बर,
2: मग त्यावेळेस युनिव्हर्सिटी मॅचेसला, इंटर युनिव्हर्सिटी, मग त्यावेळेस आम्हाला ते 15-20 दिवस आधी बोलवायचे.
1: बर बर बर,
2: आणि मग आम्हाला ते तिथे थोडी प्रॅक्टिस झाल्यानंतर मग आम्ही टर्फवर रुळलो होतो.
1: काय फरक आहे सर टर्फचा आणि याच्यामध्ये, आपल्या मॅटिंगच्या याच्यामध्ये?
2: टर्फ असा आहे की टर्फवर बॅटिंग सेफ आहे,
1: बर,
2: सुरक्षित आहे, पण दुसरा फायदा अजून किन असा आहे, फास्ट बॉलर्स असतील ना तर त्यांचे स्विंग जबरदस्त होतात तिथे,
1: बर,
2: टर्फवर.
1: टर्फवर
2: आणि मॅटिंग कसं आहे, मॅटिंगवर गुडलँड स्पॉटवरनं बॉल उडतो त्यामुळे बॅट्समनला ते खूप डेंजरस असतं.
1: बर,
2: एखादा बॅट्समन गुडलँड स्पॉटवरनं जर बॉल अनएक्सपेक्टेड वर आला
1: तर
2: डोक्याला लागायची शक्यता असते, आणि त्यावेळेस हेल्मेट पण नसायची ना, ऐकी नाही, त्यावेळेस हेल्मेट पण नसायची, असा प्रॉब्लेम असायचा, त्यामुळे मॅटिंगवर जरास धोकादायकच होतं बॅटिंग, पण टर्फवर सेफ असायचं.
1: बॉलिंगला टर्फ जास्ती चांगल्या पडायची?
2: बॉलिंगला कसं, स्विंग ज्याला ज्याला स्विंग ओरिजिनली स्विंग जातात
1: त्याला
2: त्याला ते ऍडव्हान्टेजेस.
1: बर बर बर बर,
2: असा आहे तो प्रकार.
1: बरं, तुमचं इथलं शालेय क्रिकेटचं सांगा ना मग आपण.
2: आता शाळेत मग आमच्या इथे इंटर स्कूल्सच्या खूप मॅचेस व्हायच्या आणि इंटर स्कूल्समध्ये असताना बऱ्याचशा विकेट्स मिळाल्या आणि बरंचसं नाव पण झालं. तर त्यावेळेसच मग कॉलेजच्या पण टीम्स असायच्या इथे. मग त्यावेळेस ते नेमकं मी 10वीत असताना ते मंगलसिंग ठाकूर म्हणून फिजिकल डायरेक्टर होते अहमदनगर कॉलेजचे, त्यांच्या ते निदर्शनात आलं सगळं. मग ते मला म्हणायचे की तू म्हणे कॉलेजमध्ये प्रॅक्टिसला येत जा.
1: बर,
2: तुम्ही म्हणलं मला सर आता शाळाच असते 5 वाजेपर्यंत कसं काय. नाही म्हणे मी नगरकर सरांना सांगून तुला परमिशन द्यायला सांगतो.
1: अरे बापरे.
2: मग मंगलसिंग सर नगरकर सरांना भेटायला आले. मग मला शेवटचा तास ऑफ गेला आणि मला 4:30 ते सोडायला.
1: 8वी 9वीतली घटना.
2: 9वीतली घटना.
1: अरे बापरे. 9वीला तुम्हाला स्पेशल कॉलेजचे ग्राउंड वर बोलवलं
2: म्हणून मग नंतर 11वी नंतर जेव्हा कॉलेजला गेलो मला ते काही नवीन वाटलंच नाही, कारण जुने मित्र सवंगडी होते, कॉलेज ऍटमॉस्फिअर होतं तिथं. मग तिथनं पुढे मग कॉलेज करिअर सुरू झालं.
1: बर बर बर.
2: आणि विशेष म्हणजे त्यावेळेस सगळ्यात जास्त महत्व द्यायचं म्हणजे नगरमध्ये 6 ते 7 ग्राउंड वर दर रविवारी किंवा सुट्टी असेल त्या दिवशी मॅचेस असायचे.
1: बर बर बर.
2: म्हणजे धुपगावकर सर तुम्ही इमॅजिन करा की 6-7 मॅचेस असल्यावर एकेका टीम मध्ये 15 प्लेयर्स जरी धरले ते 150-200 मुलं
1: खेळायचे
2: खेळायचे. आता ती पोझिशन नाहीये.
1: नाहीये
2: आता माझ्या मते एक पण ग्राउंड खेळण्यालायक
1: नाही
2: सध्या. करोडोचं स्टेडियम बांधून सुद्धा त्याचं प्लेबल कुठे आहे, त्याचा ऍडव्हान्टेजच नाही क्रिकेटला.
1: लेदर बॉल क्रिकेट बंद जवळजवळ बंद पाडायचेच
2: मार्गावर आहे. आणि पूर्वी ऍक्टिव्हिस्ट असायचे, असोसिएशन होतं इथे मोठं, त्यावेळेस जे सेक्रेटरीज असायचे ते कसोशीने काम करायचे. पाण्याची सोय नसली तर पलीकडच्या गार्डवरून पाणी आणायचे, विकेटवर मारायचे, कारण बॅटिंग विकेटला आधी ग्राउंडवर पाणी मारावं लागतं, रोलिंग करावं लागतं. हे सगळं म्हणजे स्वतः स्पॉन्टेनियस.
1: कुठले आपले ग्राउंड असायचे त्यावेळेस
2: बघा, एक नंबर त्यावेळेस वाड्या पार्क असायचं, जुनं इंग्लिश पॅव्हिलियन असायचं ते कोपऱ्यामध्ये, आता स्टेडियम झालं ते एक ग्राउंड असायचं. 2 नंबर नगर कॉलेजचं ग्राउंड असायचं अहमदनगर कॉलेजचं. 3 किल्ल्याचं ग्राउंड असायचं, किल्ल्यामध्ये ते मेंटेन करायचं. 4 सारडा कॉलेजचं ग्राउंड असायचं. 4-5 तुम्हाला सांगतो सोसायटी हायस्कूलचं ग्राउंड असायचं. आणि 6 निवाड कॉमर्सचं ग्राउंड. 6 ते 7 ग्राउंडवर
1: रेग्युलर सकाळ संध्याकाळ,
2: म्हणजे सुट्टी असेल त्या दिवशी हमकास मॅचेस असायच्या.
1: बर बर.
2: आणि विशेष म्हणजे त्यावेळेसचे सेक्रेटरी ते सगळं मॅनेज करायचे, 7-7 मॅचेस तिथले अंपायर्स नेमणं, ग्राउंड वेळेवर तयार करणं, त्याची आखणी करणं, बाउंड्री लाईन करणं, त्याचे स्कोर बोर्ड लावणं, हे ते इतकं सुपर्ब आणि छानपैकी मॅनेज करायचं.
1: कुठल्या स्पर्धा होत्या त्यावेळेस?
2: त्यावेळेस साधारणपणे नगरमधल्या खूप मोठ्या फिरोदिया ट्रॉफी म्हणून एक मोठी असायची, नंतर एक क्रॉम्प्टन ट्रॉफी म्हणून क्रॉम्प्टन कंपनीने सुरू केली होती की ह्या मॅचेस एक दिवसाच्या चालायच्या त्यांच्या.
1: बर बर बर.
2: आणि भरपूर मॅचेस
1: लीगच्या स्पर्धा घ्यायचे ना,
2: काही लीग असायच्या, काही नॉकआउट असायच्या, काही लीग होत्या आणि काही नॉकआउट पण.
1: 2 दिवसाच्या मॅचेस पण घ्यायचे ना
2: त्यावेळेस. मग एक फक्त कंपनीने 2 दिवसाच्या मॅचेस ठेवल्या होत्या पण त्यांनी नंतर 1 दिवसाचीच केली.
1: बर बर बर बर.
2: 1 दिवसाचं त्यांनाही कसं वाटायला लागलं, प्रॉम्प्ट रिझल्ट मिळतो आणि 1 दिवसात फिनिश होते. हा प्रकार होता ना. समजा संडेला मॅच ठेवली तर ती मंडेला ओढायचा प्रश्नच येत नाही, संडेची संध्याकाळपर्यंत संपून जायची.
1: बरोबर. मग स्कूलला कुठल्या मॅचेस वगैरे तुम्ही गाजवल्या काय?
2: स्कूलला 2-3 ट्रॉफी ठेवल्या होत्या. एक सोसायटी हायस्कूलनी त्यांच्या नावाची ट्रॉफी ठेवली होती स्कूलनी, आणि एक इंडिव्हिज्युअल एक म्हणून वैयक्तिक डोनर होते शांती कुमारजी फिरोदिया, त्यांच्या नावाने एक ट्रॉफी होती त्यांच्या वडिलांच्या नावाने. ह्या स्कूल्स ट्रॉफी ठेवायच्या आणि एक इंटर स्कूल म्हणून शाळेचेच सगळे मॅनेज करायचे लोक.
1: स्कूल गेम्सच्या?
2: स्कूल्स गेम्स.
1: बरोबर. आंतरशालीय स्पर्धा?
2: आंतरशालीय.
1: बर. मग 11वी 12वी मग तुम्ही कुठल्या स्पर्धा खेळले काय असे काही आंतरशालीय वगैरे वगैरे?
2: हो, आंतरशालीय मध्ये पाटणकर ट्रॉफी असायची.
1: बर.
2: म्हणजे रेप्युटेड असायच्या, त्या स्पर्धा खेळलो. आणि नंतर कॉलेजमध्ये मी सायन्सला एंट्री ऍडमिशन घेतली. ऍडमिशन त्यावेळेस 11वी झाल्यानंतर PD ला ऍडमिशन असायचे. आता तर FY SY सारखं नाही ते.
1: बर.
2: पहिले 11वी झाले की PDP
1: मॅट्रिक ना, म्हणजे 11वी मॅट्रिक होत ना,
2: 11वीला मॅट्रिक सोसायटी हायस्कूलमध्येच झालं ते आमचं.
1: बर बर बर बर बर. मग तिथून मग कुठल्या स्पर्धा विद्यापीठाकडून?
2: नगर कॉलेजला आल्यानंतर तर म्हणजे अगदी क्षितिज ओपन झालं.
1: बर.
2: म्हणजे इंटर कॉलेजिएट स्पर्धा. ऑफिशियली इंटर कॉलेजिएट. त्याच्यानंतर इंटर ग्रुप्स असायच्या, इंटर ग्रुप्स नंतर इंटर युनिव्हर्सिटी असायच्या, इंटर युनिव्हर्सिटी नंतर झोनल मॅचेस म्हणजे क्षितिज ओपन झालं त्याच्यामध्ये.
1: आपले जुने प्लेअर त्यावेळेस तुमच्या सहकार्यांचे काही आठवणी आहेत का?
2: म्हणजे नगरमधल्या,
1: हा नगरमधल्या त्यावेळेसच्या तुमच्या कोणी चांगले नामांकित प्लेयर्स?
2: त्यावेळेस आपल्याकडे नामांकित प्लेअर म्हणजे चांगले एक बरबरे म्हणून असायचे, थोडे सिनियर होते बरबरे म्हणून.
1: रणजी खेळले ना ते
2: रणजी ट्रॉफी खेळले. आणि सिनियर पैकी आणखीन आमच्या त्या काळामध्ये असे नावाजलेले बरेच जण होते, चार पाच जण. एक डेव्हिड रावडे म्हणून असायचे, आणि बॅटिंगला हे बाबा चांदोरकर थोडेसे सिनियर होते आम्हाला, ते पण नावाजले होते. एक आर्मी मधले एक सदाशिव पेंढारकर आमच्या प्रॅक्टिसच्या नेटला दररोज यायचे, ते सर्व्हिसेसचे रणजी खेळलेले होते.
1: अरे बापरे, बर. मग त्यावेळेस तुमची मग पहिली कुठली स्पर्धा विद्यापीठाची वगैरे आठवते तुम्हाला?
2: पहिली आठवते आमच्या आता पहिल्यांदा इंटर ग्रुप्स व्हायच्या, इंटर ग्रुप्स मध्ये मग सगळी कॉलेजेस असायची, पुणे विद्यापीठातली सगळी कॉलेजेस. मग त्यातनं सिलेक्शन होऊन तुमचे, मी नगर कॉलेजकडनंच खेळायचं, तर मग आमचं त्याच्यातनं सिलेक्शन होऊन मग युनिव्हर्सिटीला सिलेक्शन व्हायचं.
1: बर.
2: मग युनिव्हर्सिटीचं झाल्यानंतर पश्चिम विभागातल्या जेवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्या इंटर युनिव्हर्सिटी व्हायच्या. पश्चिम विभागामध्ये कोणते कोणते यायचे? गुजरात, बडोदा, मुंबई, कोल्हापूरची शिवाजी युनिव्हर्सिटी आणि जिवाजी युनिव्हर्सिटी, पुणे विद्यापीठ, मग यांच्यात इंटर युनिव्हर्सिटी मॅचेस व्हायच्या. मग त्याच्यातनं नंतर झोनची टीम काढायची. मग झोनची टीम निघल्यानंतर, झोनमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर ऑल इंडियाचं इंटर झोन आहेत, पाच झोन्स असायचे त्यावेळेस. म्हणजे एक नॉर्थ झोन, ईस्ट झोन, वेस्ट झोन आणि साऊथ झोन, सेंट्रल झोन.
1: बरोबर.
2: मग त्यात इंटर झोन मॅचेस व्हायच्या. त्या चिपॉक म्हणजे मद्रास सारख्या, आता मद्रास म्हणतात स्टेडियम, पूर्वी चिपॉक म्हणायचे त्या. नंतर इंदोरचं जवाहरलाल स्टेडियम असायचं, जयपूरचं मानसिंग, राजा मानसिंग स्टेडियम असायचं, दिल्लीचे स्टेडियम असायचे. अशा ठिकाणी आमच्या ह्या मॅचेस व्हायच्या इंदोरला. आणि इथे एकदा त्यांनी याच्यात पण ठेवली होती बंगालमध्ये, कलकत्तामध्ये.
1: बरं.
2: ह्या इंटर झोन ह्या आउट ऑफ स्टेट कुठेही चांगलं कॅपिटल असेल तिथे
1: ठेवायचं.
2: त्या मॅचेस दीड दीड महिना, दोन दोन महिने चालायच्या तिथे.
1: बरं. नगर विभागाच्या टीम मध्ये नगर कॉलेजेस विजेते असायचं का?
2: नगर विभागाच्या टीम मध्ये नगर कॉलेजेस.
1: बरं. तुम्ही त्याच्यामध्ये चांगले बॉलर म्हणून त्यावेळेस कुठले विकेट वगैरे आठवत आहेत का तुमच्या परफॉर्मन्स?
2: परफॉर्मन्स नगर विभागाच्या पाच पाच सहा सहा सात सात विकेट
1: असतात
2: पुढे.
1: आणि मग तुम्ही ज्यावेळेस पश्चिम विभागाच्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत खेळलात, ती पहिली कुठली खेळलात?
2: ती पहिली मॅच मी गुजरात बरोबर खेळलो, गुजरात. बरं. ती जिंकली आम्ही पुणे विद्यापीठाने.
1: पुणे विद्यापीठ, तुम्ही पुणे विद्यापीठाची टीम मध्ये निवड झाली?
2: हो, पुणे विद्यापीठ.
1: मग त्यावेळेस आपल्या नगरचं तुम्ही आणि अजून कोण होतं?
2: एकटाच होतो मी.
1: बर. पूर्ण
2: वर्ष एकटा एकटाच खेळला.
1: बर बर. FISYTY का?
2: हो.
1: बर.
2: चार वर्ष. आणि गुजरातच्या मॅचेस जिंकल्यानंतर, गुजरात जिंकल्यानंतर आम्हाला बडोदे बरोबर होती. बडोद्याचे कॅप्टन हे अंशुमन गायकवाड होते.
1: बर. अरे बापरे.
2: मग त्यांच्यात पण सहा सात विकेट्स मिळाल्यानंतर आमची बॉम्बे बरोबर मॅच झाली.
1: बर.
2: त्यावेळेस गावस्कर साहेब तर फेमस होते. बॉम्बेची युनिव्हर्सिटी टीम म्हणजे मुंबईची रणजी टीम असायची अर्धी.
1: अरे बाबर. बर. अर्धी. पहिल्याच तुम्ही पहिल्याच पश्चिम विभागाच्या स्पर्धेमध्ये गावस्कर बरोबर खेळलात का?
2: सेकंड स्पर्धा होती आमची.
1: बर. त्यावेळेस
2: स्टेडियमवर झालेली. आम्ही फायनलला आलो होतो ना, वेस्ट झोन मध्ये आमची टीम आणि मुंबई फायनलला आले होते.
1: पुणे आणि मुंबई.
2: पुणे आणि मुंबई. तर मुंबईच्या टीम मध्ये जवळजवळ सहा ते सात लोक रणजी ट्रॉफीचेच असायचे. गावस्कर असायचे, सुधीर नाईक असायचे, दिलीप मुल्लेलकर असायचे, गोपाळ कोळे असायचे, हे सगळे मुंबईचे रणजी ट्रॉफी
1: प्लेअर. आणि गावस्करांची,
2: गावस्कर कॅप्टन असायचे
1: त्यांच्या मुंबई विद्यापीठाचे.
2: मुंबई विद्यापीठाचे.
1: बर बर बर बर. तुम्ही त्यांची विकेट काढली होती ना?
2: आता
1: ते त्याच्याबद्दल सांगा जरा.
2: आता त्यांचं कसं झालं होतं, जेव्हा त्या मॅचेस सुरू होत्या, मला वाटतं 1971 साल असेल ते, 1971 चा. पुण्यात जेव्हा आमच्या त्या मॅचेस सुरू होत्या, आम्ही फायनलला आलो होतो, त्याच्या आधी गावस्कर साहेबांनी जबरदस्त बॅटिंग, दोन दोनशे रन, दीड दीडशे रन, कुठली मॅच असो, दीडशे दोनशे, बडोदा अगेन दोनशे मारले, गुजरात अगेन दीडशे मारले.
1: बर.
2: म्हणजे हा त्यांचा खाक्याच होता,
1: खाक्याच होता.
2: शिवाजी अगेन्स्ट नॉट आउट दीडशे मारले,
1: शंभरी म्हणजे जवळच
2: त्यांना कॉमन वाटायचं, शंभरी काहीच नाही बघा, गावस्करनी शंभर मारले म्हणजे काहीच वाटत नव्हतं.
1: बरोबर.
2: म्हणजे इतकं त्यांचं नाव झालं होतं. आणि आमच्या बरोबर ते फायनलला आले.
1: बर.
2: फायनलला आल्यानंतर आमची नेहरू स्टेडियमवर मॅच होती,
1: पुण्याच्या
2: नेहरू स्टेडियमवर ठेवली मॅच. साधारण तिथं सव्वा दहाला ती मॅच सुरू होतात.
1: बर.
2: तर टर्फ क्रिकेट होती ती. आणि आता टेन्शन मला पण होतं नेमके आता आमच्या कॅप्टननी हे केलं.
1: आपला कॅप्टन कोण होता?
2: राव म्हणून होते.
1: बर.
2: सुधीर राव म्हणून कॅप्टन होते
1: पुणे विद्यापीठाचे.
2: एक वर्ष ते होते आणि एक वर्ष ते सुनील लोखंडे म्हणून होते. तर राव त्यावेळेस कॅप्टन होते आणि आम्ही टॉस हरलो दुर्दैवाने. मुंबई वाल्यांनी फिल्डिंग घेतली, बॅटिंग घेतली, आम्हाला फिल्डिंग दिली.
1: बर बर बर.
2: म्हणजे तुम्ही फिल्डिंग करा, आम्ही बॅटिंग करतो. ठीक आहे. सकाळी 10:15 पिरियड आम्ही ग्राउंडवर गेलो असं आणि स्टेडियम फुल झालेलं, कारण सगळेजण गावस्करचे
1: मॅच पाहायला.
2: बाकी काय इंटरेस्ट?
1: वेस्ट इंडिजच्या टीम मध्ये निवड झाली होती त्यांची त्यावेळेस.
2: नाही, त्यावेळेस काय झालं होतं सांगतो तुम्हाला गंमत की ते ज्यावेळेस आदल्या दिवशी त्याच्या मॅचच्या आदल्या दिवशी वाडेकर कॅप्टन झाले, आठवतो तुम्हाला?
1: 71 ला
2: अजित वाडेकर
1: कॅप्टन झाले इंडियाच्या टीम.
2: अजित वाडेकरनी गावस्करांना ओपनिंग बॅट्समन म्हणून सिलेक्ट केलं आणि टीम जाहीर झाली.
1: बर बर.
2: त्यात गावस्करला वेस्ट इंडिज टूर वर सिलेक्ट केलं गेलं आणि तो टूर त्यांच्या त्याच्यानंतर एक आठवड्याने होता.
1: बर. त्याच्या अगोदर मॅच होती,
2: त्याच्या अगोदर ही मॅच होती
1: पुण्यात.
2: त्यानंतर एक आठवड्याने वेस्ट इंडिजला जाणार होती टीम.
1: म्हणजे त्यावेळेस नाव लौकिक झालेला होता की गावस्कर इंडियाच्या टीम मध्ये निवड झालेली आहे आणि तो बॅट्समन आहे इथे.
2: आणि त्याची बॅटिंग बघायला पुण्यातली सगळी मंडळी हजर झाली
1: होती.
2: नेहरू स्टेडियम ते इपूर जुनं हिरा बाग होतो. नंतर स्टेडियम कॉर्पोरेशनने बांधल्यानंतर खूप मोठं केलं त्यांनी. बरीच मोठी कॅपॅसिटी आहे लोकांची बसायची.
1: बरोबर.
2: फुल स्टेडियम झालं त्यामुळं नॅचरली माझ्यासारख्याला तर टेन्शनच आलं की
1: त्याला मोठ्या ओपनिंग बॅट्समनला आणि तुम्हीच ओपनिंग बॉलर.
2: हा. आणि त्यावेळेस मग आम्हाला फिल्डिंग मिळाल्यानंतर आम्ही गेलो फिल्डवर गेलो. मनात धगधगच होती आता हा पिसच काढणार सगळ्या बॉलर्सची, खूप धुणार सगळ्या हे अपेक्षित. म्हणजे अशा याने कॅप्टनने हातात बॉल बिल दिला एकदम फसवले.
1: तुम्ही जो सुरुवात केली का गोलंदाज?
2: मलाच नेहमी मी पहिला नवीन बॉल मीच टाकायचा.
1: बर बर.
2: न्यू बॉल माझा, कारण ग्लेज आहे ना ही माझी जान होती.
1: हो.
2: ग्लेज हा माझा, म्हणजे ग्लेज ठेवायसाठी माझं खूप प्रयत्न असायचे.
1: बर बर.
2: नेहमी तुम्ही बघा आमच्या त्या पॅन्टी पूर्वी सगळ्या लाल व्हायच्या.
1: हो.
2: बॉल घासून
1: बॉल घासून घासून.
2: तर फिल्डिंग फिल्ड प्लेसवर आम्ही गेलो सकाळी 10:15 सगळी पब्लिक फुल जमलेली, स्टेडियम फुल झालेला. आम्हाला सगळ्यांना माहिती होती की सगळेजण गावस्करची बॅटिंग बघायला
1: आलेले
2: की हे कसं एकेकाची पिसं काढतो बॉलरची. आणि आम्हालाही टेन्शन. आणि दाराभी म्हणून आणि गावस्कर ही ओपनिंग जोडी होती.
1: कोण?
2: दाराभी. एक पारसी ग्रस होते, पॉली उमरेकरचे नातेवाईक होते.
1: बर बर बर.
2: पारसी होते
1: ते मुंबई विद्यापीठ
2: आणि मुंबईचे ते दोघेही ओपनिंग बॅट्समन होते.
1: बर.
2: गावस्कर आणि दाराभी. त्यात गावस्कर पहिला बॉल फेस करायचे, दाराभी दुसऱ्या साईडने.
1: बर बर बर.
2: तर गेल्यानंतर माझी नेहमीची स्टाईल, मी नेहमी विंड फ्लो कुठं होतो ते पाहतो मी.
1: बर.
2: आता तुम्हाला माहिती आहे साधारणपणे रात्री संध्याकाळी 2:00 पुढे पश्चिमेकडनं वारा पूर्वेकडे वाहतो. बघा हे नैसर्गिक. आणि त्यात सकाळी सकाळी साधारण पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहतो. बारीक झुळूक असली तरी पुष्कळ
1: वाटत.
2: हे माझा स्टडी पूर्वीपासून. आणि मी नेहमी विंड साईडने बॉलिंग घेतो.
1: क्या बात आहे.
2: हा हा. ते बॉलर कॅप्टनला मी सांगून ठेवलेलं
1: असायचं,
2: मी सिलेक्ट करेल ती एंड मला द्यायची.
1: बर बर.
2: तर ते द्यायचे पण मला काही प्रॉब्लेम नसायचे. आणि विंड मी सिलेक्ट केली साधारण. आणि मी टिळक रोड एंडनी मी बॉल
1: टाकायला लागला.
2: बॉलला सुरुवात करायची. मी माझा रनअप घेतला, स्टेप्स मोजल्या काय असेल 10-15 स्टेप्स माझ्या त्या गावस्कर साहेबाले, त्यांनी गार्ड बीड घातला. फक्त त्यावेळेस एक थोडस खटकलं की गावस्कर साहेबांची उंची माझी उंची जवळजवळ सारखीच होती.
1: बर.
2: आम्ही दोघेही बुटके.
1: बर बर.
2: मी 5'6" मी तर कदाचित ते पण 5'6"
1: काहीतरी
2: 5'5" 5'6" असे काहीतरी असेल. तर उंची कमी होती त्यांची. तिथं मी म्हणजे प्रत्यक्षात म्हणजे फिगर पाहिली. त्याच्या आधी कुठल्या मॅचेसला कॉन्टॅक्ट नाही आला
1: आमचा. त्यांचा पाहण्याचा योगच पहिल्यांदाच आला. म्हणजे पहिल्यांदाच गावस्करांना पाहिलं होतं.
2: त्यावेळेस फक्त फोटो यायचे, टाइम्स ऑफ इंडिया मध्ये यायचे, ब्लिट्स मध्ये यायचे, सकाळमध्ये यायचे. फोटो मध्येच पाहिजे. गावस्करांनी 200 मारले, गावस्करांनी 150 मारले, गावस्करांनी नॉट आउट एवढे मारले. आणि बातमी वाचायची फक्त. ते कटिंग अजून पण माझ्याकडे आहे. मी आता आणायचं विसरलो. माझ्याकडे ते आमच्या घरच्यांनी ते कट करून ठेवलेले सगळं. आणि नंतर मग मॅचला सुरुवात झाल्यावर विंड थोडासा होता. मी विकेट बिकेट पाहिली व्यवस्थित होती, मला म्हणजे मनासारखी होती, थोडी हिरवळ पण होती. पण एक फक्त खटकलं की गावस्करांनी लेग स्टंप स्टान्स घेतला. तुम्हाला माहिती आहे तिथे गेल्यानंतर अंपायर कडनं स्टंप घेतात, ते गार्ड घेतात.
1: गार्ड घेतात. बरोबर.
2: तर जनरली ओपनिंग बॅट्समन मिडल स्टंप घेतो. मिडल स्टंप घेणं ही थोडीशी सेफर साईड असते, कारण बॉल नवीन असतो, कुठे कसा स्विंग होईल याचं सांगता येत
1: नाही.
2: निदान एक 4-5 बॉल तरी विकेटचा पण अंदाज येत नाही. बाउन्स किती होते, काय होते, उडतो किती, खाली किती राहतो. याचा अंदाज घ्यायसाठी सेंट्रल स्टंप घेऊन प्रोटेक्टिव्हली खेळतात, प्रोटेक्शन घेऊन खेळतात, म्हणजे थोडस सावधगिरीने खेळतात. पण गावडसर साहेबांनी लेग स्टंप घेतल्यानंतर थोडंसं खटकलं की अरे एवढा मोठा बॅट्समन आहे, लेग स्टंप घेऊन खेळतो, म्हणजे सेंट्रल स्टंप घेऊन खेळतो, सॉरी सेंट्रल स्टंप घेऊन खेळतो, याचं मला नवं वाटलं थोडंसं. कारण म्हणलं सेंट्रल स्टंप घेतल्यानंतर काय होतं की तुमचे पाय सेंट्रल स्टंपवर येतात,
1: बरोबर,
2: गार्ड घेतल्यानंतर आणि बॅट ऑफ स्टंपवर येते आणि लेग स्टंप थोडासा उघडा राहतो. मग
1: बर बर बर बर बर,
2: मग म्हटलं मी यांच्या लक्षात आहे की नाही काय मलाही कळालं.
1: बर बर बर,
2: की म्हणले काय करावं,
1: हेरलं
2: पॉइंट, हे हेरलं मी की यांनी सेंट्रल स्टंप घेतला, गार्ड सेंट्रल स्टंपवर पाय ठेवले त्यांनी आणि बॅट ऑफ स्टंपवर आली. तर मी साधारण माझा कायस मांडला की माझ्या इन्सोर इन्स्विंग जर टाकला मी तर आणि पुढे खेळायला लावलं, त्यांना पुढे खेळायला लावलं तर ते डेफिनेटली पुढे पाय खेळतून खेळतात आणि पुढे पाय खेळून खेळल्यानंतर त्यांची उंची कमी 5'6". मला लेग स्टंप एवढा तरी दिसेल, 6'8" हा माझा होरा आणि तो 101% सक्सेस झाला. मग हवेमध्ये थोडासा बाहेर मी इन्सोर केला आणि पडल्यानंतर परत इनस्विंग केला.
1: बर बर,
2: गावस्कर साहेब फॉरवर्ड डिफेन्स साठी पुढे आल्यानंतर लेग स्टंप 6 इंच उघडा
1: ओपन झाला,
2: वरची बेल केव्हा घेऊन गेली गावस्करना कळालं.
1: पहिल्या बॉललाच,
2: पहिल्याच बॉलला,
1: म्हणजे मॅचच्या पहिल्या बॉलला त्यांची विकेट काढली.
2: आमची शेट्टी विकेट कीपर, शेट्टी विकेट कीपर पाठीमागे आमचे.
1: बर बर,
2: विजय शेट्टी जे नटराज हॉटेलचे मालक आहेत ना आता सध्या, ते विकेट कीपर होते आमचे.
1: अरे बापरे,
2: आणि बेल पडल्यानंतर विकेट कीपर जोरात ओरडले म्हणून मी सुद्धा चक्रलो, कारण मला इतक्या दुरून बेल पडलेली दिसलीच नाही, बेल त्यांच्यापर्यंत जाऊन पडली होती ती, त्यांच्यात विकेट कीपरच्या लक्षात आलं. गावस्करने इकडे तिकडे वळून पाहिलं, बेल पडलेली पाहिली त्याने, पब्लिक सगळी स्टेडियम मधली शांत, किडी चुप चिडी चुप, आवाज नाही काय नाही, आणि गावस्कर पॅवेलियन कडे चालायला
1: लागला. अरे बापरे,
2: हा किस्सा झाला. त्याच्यानंतर तुम्हाला त्याची हाईट सांगतो, मॅच 5 वाजता संपली, आम्ही शेट्टी साहेबांच्याच हॉटेलवर उतरलो होतो, जे आमचे विकेट किपर होते ना
1: ते त्यांच्या
2: हॉटेल, ते नटराज म्हणून कॉर्नरला आहे बाबा, स्वारगेटच्या कॉर्नरला हॉटेल, तिथे वरती रूम दिल्या होत्या आमच्या, जे नगर मधनं आले होते एक दोन जण. संध्याकाळी 7:30 आम्ही जरा मी रेस्ट घेऊन पडलत होतो, तेवढ्यात खालीचा वेटर वर आला म्हणे मिसाल साहेब गावस्कर आले म्हणे वर.
1: बर, अरे बाप,
2: मी म्हटलं अरे बापरे एवढं मोठं, मी नेमकं त्यावेळेस लुंगीवरच होतो एक,
1: बर
2: मी पॅन्ट पाहायला लागलो माझी लटकून, आता बनीन लुंगीवरच होतो रूम मध्ये, तेवढ्यात ते आलं पण आतमध्ये.
1: अरे बापरे, रूम मध्ये
2: काय नाही काय नाही म्हणे, पॅन्ट बिंट शोधू नको गोविंदा म्हणे,
1: अरे
2: मी आलो तुला भेटायला म्हणे.
1: अरे
2: म्हणलं काय एकदम अचानक बसा बसा म्हणलं, तिथं बसायला एकच चेअर होती, मी क्वार्टर बसलो.
1: अरे
2: म्हणे मी आलो खास तुला भेटायला
1: म्हणे,
2: की एबा म्हणे माझं सिलेक्शन झालेलं आहे म्हणे वेस्ट इंडिजला,
1: बर,
2: आणि वाडेकर साहेब कॅप्टन झाले, पुढच्या आठवड्यात मी वेस्ट इंडिजला जातोय म्हणे. फक्त मला माझा ड्रॉबॅक कुठे होता
1: ते मला
2: तो थोडासा मला कल्पना दे.
1: बर बर बर, म्हणजे त्यांचं किती अभ्यास
2: स्टडी बघा,
1: स्टडी हो.
2: हा, तर मग तोपर्यंत शेट्टी साहेबांच्या त्या वेटरला मी चहा बी आणायला सांगितलं, दोघांनी चहा पिला. मी म्हणलं बघा म्हणलं, पहिलं तर पाहिलं विकेट नवी होती म्हणलं, तुम्हाला पण मला पण बॉल नवा, विकेट सकाळी थोडस तरी दव असतं इंडियामध्ये, ठीक आहे एवढं कोल्ड वातावरण नसतं पण सकाळच्या वेळेस तर नेट डेफिनेटली थोडस तरी थंड असतं, आणि बॉल नावा असतो म्हणलं, बॉलर नवीन असतो, आणि त्यात तुमची आणि माझी हाईट सारखीच म्हणलं, 5'6" असावी म्हणलं, तर आणि त्यात तुम्ही सेंट्रल स्टंप घेतल्यानंतर मी चमकलो म्हणे, मला म्हणे का, तर मी म्हटलं तुम्ही सेंट्रल स्टंप घेतल्यानंतर पाय तिथे ठेवणार, बॅट तुमच्या ऑफ स्टंपवर येणार, आणि मी तुम्हाला जर पुढे आणलं ओढलं तर नक्कीच तुम्ही वाकल्यानंतर मागचा स्टंप मला 6 इंच दिसणार ना.
1: बरोबर आहे,
2: हा माझा होरा, हा मी गेस केला, आणि आमचं तर इनस्विंग वर मास्टरी म्हणलं,
1: बरोबर,
2: लेफ्ट हँडर आम्ही धावखुरे म्हणलं, आणि सोर ओपन येत होता म्हणलं, मग हवेत सोर पण केला मी, आणि पडल्यानंतर इनस्विंग पण झालं. तुम्ही फॉरवर्ड डिफेन्स साठी आला, तुम्हाला गोल करून बॉल पाठीमागच्या बाजूने घेऊन गेला.
1: अरे बापरे, बरोबर,
2: त्यावेळेस ते काय म्हणले मला की म्हणे आता म्हणे मी इथून पुढे सेंट्रल स्टंप घेऊन कधीच खेळणार नाही म्हणे.
1: बर बर,
2: तिथून पुढे आणि अशी विकेट देणार पण.
1: त्यांनी मग
2: इतकी प्रॅक्टिस केली नंतर, असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी त्या संडे डेज मध्ये
1: लिहिलं. तुमचा उल्लेख आहे ना,
2: उल्लेख आहे, 2 पानाचा उल्लेख आहे.
1: अरे बापरे, म्हणजे त्या संडे डेज मध्ये त्यांचे आत्मचरित्र आहे रे, त्याच्यावर त्यांनी स्पेशल उल्लेख केलाय तुमच्या.
2: त्यामुळे मी परत सेंट्रल स्टंप घेऊन खेळणार नाही. मला
1: तुमचं संभाषणाचंही हे आहे का,
2: कोणत्या संभाषणाचे हे नाहीये,
1: बर,
2: पण ते नगरला आमचं दुकान ओपनिंग होतं ना सनी बुटिक्स म्हणून, त्यावेळेस ते आले होते, त्याच्यानंतर ओपनिंगला आम्ही बोलवलं होतं.
1: तुम्ही भेटले का त्यांना?
2: हो, म्हणजे आमचा
1: संपर्क होता,
2: संपर्क होता ना आमचा.
1: अरे बापरे,
2: संपर्क आपल्या एसटी स्टँडच्या समोरच सनी बुटिक उघडलं, शिवाजी पुतळ्यासमोर.
1: त्याच्या ओपनिंगला त्याच्या
2: ओपनिंगला त्यांनाच बोलवलं होतं ते सनी बुटीक त्यांचं नावानेच आम्ही गुडविलने चालवायचं त्यांचंच गुडविल होतं ते म्हणजे असं त्याच्यानंतर त्यांनी तशी विकेट कधीच दिली नाही परत वेस्ट इंडिजला ते म्हणे तुमच्यापेक्षा कर्दन काळ बॉलर आहेत तिथे जोल गार्नर ग्रिफिथ होते हे होल्डिंग होते त्यावेळेस आणि चार चार फास्ट बॉलर वेस्ट इंडिजचे मार्शल बिर्शल म्हणजे ते तर माझ्यापेक्षा जबरदस्त होते कितीतरी त्यामुळे मला ते फेस करायचे म्हणे म्हणून त्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस केली आणि त्याची विकेट त्यांनी परत कधी
1: म्हणजे त्यांना ते मौल्यवान हे ठरले त्यांची त्यांच्या दृष्टीने तुमच्या पुढच्या दृष्टीने त्यांचं एक शिकण्यासारखं त्यांना एक हे ठरलं
2: नाही मला म्हणायचं एकच आहे की इतकी मोठी लोक इतके छोटे छोटे किती म्हणजे किती प्रयत्न करतात किती शिकायची त्यांची हे असते इच्छा असते आणि एखाद्यानी विकेट पडली दिला असतो
1: दिला सोडून तुम्हाला स्पेशल भेट घेतली तुमचं स्पेशल
2: विचारलं काय नक्की
1: कुठला चेंडू टाकला काय त्याच्याबद्दल
2: त्यांनी सगळं विचारून घेतलं
1: आणि त्याच्यावर अभ्यास केला
2: त्यांनी त्यांच्यावर प्रॅक्टिस केली असणार ना नॅचरली
1: केलेला असणार
2: त्यांनी तसे बोलून नेटमध्ये कारण त्यांचं माटुंग्याला स्पेशल नेट होतं तुम्हाला सांग माहितीसाठी सांगतो आता हे मला केव्हा माहित झालं जेव्हा मी 3 वर्ष बॉम्बेत जायलो त्यावेळेस कळलं तिथे ते मेजर पाटील म्हणून असायचे त्यांची एकट्याची बॅटिंग ते त्याला सतत एक तास बॅटिंग करायला लावायचे तिथे आणि मुंबईमधले चांगले चांगले बॉलर्स ढूंढून आणून त्यांना त्या बॉलरची प्रॅक्टिस करायची त्याच्यात त्यांनी त्याची ती प्रॅक्टिस करून घेतली तशी विकेट त्यांनी परत कधीच दिली नाही
1: अरे बापरे त्यांच्या नंतर भेटी तुमच्या होतात का
2: नंतर स्पोर्ट्सच्या ओपनिंगला एकदा आले होते ते
1: आणि मुंबईमध्ये कधी
2: मुंबईमध्ये तर 3 वर्ष असताना तर आमच्या एक आठवड्याला मॅच असली की गाठ पडायची
1: कारण
2: मुंबईमध्ये म्हणजे सुट्टी असली की क्रिकेटचे ग्राउंड सगळे फुल आझाद मैदानावर तर 5-5, 10-10 मॅचेस ऍट अ टाइम चालायच्या
1: बरोबर
2: इतरत्र तिथे कुठेतरी मग गाठ पडायची दादरच्या जिमखान्यावर किंवा आझाद मैदानावर याच्यावर ओव्हलवर
1: मग ती मॅच कोणी जिंकली
2: ती मॅच फक्त मला वाटतं 32 रनांनी बॉम्बेने जिंकली
1: बर
2: फायनल मॅच मग तिथं माझं वेस्ट झोनला सिलेक्शन झालं ना मग
1: वेस्ट झोनला सिलेक्शन झालं त्या टीम मध्ये
2: नंतर मग मी इंटर झोन पुढे
1: पहिल्यांदा तुम्ही वेस्ट झोनला सिलेक्शन झालं
2: पहिल्यांदा मी पुण्यातनं मी किंबहुना पुणे विभागातनं एकटाच
1: बर वेस्ट झोनला खेळला
2: वेस्ट झोनला एकटाच
1: अरे वा क्या बात
2: आहे
1: मग वेस्ट झोनला काय तुमचं कुठं मॅचेस झाले
2: वेस्ट झोनला आमच्या मी 4 वर्ष वेस्ट झोन खेळलो
1: बर
2: प्रत्येक वेळेस मग एक चेपॉकला झाली मॅच एकदा एक इंदोर मध्ये झाली एक जयपूर मध्ये झाली एकदा मुंबईला झाली आणि एकदा कलकत्ताला झाली
1: बर मग तुम्हाला कुठल्या विकेटचं आठवत आहे का चांगली अशी कुठली
2: मला मद्रास विकेट परफॉर्मन्स आठवत आमचं म्हणजे साऊथ झोन वर्सेस वेस्ट झोन झाली होती त्यावेळेस 3 विकेट मिळाल्या होत्या
1: अरे बापरे बर
2: आणि एकदा इंदोरला झाली होती त्यावेळेस पण 3-4 विकेट होत्या
1: अरे बापरे
2: हे जगदाळे ब्रदर्स असायचे ना ते कॅप्टन होते त्याचे
1: बर
2: सेंट्रल झोनचे इंदोर मध्ये
1: बरं त्याच्या त्यावेळेस ज्या तुमच्या ऑल इंडियाच्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये भारताच्या टीम मध्ये पुणे आलेले असतील
2: मदनलाल होता ना
1: बर
2: मदनलाल दिल्ली आमच्या अगेन्स्ट होता
1: दिल्लीकडनं
2: खेळायचं मदनलाल नंतर टेस्टच खेळला नंतर
1: बर अरे बापरे
2: मदनलाल होता
1: अंशुमन गायकवाड पण होते ना
2: अंशुमन बॅट्समन होता ना
1: बर
2: तो बडोदाकडे
1: नाही बॉलर म्हणजे इतर असे फलंदाज गोलंदाज असे
2: इंडिया टीम मध्ये
1: खेळले तुमच्या बरोबर खेळलेले
2: शौकत दुधा असायचा
1: बर
2: जो काहीतरी मला होता टेस्टला रिझर्व होता अंशुमन गायकवाड होता गावस्कर तर होतेच होते सुधीर नाईक होते त्यावेळेसचे आणि दिल्लीकडनं मदनलाल असायचे इंदोरकडनं जगदाळे ब्रदर्स टेस्टला खेळलेले
1: मग तुम्हाला रणजीच्या याच्यात मग संधी कधी मिळाली
2: रणजी मुंबईत मी 11 कधीच खेळलो नाही
1: बर
2: आम्हाला
1: 14 टीम मध्ये तुमची सिलेक्शन
2: आणि महाराष्ट्रात पण रणजी नेटला आम्हाला बोलवायचे
1: बर
2: रणजी नेटला 3-4 वर्ष ते बोलवायचे मी कदाचित
1: पण तुम्हाला तशी संधी मिळाली नाही असं वाटतं का सर
2: एकूण
1: तुमची विकेट 3-3, 4-4 विकेट तुम्ही घेतल्यात आणि पश्चिम विभागाकडनं तुम्ही ऑल इंडियाला खेळलात तसे तुमचे रणजी मध्ये
2: घ्यायलाच पाहिजे होते
1: म्हणजे 100% आणि मुंबईकडनं तरी तुम्हाला मग तुम्ही नंतर कसं क्रिकेटचं पश्चिम विभागाच्या ह्या कॉलेज सुटल्यानंतर कसं हे सुरू केलं
2: कॉलेज तर काय सकाळी असायचं 7-11 वाजेपर्यंत
1: बर
2: नाही का नाही पुढे दिवसभर मोकळा असायचं मग
1: बर नाही पण तुम्ही नंतर कुठल्या स्पर्धांमध्ये हे केलं लक्ष केंद्रित कुठे केलं
2: नाही आता मुंबईत असताना 3 वर्ष खेळल्यानंतर तिथे नंतर युनियन बँकेत जॉब लागला
1: बर तुम्हाला क्रिकेटच्या याच्यावर लागला
2: नाही एक्झॅक्टली क्रिकेटच्या बेसवर लागलंच नाही
1: बर
2: माझ्या त्यावेळेस BSRB म्हणून नवीन टेस्ट प्रणाली निघली होती
1: बर
2: मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पहिल्यांदा बँकेत लागू केली
1: बर
2: मग त्या थ्रू एक्झाम्स हे झालं.
1: तुम्ही म्हणजे स्पोर्ट्सच्या ह्याच्या कोट्यातून नाही लागले?
2: नाही नाही.
1: बरं, तुम्ही स्वतःच्या ह्याच्या?
2: मी बीकॉम नगरला असताना केलं आणि बाय द बाय 2 वर्षांनी एमकॉम पण केलं होतं.
1: बरं बरं बरं. असं मुंबईमध्ये जॉब करत होतात का?
2: मुंबईमध्ये जॉब करत.
1: मग तुम्ही तिथं मुंबई क्रिकेटमध्ये प्रयत्न?
2: तिथे म्हणजे
1: तिथं कुठल्या खेळात कुठल्या टीम?
2: पारसी सायक्लिस्ट कडनं मला प्रश्न, कारण युनियन बँक आमच्या पारसी लोकांची होती किंवा आहेच म्हणा अजून पण. आणि तिथे पाली उमरेकरांचं थोडंसं वर्चस्व होतं.
1: बरं.
2: आणि आमच्या जे बँकेचे हेड होते त्यावेळेस पी जी श्रॉफ म्हणून, त्यांची इच्छा होती की तुम्ही पारसीकडनंच खेळा आमच्या, म्हणून मग मला उमरेकरांनी त्यांच्याच टीम मध्ये तिकडे बोलवलं.
1: अरे बापरे.
2: मग मी पारसी साईडकडनं बऱ्याच टुर्नामेंट खेळलो. टाइम्स ऑफ इंडिया आहेत त्यांच्या, इतर काही बऱ्याच मॅचेस असायच्या, त्या सगळ्या मॅचेस क्लबच्या खेळायच्या.
1: बरं बरं बरं. रणजीच्या रणजीच्या टीम साठी त्याच्या काही स्पर्धा होत असतील?
2: नेटला बोलवायचे ते.
1: बरं.
2: पण त्यांनी असं 11 आपल्याला कधीच घेतलं नाही.
1: बरं बरं बरं बरं.
2: असं होतं.
1: पण तुम्ही मेन बॉलर त्यावेळेस मुंबईच्या टीम मध्ये कोण कोण प्लेअर होते?
2: मुंबईच्या टीम मध्ये अजित पै असायचे, ते बँक ऑफ बडोदात होते.
1: बरं.
2: अजित पै म्हणून होते, एक कुलकर्णी म्हणून होते.
1: बरं.
2: कुलकर्णी हे दोन फास्ट बॉलर तर चांगले आठवतात मला.
1: आणि बॅट्समन
2: दिलीप मुल्लेलकर म्हणून होता. आणि बॅट्समन तो हे सुधीर नाईक असायचे, गावस्कर असायचे, गोपाळ कोळी असायचे.
1: बरं.
2: हे चांगले बॅट्समन होते 4-5.
1: बरं. मग त्याच्यानंतर मुंबईमध्ये तुम्ही प्रयत्न केलात म्हणजे टीम?
2: हा म्हणजे
1: पण नशीब तुमचं हे झालं.
2: नशीब म्हणा किंवा थोडं कुठे आपण कदाचित आम्ही कमी पडलो असं.
1: बरोबर. आणि मग बँकेतून मग तुम्ही नंतर मग पुढे कसं वाटचाल
2: काय? मग बँकेकडनं असताना नंतर मग आमच्या तिथं मुंबईला इंटर बँक व्हायच्या.
1: बरं.
2: इंटर बँक मॅचेस मग तिथेही जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष बँकेकडनं 1-1.5 वर्ष खेळत बसलो.
1: अरे बापरे.
2: त्यावेळेस मग आपले नगरचे बर्फे यांची ओळख झाली, ते स्टेट बँकेत असायचे, ते पण एक नगरचे चांगले क्रिकेटर होते.
1: बरं.
2: बर्फे म्हणून.
1: मग त्याच्यानंतर पुढे काय?
2: मग थोडं मग प्रमोशनवर इकडे ट्रान्सफर आलो,
1: नगरला आलं.
2: नगरला आलं.
1: बरं बरं. म्हणजे मुंबईतल्या सर्व्हिस नंतर तुम्ही पुण्याक मुंबई म्हणजे पुण्याच्या महाराष्ट्र रणजी प्लेअर साठी काय संघामध्ये प्रयत्न नाही?
2: प्रयत्न केले इथे कॉलेजमध्ये असताना. हा हा. पण ते नेटला बोलवायचे आम्हाला.
1: बरं. किती नेटमध्ये?
2: नेटमध्ये आम्ही एक दोन जण असायचो. याचा कोल्हापूरचा एक पांडुरंग साळगावकर म्हणून असायचं.
1: बरं.
2: आणि मी एक असायचो. आणि नाशिकचे एक छायापती म्हणून होते. आम्ही तिघ असायचो रणजी नेटला.
1: खरं
2: तर
1: डावखुरे गोलंदाजांचं फास्ट म्हणजे मध्यम गती गोलंदाज डावखुरे एक तर फारच कमी लोक हे असतात.
2: चुकून कर्जन गावरी होते.
1: बरं. म्हणजे नाव लौकिक म्हणजे भारताकडनं तर किती वर्ष डावखुरे फास्ट गोलंदाज नव्हतं नाही का? जहीर खान वगैरे नंतर आले ते पुढे.
2: त्याच्या आधी कर्जन गाव
1: हो, त्याच्या अगोदर कोणीच असं. पण तुम्हाला जर त्यावेळेस संधी मिळाली असती तर फार छान झालं असतं. सर
2: झालं असतं गोष्टी त्या.
1: पण तुम्ही अशा मोठ्या लोकांबरोबर खेळायला संधी मिळाली हेच आपलं भाग्य म्हणायचं नाही का?
2: बस. आणि पूर्वी कसं आहे आनंदासाठी क्रिकेट खेळायचे ना, आता प्रोफेशनल झाली आता. आणि एक दिवसाच्या मॅचेसच्या ऐवजी 50 ओव्हर्सवर आलं, 50 ओव्हर्सच्या ऐवजी 20 ओव्हर आलं, T20 आलं, झटपट रिझल्ट आणि जबरदस्त मनी. पैसा तर काय विचारूच नका, जबरदस्त. एक T20 खेळायला घेतो करोडपती.
1: त्यावेळेस एवढे पैशाचं हे नसायचं.
2: आम्हाला
1: तुम्हाला मानधन वगैरे
2: 150-200 रुपये पर डे मिळायचे रणजी नेटला गेल्यानंतर. किंवा झोनल वेस्ट झोनच्या मॅचेसला गेलं तर 250 रुपये रोज मिळायचं. मग त्यात जेवण खावण आम्ही मॅनेज करायचं सगळं. असा प्रकार असायचा.
1: अरे वा. म्हणजे पदरमोडच करायला
2: असा प्रकार होता पूर्वी. कसं हौशी होते ना, हौस होते लोकांना खेळायची.
1: बर बर बर.
2: आता प्रोफेशनल झाली लोक.
1: हे IPL पासून वाढलं का सगळं? तसं 83 सालीपासून तसं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हे वाढलं का थोडं? 83 ला भारताने वर्ल्ड कप जिंकला मग थोडं प्रोफेशनल झालं क्रिकेट.
2: बरोबर.
1: बरोबर. तर आता तुम्हाला एखादा कुठला परफॉर्मन्स आठवतोय का छान असा तुमचा लिलया? तुम्ही एक हाती मॅच जिंकून दिली अशी कुठला सांगा ना?
2: बडोदा अगेन्स्ट माझा परफॉर्मन्स मला खूप आवडला.
1: बर.
2: बडोदा अगेन्स्ट.
1: हा हा.
2: 22 ओव्हर्समध्ये 7 विकेट्स.
1: अरे बाप.
2: माझ्याकडे अजून त्याचं कटिंग आहे सकाळमध्ये. मी नेमकं माझं अल्बम आणायचं विसरलो.
1: बर बर.
2: आता आणला असता तर तुम्हाला दाखवला.
1: बडोद्याच्या
2: अगेन्स्ट अंशुमन गायकवाड कॅप्टन असताना त्यांनी मला ऑफर दिली होती बडोद्या.
1: अरे बाप.
2: की तुम्ही या तिकडे बडोद्याला.
1: हो का.
2: RCF मध्ये जॉब पण देतो तुम्हाला आणि बडोद्याला या म्हणे.
1: बर.
2: पण ते त्यावेळेस कदाचित तो डिसिजन नाही घेतला मी, कदाचित चुकला की काय असं आता वाटायला लागलं.
1: बरोबर. पण बडोद्याला झहीर खानला संधी मिळाली.
2: झहीर खान फार लेट होता.
1: नाही नाही, पण तुमच्या नंतरचा, परंतु एक आपल्याला एक बडोद्याकडनं खेळणारा माणूस नगरचा,
2: त्यावेळेस तो डेफिनेटली बडोद्याकडनं खेळणार असतो, कारण अंशुमन गायकवाडची ऑफर म्हणल्यानंतर
1: तुम्हाला टीम मध्ये संधी नक्कीच मिळाली रणजीच्या टीम मध्ये. बर बर बर बर. मग नंतर नगरला तुम्ही आलात. बर. मग इथल्या कुठल्या स्पर्धा आठवत आहेत नगर इलेव्हन कडनं खेळलात? मग
2: त्या नंतर लास्ट मध्ये मग इथले क्लब क्रिकेट तर भरपूर खेळलो आपण.
1: बर.
2: इथे पण नंतर क्रिकेट डिक्रीज होत गेलं. आता तर म्हणजे क्रिकेट मॅचेस तुम्हाला बघायला कुठं ग्राउंडवर
1: मिळत नाही.
2: ग्राउंड एक पण
1: शिल्लक दिसते.
2: मी जे सहा सात ग्राउंड सांगितली त्यातले एक पण अवेलेबल नाही आता.
1: आता सध्या
2: नगर कॉलेजचं ग्राउंड आरटीओ ऑफिसने नेलं. वाड्या पार्कचं मेंटेनन्सच्या नावाखाली कधीच तिथं मॅचेस झाला नाही. साडा कॉलेजचं ग्राउंड पण गेलं आणि किल्ल्याच्या ग्राउंडला पण आता त्यांनी खोदून ठेवलं तिथे. त्यामुळे मुलांना खेळायला ग्राउंडच नाही राहिले. आता
1: टेनिसवर खेळतात पण आपले.
2: हा मग त्यात आहे, ज्यांच्या हौशी आहेत, आवड आहेत
1: म्हणून खेळतात. पण मेन क्रिकेट दुरावत गेले सगळे. बर बर बर बर. आता तुम्ही नगरच्या स्पर्धांबद्दल सांगा ना सर. नगर इलेव्हन कडनं खेळला तुम्ही, इथं कॅप्टन होता ना त्या टीमचे?
2: हा, नगर इलेव्हनचे कॅप्टन.
1: मग तुम्ही कुठल्या मॅचेस मध्ये नगर मधले आठवत आहेत का काही?
2: मला आता एसटीचे अगेन्स्ट आठवतात. मॅच त्यावेळेस माझ्या टीम मध्ये मनीष कोट्यस्थानी असायचे.
1: बर.
2: क्षीरसागर बंधू असायचे, दोन्ही क्षीरसागर.
1: बर बर बर.
2: हे माझी यंगस्टरची टीम असायची त्यावेळेस. सगळ्या यंगस्टर्सला घेऊन आम्ही स्टारलेट्स म्हणून एक टीम स्थापन केली होती.
1: बर.
2: स्टारलेट्स.
1: हा हा.
2: आणि त्यातले मग मनीष कोटस्थानी बडोद्याला गेले, गुजरातला गेले.
1: हो.
2: गुजरातकडनं रणजी ट्रॉफी खेळले ते.
1: बर.
2: आणि माळव
1: महाराष्ट्राकडनं खेळले ना दोन तीन एक दोन?
2: नाही नाही, गुजरातकडनं खेळले.
1: हो का? बर बर बर बर.
2: महाराष्ट्राकडनं चान्सेस कोणाला, मला आठवतच नाही माझ्या कारकिर्दीत की कोणाला घेतलंय त्यांनी अकरा मध्ये. नगर मधलं.
1: बरोबर आहे. बर बर बर. आताच आजिम काजी वगैरे दिसत आहेत थोडेसे.
2: हा, थोडेसे आहेत आता. नंतर संकलेच्या आहेत आता.
1: किरणू
2: अनुप संकलेच्या काही?
1: हो, अनुप संकलेच्या. आणि जवळजवळ 50 रणजी खेळलाय त्याचा एक आहे भाऊ. तोही फास्ट बॉलरच होता.
2: म्हणजे राईट हँडर.
1: राईट हँडर होता तो. बर बर बर. नगरच्या क्रॉम्प्टनच्या वगैरे काही स्पर्धा आठवत आहे का तुम्हाला? काही कुठल्या स्पर्धा जिंकल्या तुमच्या टीम?
2: क्रॉम्प्टन पण जिंकलेल्या आहेत ना.
1: बर.
2: फायनल स्टारलेट्स म्हणूनच्या नावाखाली क्रॉम्प्टन पण जिंकलेले आहेत.
1: बर बर बर.
2: बऱ्याच स्पर्धा फायनल जिंकलेले आहेत आम्ही.
1: बर. आताचं क्रिकेट आणि त्यावेळेच क्रिकेट मध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय?
2: आताचं क्रिकेट म्हणजे आता कसं प्रोफेशनल झालेलं.
1: प्रोफेशनल.
2: हा हे की नाही.
1: हो.
2: पूर्वीच लोक हौसेनी आणि इंटरेस्ट म्हणून खेळायचे लोक.
1: हो हो.
2: हा एवढा फार मोठा डिफरन्स आहे.
1: बरोबर
2: आहे की नाही? आणि पूर्वी तर मला वाटायचं फॅसिलिटी पूर्वीच खूप होत्या.
1: हा.
2: आता ग्राउंड नाहीयेत, सांगणारे नाहीयेत की नाही? आणि क्रिकेट असोसिएशन त्यावेळेस जबरदस्त काम करायचं ना.
1: बरोबर. टीम
2: काही फंड्स नसताना.
1: फंड नसायचे. आता फंड असताना पण त्याचं एवढं हे दिसत. आता टीव्हीवरच क्रिकेट वाढतंय. टीव्हीवरच क्रिकेट मॅचेस दिसत असतात म्हणून प्रत्यक्ष ग्राउंड वर शून्य असत. बरोबर आहे सर.
2: आता त्याच्यावर जास्त न बोलणं बरं.
1: म्हणजे कुठली ना कुठली टीव्ही लावला तर कुठली ना कुठली मॅच चालू असती.
2: बरोबर.
1: परंतु आपल्या ग्राउंडवर प्रत्यक्ष पाहण्याचा योग येत नाही कोणाचा, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणजे एक असं झालं की क्रिकेट हे सीमित झालं वरच्या लेवलला. म्हणजे जे व्यावसायिक क्रिकेट खेळतायत ते त्यांच्या त्यांच्या त्यांच्यातच पुढे चालू झालंय असं वाटतंय का?
2: कारण की रूट लेवलला क्रिकेट नाहीये.
1: हा, ते बंद झालं. जे रूट लेवलला होत ते बंद झालं असं वाटतंय.
2: बरोबर. आता नगरमध्ये एकही ट्रॉफी चालू नाही.
1: नाही.
2: एकही ग्राउंड खेळायला नाही. आणि शाळेतही आता मुलांना फारसं स्कोप नाही त्याच्यात. आणि अभ्यासानी कदाचित असं झालं असेल, कारण अभ्यासाचा जो ट्रेंड आहे तो खूप चेंज झालेला आहे सध्या.
1: बरोबर.
2: हो की नाही? आणि पालक वर्गालाही वाटतं की मुलांनी आता शिक्षणात थोडस
1: लक्ष द्यावं. आणि ती लेवलला यायला फार कठीण आहे व्यावसायिक त्याच्या ह्याच्यात. म्हणजे असं एक ट्रेंड झाला. पहिल्यांदा कसं स्टेप बाय स्टेप पुढे जायचे नाही का?
2: हो.
1: ते आता बंद झालं. आता एकदम आयपीएल वगैरे नाहीतर एमपीएल या स्पर्धा वगैरे अशाच व्यावसायिकता वाढली.
2: म्हणजे जे पोटेन्शियल होतं ते राहिलं नाही.
1: खायचं
2: म्हणजे आता नगरसारख्या शहरात तरी नाही आता.
1: बरोबर.
2: की मुलांना तशी खेळायची खूप आवश्यक आहेत, मुलात तसे पोटेन्शियल मुलांमध्ये आहेत, गुण आहेत तसे, पण त्यांना तसं एन्व्हायरमेंट मिळत नाही ना, वातावरण तसं मिळत नाहीये, त्याच्यामुळे त्यांची चूक नाहीये. ओके नाही
1: बर काय सर नवीन काही सांगू इच्छिता का?
2: काहीच नाही.
1: मग काय संदेश, काय नवीन प्लेअर लोकांना काय संदेश देऊ इच्छिता सर?
2: नवीनचा आता संदेश कसा झालाय आता, तुम्हाला सांगितलं मी की स्पोर्ट्स म्हणजे म्हणजे कट थ्रोट कॉम्पिटिशन झालेली आहे, कट थ्रोट
1: बर
2: है की नाही, इतकी की तुम्ही गेला तर करोडपतीच, नाही संपला तर कुठंच नाही, नोवेअर. म्हणून मी विद्यार्थ्यांना एवढाच संदेश देईल की हाऊस म्हणून तुम्ही क्रिकेट खेळा है की नाही, तुमच्यात मेरिट आहे तिथपर्यंत तुम्ही जा, पण त्याचबरोबर अभ्यासावर पण लक्ष द्या, कारण ते तुमचं भविष्य घडवत आहे.
1: बरोबर
2: आहे की नाही, ह्या IPL MPLच्या नादात तुमचं करिअर पण वेस्ट करू नका, तुम्ही त्याच्याबरोबर एज्युकेशन कडे पण लक्ष द्या, हाच माझा संदेश.
1: दुसरी बाजू आपली एखादी लावून धरायची नाही का, ते म्हणजे पुढच्या भवितव्याच्या दृष्टीने
2: हे नाही तर ती अशी.
1: बरोबर आहे, म्हणजे दुसरा एक हे ऑप्शन ठेवायचा.
2: बरोबर,
1: जीवनात
2: ऑप्शन पाहिजे.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. बर काय सर नवीन काय अनुभव तुम्हाला, कुठलं अपयश आलं व पण तुम्ही त्या मोठ्या धीरोदत्त ताकदीने त्याला पेललं, असा काय अनुभव सांगू इच्छिता का?
2: एकच एक्सपिरियन्स होता, इंदोर आणि आमचे मॅचेस चालू होत्या,
1: बर
2: सेमी फायनल असेल कदाचित, इंदोरमध्ये चालू होत्या बर का. इंदोरमध्ये असताना तिथे 5 विकेट्स मिळाल्या होत्या, माझं अजून कटिंग आहे माझ्याकडे इंदोरच्या पेपर मधलं,
1: बर
2: तिथलं, तिथे हिंदी जास्त चालत ना, त्याचं कटिंग आहे. त्याच्यानंतर सगळ्यांनी मुलांनी, आमच्या जितके खेळाडू होते सगळ्यांनी, अपोजिटच्या लोकांनी पण अभिनंदन केलं की तुम्ही डेफिनेटली आता
1: विनर
2: आणि नाही तुम्ही, तुमचं सिलेक्शन होणार म्हणे ऑल इंडियाला.
1: ऑल इंडियाला हा
2: डेफिनेटली सगळ्यांनी हे केलं, आणि त्या निमित्ताने सगळ्यांनी माझ्याकडनं चहा पण घेतला संध्याकाळी स्टेडियमवर. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सिलेक्शन डिक्लेअर झालं तेव्हा आमचं नाव कुठेही नव्हतं.
1: बर काय
2: काय असेल ते काही कळालं नाही.
1: म्हणजे चौथ्या वर्षी का?
2: हा 1972 मध्ये.
1: बर,
2: एवढ्या विकेट घेऊन पण म्हणजे सिलेक्शनच्या नेक्स्ट डे जेव्हा 14ची टीम काढली तेव्हा आम्ही 14 सुद्धा नव्हतो.
1: अरे बापरे,
2: हा सगळ्यात कटू प्रसंग होता.
1: बर बर बर बर बर बर, मग त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडणं पण
2: हा थोडस 1-2 महिने त्रासदायक गेलं, वाटायचं की आता सगळं सोडून द्यावं, पण चला कंटिन्यू खेळत राहिलो. हाऊसबोट होती त्यावेळेस, त्यावेळेस काही पैशाची फारशी अपेक्षा नसायची, गेम मध्ये पैसा पण नव्हता त्यावेळेस फारसा,
1: हाऊस म्हणूनच पाहिलं जायचं,
2: हाऊस म्हणूनच
1: पाहिलं,
2: आनंद मिळायचा त्याच्यामध्ये. पण एक त्याच्यात एक फायदा, तुम्हाला चांगले मित्र मिळाले, तुम्हाला चांगला प्रदेश.
1: कोण मित्र वगैरे असे कोणी?
2: आता गाय अंशुमन गायकवाड माझ्या मुलीच्या लग्नात आले होते ना.
1: अरे बापरे, क्या बात है.
2: त्यांची
1: चार तुमचा संपर्क राहिलेला
2: राहिलेला, ते तर मला बोलत होते ना
1: तिथल्या टीम मध्ये बोलत होतो बडोदा,
2: ते वाया सुरत नाशिक इकडनं लग्नाला आले ते मुली, म्हणजे एवढे संबंध.
1: कसोटी खेळले भारताकडनं, ओपनिंग बॅट्समन,
2: ओपनिंग नाही ऑल इंडियाकडनं खेळले
1: म्हणजे ना, कसोटी खेळले ना, कसोटी क्रिकेट, कारण त्यांनी डबल सेंचुरी मारलेली
2: आहे
1: म्हणजे पाकिस्तान विरुद्ध मारलेली आहे, ते मला आठवतं त्यांचं.
2: बरोबर
1: सर, अजून काय सांगू इच्छिता का सर? काही
2: बर
1: सर, आज आपल्या सभेत गोविंद मिसाळ साहेब होते, त्यांनी सुनील गावस्करची विकेट कशी घेतली असं जसं डोळ्यासमोर चित्र उभं राहील असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. अतिशय सुंदर अशी मुलाखत त्यांनी आज आपल्याला दिली, त्यांनी वेळात वेळ काढून ते आमच्या स्टुडिओमध्ये आले. सर धन्यवाद सर तुमचं.
2: चालेल, आभार आहे.
0: क्रीडा झेप या शो मध्ये आज आपण ऐकत होता गोविंद मिसाळ यांच्याशी ज्येष्ठ

जीवनाची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार. आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. तर मंडळी, आज आहे सर्वात खास दिवस आणि महत्त्वाचा, कारण आज आहे गुरुपौर्णिमा, म्हणजेच आपल्या आयुष्यातील गुरूंचा दिवस. आपल्या आयुष्यात खूप गुरु असतात. गुरु हा छोटा किंवा मोठा नसतो. कधी कधी आपला गुरु हा आपल्यापेक्षा छोटा पण असतो आणि कधी कधी आपल्यापेक्षा मोठा पण असतो. गुरुला कोणतं वय किंवा मर्यादा नसते. गुरु तो व्यक्ती असतो जो आपल्याला आपल्या चुका दाखवून देतो, मार्गदर्शन करतो. गुरु तो असतो जो आपल्याला चुकीच्या गोष्टींच्या आहारी जाऊ देत नाही. गुरु तो असतो जो योग्य मार्ग दाखवतो. गुरु तो असतो जो आपल्यासोबत उभा असतो, म्हणजेच आपली आई, शिक्षक, मित्र, आपले कलीग, बहीण, भाऊ, वडील, मावशी, आत्या, आजी, आजोबा, ह्यापैकी कोणी पण आपले गुरु असतात. कोणाचे गुरु ह्याशिवाय पण दुसरे असू शकतात. आता माझे गुरु कोण असतील तर ते म्हणजे माझे आईबाबा, कारण त्यांनी मला लहानपणापासून तर आत्तापर्यंत त्यांनी माझं पालपोषण केलं आहे. मला चांगल्या गोष्टींमध्ये मार्गदर्शन केले. मला या जगामध्ये जगायचे कसे हे शिकवले. एवढेच नाही तर माझ्या आवडीनिवडी जपल्या. मला काय पाहिजे आहे, काय नको आहे ह्यावर खूप लक्ष दिले. माझी काळजी घेतली. जर मला काही अडचण आली तर मी माझ्या आईबाबांना जाऊन सांगते. मग माझी आई मला त्या गोष्टीत मार्गदर्शन करते. तिने मला चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही पण गोष्टी शिकवल्या आहेत आणि बाबांनी मला त्यांच्या हाताला धरून चालायचे शिकवले आहेत. तर माझे गुरु म्हणजे माझे आईबाबा. तर मग मंडळी, ऐकूया उत्तर ह्या चित्रपटातील ओ आई हे गीत. याचे गायन केले आहे राधिका भिडे यांनी, गीतकार आहे क्षितिज पटवर्धन आणि अभिनय केला आहे रेणुका शहाणे आणि अभिनय

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, माहिती करून घेऊया आदियोगी आणि गुरु पौर्णिमेची पहिली गोष्ट. आपल्या प्राचीन आध्यात्मिक ग्रंथ आणि परंपरेनुसार गुरु पौर्णिमेचा इतिहास 15,000 वर्षापेक्षाही जुना मानला जातो. गुरु पौर्णिमा हा भारतीय परंपरेत एक विशेष दिवस मानला जातो. आषाढ महिन्यातील पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. गुरु पौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माद्वारे साजरा केला जातो. पण धर्माप्रमाणेच सर्व धर्मांमधील त्यांच्या त्या कथा आहेत. तर मग जाणून घेऊया त्या कथा. सर्वप्रथम माहिती करून घेऊया हिंदू धर्माबद्दल. तर हिंदू धर्मात दोन कथा सांगितल्या जातात. तर मंडळी, हिंदू धर्मात गुरु पौर्णिमेचे महत्त्व केवळ एका सणापुरते मर्यादित नसून ते मानवाच्या आध्यात्मिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासाचा पाया मानले जाते. पौराणिक कथेनुसार आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूचे अंश मानले गेलेले महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला. व्यासांनी विखुरलेल्या वैद्यकीय सूक्तांचे संकलन करून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थवेद असे चार भाग केले, जेणेकरून सामान्य मानवाला ज्ञान आत्मसात करणे सोपे होईल. त्यांनी महाभारतात 18 पुराणे आणि श्रीमद भगवद्गीता यासारख्या अद्वैत ग्रंथांची रचना केली. मानवी संस्कृतीला ज्ञानाची पहिली दिशा त्यांनीच दिली, म्हणूनच त्यांना जगद्गुरू किंवा आद्यगुरु म्हटले जाते आणि त्यांच्या जन्मोत्सवाला व्यास पौर्णिमा म्हणून पूजले जाते, म्हणजेच आत्ताची आपली गुरु पौर्णिमा. तर मग मंडळी, ऐकूया धर्मवीर ह्या चित्रपटातील गुरु पौर्णिमा हे गीत. ह्याचे गायन केले आहे मनीष राजगिरी यांनी, संगीतकार आहे अविनाश विश्वजीत हे, गीतकार आहे संगीता बर्वे हे आणि अभिनय केला आहे प्रसाद ओम, क्षितिश दाते आणि मकरंद पांडे यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, दुसऱ्या एका प्राचीन कथेनुसार भगवान शिव हे या सृष्टीचे पहिले गुरु म्हणजेच आदिगुरु आहेत असे मानले जाते. हिमालयात जेव्हा शिवांनी आपली रूप प्रकट केली तेव्हा त्यांचे दिव्य तेजाने आकर्षित होऊन सात ऋषी म्हणजेच सप्तऋषी ज्ञानाच्या शोधात तिथे पोहोचले. शिवांचे लक्ष वेधण्यासाठी आणि स्वतःची पात्रता सिद्ध करण्यासाठी या ऋषींनी तब्बल 84 वर्ष कठोर साधना केली. अखेर आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवांनी प्रसन्न होऊन या सप्तऋषींना आपले शिष्य मानले आणि त्यांना योगशास्त्र, तंत्र आणि विश्वासाचे सर्वोच्च गूढ ज्ञान दिले. याच दिवशी शिव हे दक्षिणमूर्ती अर्थात गुरुच्या रूपात प्रकट झाले. या तिथीत गुरुभक्ती आणि समर्पणाच्या इतरही अनेक कथा जोडलेल्या आहेत. यात एकलव्याची कथा सर्वात प्रसिद्ध आहे, ज्याने गुरु द्रोणाचार्याचा केवळ मातीचा पुतळा समोर ठेवून धनुर्विद्या आत्मसात केली आणि गुरुने मागताच एका क्षणाचाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून कापून दिला. तसेच आदिशंकराचार्याचे शिवगिरी यांची कथा पण खूप प्रसिद्ध आहे, ज्यांनी कोणतीही वेदशास्त्राची पार्श्वभूमी नसताना केवळ अथागन गुरुसेवेच्या बळावर एका रात्रीत संपूर्ण वेदाचे ज्ञान प्राप्त केले. गुरु ह्या शब्दाचा अर्थ पाहिल्यास गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाशाचा किरण. शिवाय अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून मोक्षाच्या आणि प्रकाशाच्या मार्गावर नेतो तोच गुरु होय. या दिवसापासून चतुर्मास म्हणजेच 4 महिन्याचा पवित्र काळ सुरू होतो. साधनेद्वारे शिष्यांना ज्ञानदान करतात. हिंदी संस्कृतीत या दिवशी सर्वप्रथम जन्मदाती माता, वडील आणि त्यानंतर आध्यात्मिक गुरूंचे पूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. तर मंडळी, ऐकूया सिकंदर ए आजम या चित्रपटातील डाल डाल पर सोनी की चिडिया हे गीत. याचे गायन केले आहेत मोहम्मद रफी यांनी. गीतकार आहे राजेंद्र कृष्ण हे. संगीतकार आहेत हंसराज बहेल. अभिनय केला आहे पृथ्वीराज कपूर आणि मुमताज यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, बौद्ध धर्मामध्ये आषाढ पौर्णिमेला अत्यंत पवित्र ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण हा दिवस मानवी इतिहासाला प्रज्ञा व करुणाची नव्या दिशा देणारा आहे. त्याचप्रमाणे धमक चक्र प्रवर्तन दिन म्हणूनही हा साजरा केला जातो. वैशाख पौर्णिमेला बौद्ध गया येथे सर्वोच्च ज्ञान प्राप्त केल्यानंतर तथागत भगवान बुद्धांनी वाराणसीजवळ सारनाथ येथील मृगदावनात जाऊन याच दिवशी आपल्या 5 जुन्या संन्याशी सहकाऱ्यांना आयुष्यातील पहिला धम्मोपदेश दिला होता. या पहिल्या ऐतिहासिक प्रवचनाला धम्मचक्र पवन सूत म्हणजेच जाते, ज्यामध्ये बुद्धांनी मानवी दुःखाचे मूळ कारण शोधून त्यातून मुक्त होण्यासाठी 4 अर्थसत्य आणि मध्यम मार्गाचा अवलंबन करणारा अष्टांगिक मार्ग काढला होता, म्हणजेच समयक संकल्प, समयक वाचा, समयक कर्मानित्य, समयक आजीविका, समयक व्यायाम, समयक स्मृती आणि समयक समाधी जगाला दिला. हा महान उपदेश ऐकून त्या 5ही संन्याशींनी बुद्धांचे शिष्यत्व पत्कारले, ज्यामुळे बौद्ध धर्मात पहिल्यांदा पवित्र भिक्खू संघाची स्थापना झाली आणि बुद्धांना जगाचे सद्गुरू म्हणून स्थान मिळाले. या महान धर्मचक्र परिवर्तना व्यतिरिक्त या स्थितीला सिद्धार्थ गौतमांच्या माता महामाई देवींच्या उदारात गर्भप्रवेश झाला होता. तसेच वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी मानवी दुःखाच्या मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी आपल्या राजवैभवाचा व संसाराचा त्याग करून गृहत्याग केला. याच दिवसापासून बौद्ध भिक्खूंच्या 3 महिन्याच्या वर्षाला देखील सुरुवात होते, ज्यामध्ये भिक्खू एकाच ठिकाणी राहून तीव्र ध्यान साधना आणि उपासकांना धर्माची शिकवण देतात. म्हणूनच बौद्ध परंपरेत ही पौर्णिमा केवळ अंधश्रद्धेचीच किंवा व्यक्तिपूजेचीच नसून ती आज्ञेचा आदर दूर करून प्रज्ञेचा प्रकाश देणारी आणि कृतज्ञता व्यक्त करणारी एक अत्यंत महान व्यक्तिमत्व तिथी मानली जाते. तर मंडळी, ऐकूया गुरु पौर्णिमेनिमित्त गुरु गोविंद खडे हे गीत. याचे गीतकार आहेत संत कबीरदास

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शोमध्ये तुमचे स्वागत. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, ऐकूया जैन धर्मात आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा किंवा वीर शासन जयंती म्हणून अत्यंत श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. जैन परंपरेनुसार 24वे तीर्थकार भगवान महावीर यांनी वैशाखा शुद्ध दक्षिमीला केवळ ज्ञान म्हणजेच सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाले होते. ज्ञानप्राप्तीनंतर भगवान महावीरांनी तब्बल 66 दिवस मौन पाळले होते, कारण त्यांच्या दिव्यवाणीतील उपदेश ग्रहण करू शकले आणि तो सामान्यापर्यंत पोचवू शकले असा कोणताही परमयोग्य शिष्य किंवा विद्वान त्यांना भेटला नव्हता. अखेर आषाढ पौर्णिमेच्या दिवशी राजगृह येथील विपुलाचल पर्वतावर भगवान महावीरांचे मौन सुटले आणि परमविद्वान ब्रह्मान इंद्रपुती गौतम यांचा अहंकार गळून पडला आणि त्यांनी भगवान महावीरांचे परमशिष्यत्व पत्करले. भगवान महावीरांनी गौतम स्वामींना आपले प्रथम गंगाधर म्हणून दिशा दिली आणि पहिल्यांदा जैन धर्माचा दिव्य उपदेश दिला. एका खऱ्या शिष्याला त्याचे परमगुरु लाभले आणि संपूर्ण तीर्थकाराचा धम्म उपदेश मिळाला. म्हणून जैन धर्मात या दिवसाला वीर शासन जयंती आणि गुरु पौर्णिमा असे दुहेरी महत्त्व प्राप्त झाले. या दिवसापासून जैन साधू आणि साध्वींच्या 4 महिन्याच्या चातुर्मास साधनेला आणि आध्यात्मिक उपदेशांना देखील अधिकृतपणे सुरुवात होते. तर मंडळी, आता वेळ होती आहे निरोप घेण्याची, तर तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पण त्याआधी ऐकूया गुरु परमात्मा परशु हे गीत. याचे गीतकार आहे संत एकनाथ महाराज आणि संगीतकार आहे श्रीधर फडके आणि याचे गायन केले आहेत सुरेश वाडकर यांनी.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

कठीण. घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

सल्ला, समुपदेशन गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दोघींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्यविषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.